0: चेक सकाळचे 5:35 आणि 48 सेकंद 49:50.
1: फॉस्फेट

श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 24 भाद्रपद शके 1948 अर्थात 15 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 56 सेकंद झालेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: मंगलवती गणपति बप्पा।
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली रामानंद रचित ही भूपाळी।

लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली रामानंद रचित भूपाळी आत्ताचं आपण ऐकली. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेली शाहीर प्रभाकर रचित ही रचना. संगीतकार बाळ बर्वे.

लता मंगेशकर यांनी गायलेली, शांता शेळके यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली रमाकांत पाठक यांची ही रचना. संगीतकार मधुकर पाठक.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया प्रसाद शेवडे यांनी गायलेली ज्ञानोबा माऊलींची ही अभंगरचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

प्रसाद शेवडे यांनी गायलेल्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश आणि सहकलाकार यांच्या स्वरात दीपक यांची ही हिंदी भजन रचना.

मुकेश यांनी गायलेली दीपक यांची ही हिंदी भजन रचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली नक्ष लालपुरी यांची ही देशभक्तीपर गीतरचना.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात नारळ झाडासाठी खत व्यवस्थापन याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, नारळाचं झाड खतं आणि पाणी यांना उत्तम प्रतिसाद देतं, त्यामुळे खतांचं आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. नारळापासून 5व्या ते 7व्या वर्षापासून उत्पन्न मिळू लागतं. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडापासून दर महिना उत्पन्न मिळतं. नारळाला पुरेशा प्रमाणात खतं दिल्याने माड लवकर फुलोऱ्यात येऊन भरपूर आणि नियमित उत्पन्न देतात. नारळाला लागवडीपासून दरवर्षी खतांची मात्रा देणं आवश्यक आहे. यामध्ये लागवड केल्यावर पहिल्या वर्षी 1 घमेलं शेणखत, 500 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. 1 वर्षानंतर 2 घमेली शेणखत, 1000 ग्रॅम युरिया, 1200 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 640 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. 2 वर्षानंतरच्या झाडाला 3 घमेली शेणखत, 1500 ग्रॅम युरिया, 1800 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 960 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. 3 वर्षानंतर माडाला 4 घमेली शेणखत, 2000 ग्रॅम युरिया, 2400 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 1280 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. 4 वर्षानंतर आणि त्याच्या पुढे दरवर्षी 5 घमेली शेणखत, 2225 ग्रॅम युरिया आणि 3000 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 1600 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. मंडळी, सुरुवातीला खतं देताना रोपांच्या बुंध्यापासून साधारण 30 सेंटीमीटर अंतरावर 20 ते 30 सेंटीमीटर खोल आणि 30 सेंटीमीटर रुंद वर्तुळाकार चर खोदून चांगलं कुजलेलं शेणखत आणि आत्ताच सांगितलेली खतं त्यात पसरून टाकावीत. रोपं जसजशी मोठी होत जातात त्याप्रमाणे चर रोपांच्या बुंध्यापासून दूर काढावा. 5व्या वर्षापासून साधारणपणे 1 ते 1.5 मीटर अंतरावर चर खोदून खतं द्यावीत. खतांची मात्रा देताना चांगलं कुजलेलं शेणखत आणि स्फुरद जून महिन्यात 1 हप्त्यात द्यावं. नत्र आणि पालाश ही खतं 3 हप्त्यामध्ये समप्रमाणात विभाग

0: मागून जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यावीत. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते आणि पोत सुधारतो. तसंच जमिनीमध्ये पोटॅशियमची स्थिरता वाढते आणि मॅग्नेशियम आणि लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. माडाला वाढीनुसार योग्य खतं दिल्याने अनुकूल परिणाम दिसून येतात. नत्र खतामुळे झाडांची उंची चांगली वाढते. तसंच पानं, मादी फुलं, घड आणि नारळ यांच्या संख्येमध्ये वाढ होते. पालाश खतामुळे पानांचा रंग चांगला होतो. तसंच फलधारणा वाढून फळांचं सरासरी आकारमान आणि वजन वाढतं. स्फुरत खताचा परिणाम नत्र आणि पालाश खताबरोबर अनुकूल असतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, लोह, मॅंगेनीज इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचा झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम आढळून येतो. मंडळी, यामध्ये कॅल्शियममुळे कार्यरत मुळांची जाडी वाढते, तर मॅग्नेशियममुळे पानांची संख्या तसंच त्यांची कार्यक्षमता वाढते. बोरॉनमुळे पानं आणि कोंब कुजत नाहीत. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितल्याप्रमाणे नारळ झाडाला खतं देताना योग्य पद्धतीने दिल्यास त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण नारळ झाडासाठी खत व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आपण ऐकाल. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोत्यांनो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचं आहे त्या दोन प्रकारे असतात. त्याचे प्रकार एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त आणि एक फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधं. सर्वात महत्त्वाचा म्हणजे फाउंडेशन डायबेटीस ट्रीटमेंटची आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबेटीस मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबेटीस होतो. त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत. जास्तीत

0: जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत, होल ग्रेन्स पूर्ण धान्य, कडधान्य, प्रथिने जास्त घ्यायचे आहेत, आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत. प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते, वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल तर वजन कमी करायचा. इवन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. रेग्युलर सातत्य पाहिजे, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. रोज 40 ते 50 मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2 ते 3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्युएट स्लीप, पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकॉलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन अब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे. त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लाँग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार वयानुसार डॉक्टर, जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायचे औषधं, म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात, हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे, अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकॉलॉजिकल मेजर्स. फार्माकॉलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार यशोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाणी, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेल्या आहेत. माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरण

0: वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्यास लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीन दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतरही आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळीये या गावी 22 जुलै 2021 रोजी, बिरगाव आणि आंबेगर साताऱ्यातील 2021 साली, इरशाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा. कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर कार्यक्रम भावधारा, 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाल. लेखन संकलन निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर, सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये माझा कला प्रवास. रत्नागिरीतील व्हायोलिनवादक उदय गोखले यांची रेडिओ सखी काश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 संतवाणी भाग 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संत कवी सूरदास यांच्याविषयी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात,

लेखन कोमल कुंभार यांचं आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम. 1:05 गीत बहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तर चौसाळकर यांचं गायन राग मधुवंती. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवाणी हा कार्यक्रम, तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 किसानवाणी राज्यस्तरीय कृषी प्रसारणात दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड, यामध्ये डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आरती अंकलीकर टिकेकर यांचं गायन राग मिया मल्हार. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाइट www.vpbedekar.com.
2: गणपती बाप्पा मोरया.
3: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
7: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
8: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
7: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
9: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
10: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
11: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची कथा ऐकलेली आहे, त्याचबरोबर ती उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही कानपूरला गेलात तर राणी लक्ष्मीबाईंच्या बरोबर ती तुम्हाला झलकारीबाईंचे पुतळे पण दिसते. आता ही झलकारीबाई कोण? तर लक्ष्मीबाईंची एकनिष्ठ सहकारी म्हणजे वीरांगना झलकारीबाई. मेरी झाशी नही दुंगी अशी घोषणा प्रथम तिने केली. आपले प्राण त्यासाठी अर्पण करणारी ही खूप मोठी वीरांगना होती. झाशीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना एकत्र करायचं, त्यांचं लढाऊ संघटन उभं करायचं, ही जबाबदारी लक्ष्मीबाईंनी झलकारीला

0: झलकारी झाशीतल्या प्रत्येक घरात गेली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेला झाशीवर जे येणारं संकट आहे त्याची तिने जाणीव करून दिली. तिचं बोलणं इतकं प्रभावी असायचं की तिच्या प्रभावामुळे अनेक तरुणी अनेक युवती तिला सामील झाल्या. अशा युवतींना स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी देशसंरक्षणासाठी तलवारबाजी युद्धकला धनुष्यबाण चालवायचं मल्लखांब दंड बैठका याचं अतिशय शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला या झलकारीबाईनं सुरुवात केली आणि त्यातूनच महिलांचं एक सशस्त्र संघटन मोठ्या दिमाखात बळानं उभं राहिलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झलकारीचे राणीच्या मनातलं स्थान हे तिच्या आजूबाजूच्या दरबारातल्या सहकाऱ्यांना खटकायला लागलं. या असूयेतूनच वीर अली आणि दुल्लाज हे जे राणीच्या दरबारातले दोन विश्वासू सहकारी होते त्यांनी षडयंत्र रचलं. त्याचवेळी कर्नल ह्यूजच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य झाशीवरती हल्ला करायला आलं आणि ते किल्ल्याभोवती वेढा घालून बसलं. हा वेढा बरेच दिवस चालला. झाशीचे दोन जे मुख्य दरवाजे होते त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पीर अली आणि दुल्लाज या दोघांवर राणींनी सोपवलेली होती आणि राणीचा प्रचंड विश्वास असल्यामुळे या दोघांच्या मनामध्ये काय चाललंय त्यातल्या षडयंत्राचा राणीला काही अंदाज आला नाही. या दोघांनी किल्ल्यांची दारं उघडली आणि इंग्रज सैन्याला आत प्रवेश करू दिला. त्यामुळे युद्धाला समोरासमोर तोंड फुटलं. थेट युद्ध सुरू झालं. झलकारीच्या नेतृत्वाखाली दुर्गादल नावाचं सैन्य होतं म्हणजे महिलांचं आणि त्या दुर्गादलांनी अतिशय निकडीचा हल्ला ब्रिटिश सैन्यावरती केला. जे सैन्य किल्ल्यामध्ये घुसलं होतं क्षणभर या महिलांचं वीरांगणांचं अद्भुत शौर्य पाहून इंग्रज सैन्य चाट पडलं. कारण जवळजवळ 400 ते 450 सैन्य ब्रिटिश सैन्य हे या महिलांनी खतम केलं मारलं. तेव्हा ब्रिटिश सैन्य चाट पडलं की काय या महिला केवढ्या वीरांगणा यांना काय शिक्षण दिलंय केवढी मोठी देशभावना आहे. शेवटी अली आणि दुल्लाज यांच्या विश्वासघातामुळं या झलकारीबाईला पकडलं गेलं. आपल्या राणीचा विश्वासघात करणाऱ्या या दोघांची तिनं इंग्रजांच्या छावणीमध्ये कडक शब्दात निर्भत्सना केली. इंग्रज सेनानी युरोजकडे बघून तिनं आपले बांधलेले हात सोडून दे, जर तुझ्या अंगात ताकद असेल तर माझ्या बांधलेले हात सोड आणि मग बघच भारतीय नारीची काय ताकद असते ते मीच दाखवून देईल. तुला 10 महिलांची पण गरज नाही, मी एकटी पुरे आहे तुला धडा शिकवायला, असं उभं आव्हान दिलं. हे आव्हान अर्थातच युरोजला स्वीकारणं शक्य नव्हतं. जिवंतपणी इंग्रजांच्या हातात सापडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. अत्यंत स्वाभिमानी होती. तिने एका वीरबालेकडे कटाक्ष टाकला छावणीमध्ये. त्या वीरबालेला आधीच माहिती होतं, आधीच ठरलं होतं की कोणी आपल्याला पकडलं तर एकमेकांनी एकमेकाला बलिदान करण्यासाठी सहाय्य करायचं. तेव्हा वीरबालेनं क्षणभरातच आपल्या हातातला खंजीर झलकारीबाईच्या पोटात खोपसला आणि नंतर स्वतःच्या पोटातही खोपसला, स्वतःवर वार करून घेतल्या. अशा दोन्ही स्वाभिमानी वीरांगना झाशीच्या रक्षणासाठी इंग्रजांच्या छावणीमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान देऊन गेला आणि राणी लक्ष्मीबाईचा विश्वास या दोघींनी सार्थ ठरवला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावळटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: अपना ब्रांड।
1: श्रोते हो, जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद।
2: विशेषतः जे अनाथ मुलं आले

0: असतात, त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं. काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
1: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
3: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. घराघरातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं. पुढचे 12 दिवस चालणाऱ्या या चैतन्य पर्वाला पारंपरिक पद्धतीनं श्री गणेश प्रतिष्ठापनेनं सुरुवात झाली. मुंबईत 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही गणपती बाप्पा विराजमान झाले. तर सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थेच्या गणपतीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नाशिकमध्ये 757 गावांमध्ये 1 गाव 1 गणपती उपक्रम राबवला जात आहे. बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी तर धाराशिव जिल्ह्यात 45 गावांनी 1 गाव 1 गणपती उपक्रम राबवला आहे. नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळाफुलांनी सजवण्यात आली. नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपतींची मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली. यवतमाळच्या उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर

0: मनातील उत्साहाने बाप्पासमोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता. पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली. उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे. बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहणे ऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
1: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली. घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली. दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले. परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं. लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं. तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवार

मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या

0: रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार मदन बाफना यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बाफना 1985 आणि 1990 मावळमधून आमदारपदी निवडून आले. सन 1987 ते 1992 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथं अंत्यसंस्कार केले जातील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. आजचे दिनविशेष. श्रोते हो, आज आहे ऋषी पंचमी. तसंच शेगावचे श्री गजानन महाराज यांची पुण्यतिथी. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतात हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून सुद्धा आपण पाळतो. लोकशाहीची तत्व प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिवस पाळला जातो. तसंच 15 सप्टेंबर 1959 या दिवशी प्रायोगिक तत्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सुरू झाली. म्हणून आज आहे दूरदर्शन दिन. भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मदनहळ्ळी म्हैसूर इथं जन्म झाला. 15 सप्टेंबर 1861 या दिवशी बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876. रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटोडेकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1921. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोकजी सिंघल यांचा आग्रा इथे जन्म झाला. 15 सप्टेंबर 1926. अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म 15 सप्टेंबर 1939. गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचं निधन झालं. 15 सप्टेंबर 1998 या दिवशी साहित्यिक, समीक्षक आणि अर्थतज्ञ गंगाधर गाडगिळे यांचं निधन झालं. 15 सप्टेंबर 2008 या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक के एस सुदर्शन यांचं निधन. 15 सप्टेंबर 2012 या दिवशी झालं. भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचं निधन. 15 सप्टेंबर 2020 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.

0: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
2: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं तिकडून ते इकडे आलं.
1: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे. आणि आपलं विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषणसुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचं आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो ग्रामपंचायत स्तरावर.

0: आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीच्या विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 पासून हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोक चळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
1: अच्छा मॅडम, मातीच्या गणेश मूर्तींचा वापर किंवा एक गाव एक गणपती हा उपक्रम, आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका किंवा लोकवाद्यांच्या वापरावर भर, असे अनेक उपक्रम किंवा या उपक्रमाबाबत जनजागृती करताना प्रशासन दिसत आहे. तर हे सगळं जनजागृती करत असताना अनेक अडचणीसुद्धा येत असतील आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवताना प्रशासनासमोर कोणती आव्हानं आली का आणि त्यावर आपण कशी मात केली किंवा कोणकोणते उपाय योजले?
0: गणेशोत्सव हे धार्मिक भावनाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने तो पर्यावरण पूरक कसा व्हावे ही पण एक विषय आहे. पण हे करताना लोकांच्या भावनांचा आदर करणे ही खूप महत्त्वाचे आहे. तर जेव्हा आम्ही प्रत्येक गणपती मंडळाकडून किंवा गावोगावी घरातून गणेश मूर्ती संकलित करतो, तेव्हा त्यांच्या फेरविसर्जन होईपर्यंत सर्व मूर्ती सुव्यवस्थित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतींना पार पाडावी लागते. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही, याची आम्ही खास करून दक्षता घेतो आणि योग्य पद्धतीने मूर्तीचं फेरविसर्जन करणे ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार हे सगळा राबवताना झाले नाही आहे. यामध्ये जे आव्हानं आहे त्यावर मात करण्यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे त्यांचा सहभाग घेतो, आमचे तरुण मंडळ जे आहे त्यांना आम्ही इन्वॉल्व करून घेतो, शाळांचे विद्यार्थ्यांपर्यंत ही संदेश आम्ही पोचवतो, गावोगावी आमचे महिला बचत गट स्थापित आहे, तर त्या महिलांकडून खूप चांगला सहभाग आम्हाला मिळते आणि हे सगळ्यांच्या सहभागावरून आम्ही हे सगळं जेवढे आमच्याकडे आव्हान आहे त्यावर आम्ही मात करत गेलो आहे.
1: अच्छा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी यासाठी गणेश मंडळं, ग्रामपंचायती, महिला बचत गट, विद्यार्थी आणि युवकांना सुद्धा या उपक्रमाशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
0: हे उपक्रम जेव्हा सुरू झाला 2015 साली तेव्हा हे जिल्हा परिषदने सुरू केला असा नव्हता, तेव्हाच लोकांकडून सुरू झाला. जे काही एनजीओज पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत होते, पर्यावरण साठी किंवा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत होते, त्यांच्या सोबत मिळूनच जिल्हा परिषदने हे सुरू केला होता आणि सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवले की हे प्रशासनचं काम नाही आहे. प्रशासनचं काम आहे की लोकांची हँड होल्डिंग करणे, त्यांना दिशा दर्शवणे आणि जिथे लोक कमी पडत आहे तिथे त्यांच्या हेल्प करणे. यासाठी आम्ही स्टार्टिंगपासूनच महिला बचत गट असो, आमचे विद्यार्थी असो, तरुण मंडळ असो, पर्यावरणमध्ये काम करणारे अनेक एनजीओज असो, या सगळी लोकांचा सहभाग घेऊनच केले, त्यामुळे ही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरू राहिली आहे.
1: हो निश्चितच. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं राज्यभरातील दिलखुलासच्या श्रोत्यांना आणि विशेषतः गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल?
0: गणेशोत्सव हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक खूप उत्साहाचा आणि मोठा सण असते आणि दरवर्षी त्याचा महत्त्व तेवढाच वाढत गेला आहे, लोकांचा सहभाग तेवढाच वाढत आहे. परंतु हे सगळं करताना कुणालाही त्रास होऊ नये. आम्ही आपली भावना आणि सण साजरा करताना कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, लहान मुलांना त्रास झाला नाही पाहिजे, वयोवृद्ध जे मंडळी आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, जे मुलं स्कूलचे एक्झाम देतात किंवा ते स्टडी करतात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. तर हे सगळं करताना शक्यतो थोडा आवाजची मर्यादा आपण पाळली पाहिजे, ट्रॅफिक जास्त कंजेशन होऊ नये, कारण की आपण जेव्हा ट्रॅफिक

0: किंवा रोड ब्लॉक करतो तेव्हा कोणती तरी ॲम्ब्युलन्स असू शकते, कोणता तरी पेशंट असू शकते ज्यांच्यासाठी एमर्जन्सी असू शकते, तर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपला जे सण आहे हे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपण साजरा केला पाहिजे. लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवा, लोकवाद्य जे आहे आपली जो संस्कृती आहे ते जपण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो आहे, तर ह्या भावनाने आपण सण साजरे केले पाहिजे.
1: हो निश्चितच, आपण केलेल्या आवाहनाला गणेश मंडळं आणि गणेश भक्त निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. मॅडम, आपल्या संवादातून गणपती बाप्पाविषयीची आपली श्रद्धा जपण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षणही कसं करता येईल, लोकसहभागातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप कसं देता येईल आणि निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनालाही हातभार कसा लावता येईल याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. श्रोते हो, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा चैतन्यदायी असा उत्सव आहे. हा आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं आणि मनापासून एक एक पाऊल उचलायला हवं. श्रोते हो, गणेशाप्रती आपल्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवूया, जोरदार तयारी करूया, हा राज्य महोत्सव लय भारी पद्धतीनं साजरा करूया, पण सामाजिक भान मात्र राखूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोक चळवळ अधिक बळकट करूया. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, आजच्या या विशेष संवादासाठी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. आज सकाळी 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाल. लेखन आणि संकलन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्रकुमार ठाकूर, सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 11:40 प्रसारित होईल संतवाणी या कार्यक्रमाचा भाग 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संतकवी सूरदास यांच्याविषयी माहिती सांगणारा हा कार्यक्रम. लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40 कार्यक्रम संतवाणी.

0: मंगलमूर्ति गणपति बप्पा।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:40 हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सकाळचे 7:40 झालेत। आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
4: नमस्ते।
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही।
3: ओके।
4: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते।
3: ओके।
4: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे।
3: ओके।
4: याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं।

0: तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी कुसुमाग्रज यांची ही रचना, गात आहेत पद्मजा फेणाणी जोगळेकर.

0: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
1: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं तिकडून ते इकडे आलं.
0: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मंगळमूर्ती गणपती बाप्पा.
0: श्रोतेहो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आणि त्यानंतर म्हणजे 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आणि हा समन्वित कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या परिषदेला बहुतेक सर्वच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिल्यानं जगाला भारताच्या प्रबळ संयोजन शक्तीचं यानिमित्तानं दर्शन घडल्याचं जयशंकर म्हणाले. दोन मोठे संघर्ष आणि अतिशय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक काउन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. युपीआयद्वारे केलेल्या 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2,000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026

वीस परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट, गीतं आणि लावणी तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यांना पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGC हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस

0: ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज, सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 झाली आहेत. या पुढची उद्घोषणा लगेचच
2: प्रसारित करीत आहोत. दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ.

0: दूरदर्शन ही विज्ञानाची अद्भुत कामगिरी मानली जाते. सुरुवातीला दूरचित्रवाणीवर फक्त काळी पांढरी चित्र आपल्याला पाहता येत होती. नंतर रंगीत चित्रांबरोबर आता प्रसारण डिजिटल झालंय. दूरदर्शनने आपल्या विविध कार्यक्रमांमधून पसरवलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कौटुंबिक जीवन उजळून निघालंय. माणसांची मनं संस्कारक्षम झालीत. विचार आणि आकलनाची शक्ती वाढली, व्याप्ती वाढली.
1: शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वस्तुस्थितीशी संबंधित माहिती कुटुंबाला परिचित झाली. चांगलं वाईट असा भेद बघायला मिळाला. सामाजिक वाईट गोष्टी टाळण्यात आल्या. आपल्या कौटुंबिक जीवनावर दूरदर्शनचा आश्चर्यकारक आणि चिरस्थायी प्रभाव पडला. अर्भकांचं संगोपन, कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान आणि जीवनशैलीत गुणात्मक सुधारणा झाली. सण साजरे करण्याचा विश्वास वाढला.
0: स्त्री पुरुषांमध्ये परस्पर संमती, शिस्त, आत्मसमर्पण आणि कर्तव्य पार पाडणं या कौटुंबिक जीवनातील सुखशांती आणि प्रगतीच्या पायऱ्या. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांतून या गोष्टींचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आला. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल घडतोय. मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. आजचा टीव्ही आणि त्यावर दिसणाऱ्या वाहिन्यांची संख्या ही भरमसाठ आहे.
1: पण एक काळ असा देखील होता जेव्हा टीव्हीवर या शेकडो वाहिन्या नव्हत्या बघायला मिळत. फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हायचं. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. सुरुवातीच्या काळात अत्यंत कासव गतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली. लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते.
0: रविवारचा दिवस तर आपल्यासाठी त्या काही पर्वणीच होता. त्या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचं प्रसारण होत असे. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा त्यांच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही मॅन, टर्निंग पॉइंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.
1: छोट्या पडद्यावर अवघं विश्व सामावू शकतं

0: ही अद्भुत बाब या इडियट बॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या माध्यमाने दाखवली. साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, उद्योग, शेती, गृहिणी यांना वाहिलेल्या कार्यक्रमांचं सुयोग्य नियोजन करून ते सादर केलं जात.
1: हे माध्यम सुरू झालं ते मुळात शिक्षणासाठी, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शालेय चित्रवाणीचे पाठ नियमित दाखवले जाऊ लागले. याचं रितसर वार्षिक वेळापत्रक तयार केलं जाईल, जिथं टीव्ही त्या शाळांमध्ये आणि घराघरात हजारो विद्यार्थी शिक्षकांनी या दूरशिक्षणाचा लाभ त्या काळी घेतला.
0: माझे घर, किलबिल, युवदर्शन, ज्ञानदीप, फूल खिले है गुलशन गुलशन अशा बहुविध मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना आपलंस केलं. कामगार विश्व, आमची माती आमची माणसं यांचाही प्रेक्षक वर्ग होता.
1: सच की परछाई आणि परिक्रमा यासारख्या सामाजिक जाणीवा सशक्त करणाऱ्या कार्यक्रमांनी दूरदर्शनच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलं. नाटक, मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा या पारंपरिक माध्यमांपेक्षा वेगळा दृश्य अनुभव आपल्याला मिळू लागला. दूरदर्शनचा सुरुवातीचा काळ हा स्वनिर्मितीच्या दृष्टीनं सुवर्णकाळ असाच होता.
0: हम लोग या दूरदर्शनतर्फे सादर झालेल्या पहिल्या प्रायोजित मालिकेनं माध्यमातील बदलत्या प्रवाहाचे संकेत दिले.

0: रामायण, महाभारत यांच्या प्रसारणाच्या वेळी तर रस्त्यावर संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती असायची. बालपणीच्या रामायण आणि महाभारत मालिकांच्या खूप रम्य आठवणी आहेत.
1: रामायण आणि महाभारत म्हणजे एक मोठा उत्सव असायचा. सकाळपासूनच मालिका सुरू व्हायच्या आधी अभ्यास करून घ्या अशा प्रकारच्या सूचना व्हायच्या. एवढंच काय तर अगदी लहान मुलांना झोपेतून उठवतानाच आज मालिका असल्याची आठवण करून दिली जायची. फक्त लहानच नाही तर मोठी माणसंसुद्धा आपापली कामं आवरायची आणि प्रक्षेपणाच्या वेळेच्या आधीच टीव्ही समोर मोक्याची जागा पटकवायची.
0: त्या काळात गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिकांच्या अशा अनेक आठवणी आहेत. कुटुंब व्यवस्थेवर टीव्ही मालिकेचे संस्कार आणि परिणाम बघायला मिळायचे. कोरोना विषाणूच्या संकट काळात लॉकडाऊनमुळे जेव्हा शूटिंग बंद होतं तेव्हा आपल्या मनोरंजनाची जबाबदारी दूरदर्शनने खांद्यावर घेतली. रामायण, महाभारत या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना आणि दूरदर्शनला देखील पुन्हा एकदा आपला संस्कारक्षम सुवर्णकाळ अनुभवता आला.

0: करमणुकीला प्रबोधनाची चौकट असलेले कार्यक्रम लाखो लोकांपर्यंत योग्य त्या ताकदीनं पोहोचले. 1982 रंगीत टीव्ही आला. ते रंग एशियाड या खेळ स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणातून आपल्या डोळ्यांना सुखावू लागलेत.
1: हे वैभवाचे दिवस 90s मध्यापर्यंत होते. नंतर जागतिकीकरणाच्या झंझावातात खासगी वाहिन्यांचा प्रवेश झाला आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एका संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून ऑनलाईन माध्यमापेक्षा टेलिव्हिजन हे माध्यम 5 पटीने प्रभावी असल्याचं पुढे आलं.
0: टीव्हीशी वर्षानुवर्ष जोडलं गेलेलं नातं आणि मालिकांमुळे दररोज त्यात गुंतलेल्या अपेक्षा यामुळे टीव्ही हा सर्वांसाठी आता तरी सेवानिवृत्त होण्याची शक्यता नाही. आव्हानही येतच राहणार. त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी टीव्ही माध्यमांनी कंबर कसायला हवी. याला तोंड देण्यासाठी दूरदर्शननं आपल्या मर्यादा आणि सुप्त शक्तींचा धांदोळा घ्यायला हवा.
1: कार्यक्रमाचं साधेपण आणि आशय समृद्धी हे दूरदर्शनचं खास वैशिष्ट्य. ते जपलं

0: गेलं पाहिजे. कुटुंबातल्या सर्वांना एकत्र आनंद घेता येईल अशा कार्यक्रमाची निर्मिती ही दूरदर्शनची शैली. आजही कोणी त्याला हात लावू शकलं नाही.
1: शहरात मोबाईल आणि नेटफ्लिक्सचा धुमाकूळ सुरू असला तरी निमशहरी ग्रामीण प्रेक्षक आजही टी व्ही संचाकडंच आपलं करमणुकीचं साधन म्हणून पाहतो. कथा, कविता, शास्त्रीय संगीत, थोरांची चरित्र, चांगल्या एकांकिका, नाटकं, पुस्तक परिचय अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये खाजगी वाहिन्या आजही फारसा रस दाखवत नाहीत.
0: समाजाची नीतिवत्ता, त्यांच्या देशप्रेमाच्या, राष्ट्रवादीच्या संकल्पना, बंधुभाव, परस्परांच्या भाषा, संस्कृती यांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी ही माध्यमं कडीची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी दूरदर्शन हे माध्यम सशक्त असायला हवं. तंत्रज्ञान आणि भारतभर पसरलेलं विविध विषयावरच्या वाहिन्यांचं जाळं यात आजही दूरदर्शन अग्रेसर आहे.
1: घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारी वाहिनी दूरदर्शन आपल्या सर्वांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी. आपल्या अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले गेलेले आहेत.
0: दूरदर्शनशी या भावबंधाचं नातं असलेले आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणारे एक प्रेक्षक रवींद्र कुडाळकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. 15 सप्टेंबर हा दिवस दूरदर्शन दिन म्हणून याचं पालन केलं जातं. त्याचं कारण असं आहे की प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन आजच्या दिवशी 1959 साली चालू करण्यात आलेलं होतं. खर तर ते दूरदर्शनचे जुने दिवस जे आहेत 72 ते 80 चा काळ अजूनही आठवतो. जुन्या आठवणी दूरदर्शनच्या जुन्या नॉस्टॅल्जियात गेलो ना, ते बालपणीचे दिवस अतिशय रंजक आणि जादूई होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांचं प्रचंड आकर्षण आणि अप्रूप अगदी लहानपणापासून आहे. आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध ज्ञान, माहिती आणि मनोरंजनपर कार्यक्रमात मी लहानपणापासून, मग ते फोन इन कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रमातही मला योग आलेला आहे. 72 साली जेव्हा दूरदर्शन चालू झालं, आपल्या अनेकांकडे तेव्हा टी व्ही सेट नव्हता. आम्ही आमच्या अहमदनगरच्या ज्या भागात पाहायचो तिथे मोजक्या लोकांकडे टी व्ही होता. मग तिथे जाऊन आम्ही टी व्ही पाहायचो, दूरदर्शन पाहायचो. आणि कार्यक्रमांबद्दल जर म्हटलं तेव्हाच्या रामायण, महाभारत, भारत की खोज असे कार्यक्रम मला आठवतं. चिमनराव गुंडेभाऊ नावाचा एक छान कार्यक्रम दूरदर्शनला तेव्हा होता, ची वी जोशींचा. तोही मला खूप म्हणजे आवडत असे तो कार्यक्रम. गोट्या नावाची एक मालिका मला खूप आवडायची तेव्हा. आणि त्यातलं जे शीर्षक गीत होतं म्हणजे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे मायर आणि खडे खात, हे गीत मला अजूनही म्हणजे आठवतं शीर्षक गीत. आणि माझ्या आवडीनं मी गुणगुणत असतो. आणि दूरदर्शनचे ते जे दिवस होते खरं तर संस्कारक्षम दिवस असं मी त्यांचं वर्णन करेन. कारण तेव्हा कुठलेही समाज माध्यम किंवा वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. मला अजूनही आठवतं की रामायण आणि महाभारत या मालिका लागल्या की अगदी चौका चौकात लोक जमा व्हायचे, बसायचे. आणि त्या काळी काही सार्वजनिक मंडळ, युवा मंडळ किंवा अशा खाजगी संस्था होत्या, त्यांनी वर्गणी काढून टी व्ही विकत घेतलेला असा आणि तो एखाद्या चौकात किंवा एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये ठेवला जाई आणि सर्व लोक तिथे येऊन आनंद घेत असत. तर ते निखळ मनोरंजनाचे जे दिवस आहे ना, अगदी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं एक शाश्वत असं वरदान होतं असं मला वाटतं. समाज माध्यम आता खूप आलेली आहेत, पण आमच्या लहानपणी जेव्हा दूरदर्शन चालू झालं तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल असं काही नसताना आम्ही दूरदर्शनकडे एक विश्वास व्यासपीठ म्हणून पाहायचो की ज्या योगे आमचं बुद्धी वृद्धिगत होईल, आमचं ज्ञान वृद्धिगत होईल आणि आमचं एक व्यक्तिमत्व विकास होईल. प्रतिपिढींच्या बातम्या म्हणा किंवा चारुशिला पटवर्धन यांच्या बातम्या म्हणा, हे मला अतिशय आवडायचे की शांतपणे ते बातम्या देत असत. आणि त्यांचा जो बातम्या देण्याची पद्धत, आवाजाची पद्धत याचा मी म्हणजे नक्कीच चाहता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे निर्माता, नंतर निवेदक आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं आणि मला आता सांगायला खूप आपल्याला

0: छान वाटतंय सेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक सामाजिक आरोग्य जनजागृतीचा उपक्रम आणि करमणूकपर कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये फोनवर सहभाग घेत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख आणि आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. तेव्हा खरं तर लहानपणी मला जे वाटायचं ना स्टुडिओ कसा असेल आपल्याला जाता येईल का, आता मला खूप छान वाटतं सांगताना की मी अनेकदा मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत अगदी जाऊन आलो, तिथे लोक आपल्याला ओळखतात ही एक मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि सह्याद्री वाहिनीच्या आई सोबत माझी माय नावाच्या कार्यक्रमात 2 भागात मला 7 वर्षापूर्वी सहभाग घ्यायचा एक आनंद आणि एक संधी मिळाली. आणि माझी पत्नी सुलेखा हिच्यासोबत देखील कालांतराने रेशीम गायकी नावाच्या कार्यक्रमात देखील मुंबई दूरदर्शनमध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागाची संधी मला मिळालेली होती. या गोष्टी खूपच मला आनंददायी नक्कीच आहे. मुंबई दूरदर्शनने आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आणि छायागीत नावाचा एक कार्यक्रम असे लहानपणी आमच्या त्यामध्ये त्या कार्यक्रमात अगदी जुनी गाणी नवी गाणी सगळी गाणी लागायची. तर या आजच्या 15 सप्टेंबरच्या दूरदर्शन दिनी या सगळ्या आठवणीत जायची आणि आठवणीत रमायची संधी आपण मला दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर दूरदर्शनच्या बातम्या देखील अतिशय विश्वासू आणि आश्वासक बातम्या होणार. आपण आजही त्यांच्याकडे पाहतो. या सर्व आठवणी आज जागृत झालेल्या आहेत. मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.
1: दूरदर्शननं आपलं वैविध्य जपणाऱ्या गायन नृत्य नाटक लोककला अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिलंय. कोणार्क फेस्टिवल, हम्पी फेस्टिवल, विविध लोककलांचे कार्यक्रम, आपल्या देशातील प्रमुख यात्रा यांचं लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन करतं.
2: याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन मार्फत आपल्या देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं आणि यातूनच आपलं राष्ट्रीय ऐक्य राखलं जातं. संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम उपग्रहांचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून प्रसारित केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणारं संचलन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचं कार्य सतत दूरदर्शन करतं.
1: आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येकाला संसदेमध्ये नक्की काय घडतं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा TV आणि राज्यसभा TV या 2 वाहिन्यांवरून संसदेचं कामकाज प्रसारित केलं जातं.
2: सध्या प्रसारणात झालेला बदल हा एक अपरिहार्यतेमुळे झाला आहे. केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे तर रंगमंचीय सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसतायत.
1: आपल्या समोरही या निमित्ताने नवं आव्हान उभं ठाकलंय. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाल. लेखन आणि सादरकर्ते होते विजय भुयार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखन कोमल कुंभार यांचं, आणि त्यानंतर आरोग्य दर्पण या मालेत

दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मुळे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 11:40 कार्यक्रम संतवाणी या कार्यक्रमाचा भाग 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संतकवी सूरदास यांच्याविषयीची माहिती, लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. संतवाणी हा कार्यक्रम सकाळी 11:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अवश्य ऐका. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. आता लखलख चंदेरी अंतर्गत प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया अनाडी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार आनंद मिलिंद।

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया सपने या चित्रपटासाठी हरिहरन, साधना सरगम आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार ए आर रहमान.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल व्हायोलिन वादक उदय गोखले यांची मुलाखत.
1: भारतीय वाद्य नाहीये व्हायोलिन हे, हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता हे जे आपल्याकडचं एक वाद्य आहे त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं, तिकडून ते इकडे आलं.
0: संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत हम आपके है कौन. या चित्रपटासाठी SP बालसुब्रमण्यम आणि सहकलाकार यांनी गायलेलं देव कोहली यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे.
0: तेव्हा जरूर ऐका बुधवार दिनांक 16 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे आणि सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, आज सकाळी 11:40 प्रसारित होईल कार्यक्रम संतवाणी, आज भाग 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संत कवी सूरदास यांच्याविषयी माहिती सांगणारा कार्यक्रम, लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. संतवाणी हा कार्यक्रम अवश्य ऐका सकाळी 11:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत विरासत या चित्रपटासाठी कुमार सानू, जसपिंदर नरुला आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक.

0: या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आमचा यानंतरचा म्हणजे इंद्रधनुष्य हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात माझा कला प्रवास या सदरात व्हायोलिन वादक उदयजी गोखले यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: वाह क्या बात है, अतिशय सुंदर. श्रोते हो, काही स्वर कानावर पडतात तर काही स्वर थेट मनापर्यंत जाऊन पोहोचतात. आत्ता आपण जे व्हायोलिन वादन ऐकलं हेही असंच काहीसं होतं. प्रत्येक स्वरामधून एक भावना, प्रत्येक सुरावटीमधून, प्रत्येक चढ उतारामधून संगीताची सुंदर अशी अनुभूती आत्ताच आपण घेतली. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये व्हायोलिन वादक उदय गोखले उपस्थित आहेत. त्यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणारच आहोत, पण त्याबरोबरच त्यांचा कलाप्रवास सुद्धा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार उदयजी.
1: नमस्कार. नमस्कार.
0: अतिशय सुंदर अशा तुमच्या वादनाने कार्यक्रमाची सुरुवात सुंदर झालेलीच आहे.
1: धन्यवाद.
0: प्रश्नच नाही, पण आम्ही सगळे उत्सुक आहोत तुमचा प्रवास जाणून घेण्यासाठी. सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायचं आहे

0: तुमच्या संगीताचा प्रवास कुठून आणि कधी सुरू झाला?
1: मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला प्रवास असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची सुरुवात होऊन ते कुठपर्यंत तरी पोचलेलं असायला हवं.
0: बरोबर.
1: माझ्या बाबतीत मी असं समजतो की मी जस्ट रांगायला सुरुवात केली आत्ता. प्रवासाचं ठिकाण तर माहितीच नाही आहे कारण ते अगणित कुठेतरी लांब आहे, पण रांगायला सुरुवात नक्की केली आणि रांगता रांगता हळूहळू चालायला लागेन आणि त्या प्रवासाचा पानथस्त नक्की होईन एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. थोडं सुरुवातीपासून सांगायचं झालं जर तर माझे वडील गायचे, म्हणजे गाणं म्हणायचे, शिकलेले नव्हते कुठेही पण त्यांचा आवाज चांगला होता आणि त्यांच्याबरोबर मी झोपाळ्यावरती ताल धरायचो.
0: झोपाळ्यावरती?
1: हां, म्हणजे झोपाळ्यावरती गात असताना मी बाजूला त्या फळीवरती ताल धरायचो.
0: अच्छा.
1: हे माझ्या काकूने बघितलं आणि तिने मला एक तबला डग्गा आणून दिला आणि ज्या वेळेला मला तबला डग्गा मिळाला त्यापासून मी ते वाजवायला लागलो. तर मला माहिती नव्हतं की मी काय वाजवतोय, म्हणजे कुठला ताल वाजवतोय, काय ठेका वाजवतोय हे मला माहीत नव्हतं, पण गाण्याच्या अनुषंगाने मी ते वाजवायचो.
0: अच्छा, म्हणजे सुरुवात झाली तालवाद्यापासून?
1: सुरुवात झाली माझी तालवाद्यापासून.
0: अच्छा. हा.
1: त्याच्यानंतर लक्ष्मण काका पाध्ये नावाचे आमच्या नाट्यामध्ये एक गृहस्थ होते, ते मला घरी येऊन शिकवायचे त्यावेळेला, कारण आमच्याकडून तिकडे जायला त्यावेळेला मी दाहुलवल्ली माझं गाव, तर तिकडून तिकडे जायला त्यावेळेला गाड्या नव्हत्या, तर ते नाट्यातून म्हणजे जवळपास 8-10 किलोमीटर असेल ते आमच्यापासून, तर ते चालत यायचे आणि आमच्याकडे यायचे आणि मला शिकवायचे, असे माझे पहिले तबल्यातले गुरु लक्ष्मण काका पाध्ये नाट्यातले. त्याच्यानंतर मी राजापूरला चंद्रकांत देसाई नावाचे तमतबली होते गुरुजी, तर त्यांच्याकडे मी एक वर्षभर तबला शिकलो आणि त्याच्यानंतर मी रत्नागिरीत आलो आणि रत्नागिरीत आल्यानंतर मी हिरेमठ सरांकडे तबला शिकत होतो काही दिवस.
0: अच्छा.
1: तर मला 12वीत असताना असं अचानक वाटायला लागलं की आपण व्हायोलिन वाजवावं. तत्पूर्वी माझ्याकडे व्हायोलिन वगैरे काहीच नव्हतं, मी बघितलं पण नव्हतं खरं तर,
0: ऐकलंही नव्हतं,
1: ऐकलंही नव्हतं, काहीच नव्हतं म्हणजे, पण असं आतून एक वाटायला लागलं की आपण व्हायोलिनच वाजवावं. तर त्याच वेळेला आमच्या गावामध्ये बंडूकाका जोग नावाचे एक गृहस्थ होते, मिलिटरी रिटायर्ड होते आणि ते मेंडोलिन वाजवायचे.
0: अच्छा.
1: तर ते गेले आणि त्यांचं मेंडोलिन पडून होतं आणि मी तबला वाजवतो हे त्यांच्या घरच्याला माहिती होतं, तर त्यांनी मला सांगितलं की हे मेंडोलिन तू घेऊन जा आणि तुला काय जमलं तर वाजव, नाही तर तू काय हवं तर कर त्याचं तिकडे इकडे येऊन. मग मी ते मेंडोलिन घेऊन आलो. मेंडोलिनला तारा नव्हत्या, रत्नागिरीत मेंडोलिनची तारा मिळण्याची शक्यता ही फार कमी होती.
0: किती सालातली गोष्ट आहे
1: ही सांगतो मी तुम्हाला, तरी 2000 मधली वगैरे गोष्ट असेल.
0: अच्छा.
1: 2000-2001 दरम्यानची गोष्ट असेल. आणखीन धामापूरकर ब्रदर्स नावाचं दुकान इथे आहे आपल्याकडे, तर त्यांच्याकडे त्या संगीताशी रिलेटेड गोष्टी मिळायच्या, गिटारच्या तारा बिरा सगळ्या. तर मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्याकडे चुकून मेंडोलिनचं एक तारांचं पाकिट आलेलं होतं त्यावेळेला, तर ते मी ते आणलं. मला तारा लावायच्या कशा पण माहीत नव्हत्या, तेव्हा युट्यूब वगैरे हे प्रकार काहीच नव्हते,
0: विषयच नाही,
1: पण मी माझ्या डोक्यात त्या 2 तारांचा सेट असतो हे बघून त्या जुळवून त्याच्यावर मी हळूहळू गाणी वाजवायला लागलो. तेव्हा पण मला ट्युनिंग हा विषय काय असतो माहीत नव्हता, पण 2 तारांवर एक गाणं वाजेल एवढं आपण बघायचं आणि ते गाणं वाजवायचं, असं मी ती सुरुवात केली.
0: अच्छा.
1: आणि मग 12वीमध्ये मला वाटलं की आपण व्हायोलिन वाजवावं. मुंबईत माझ्या काकाकडे गेलेला असताना मी काकांना म्हटलं की मला व्हायोलिन घ्यायचंय, तर काका मला म्हणाले त्यावेळेला की व्हायोलिन फारच कठीण आहे, तू ते नको घेऊस, तू हार्मोनियम घे म्हणून. तर मी त्यांना तेव्हा सांगितलं की म्हटलं कठीण असेल तर काय, मी घरात शोपीस म्हणून लावीन फारफार, तर पण मी व्हायोलिनच घेणार असं. आणि मग ते मी व्हायोलिन घेऊन घरी आलो, इथून माझी सुरुवात झाली.
0: अच्छा. व्हायोलिन हे वाद्य आपल्याला वाजवायचं आहे हे तर तुमचं ठरलं, पण मग ते शिकण्यासाठी तुम्ही कुणाची मदत घेतली?
1: रत्नागिरीत ज्या वेळेला आलो तेव्हाला विजय रानडे सरांचे वडील हे व्हायोलिन वाजवायचे, ते एक मला माहिती होते. आणि दुसरे आर डी जोशी नावाचे एक गृहस्थ होते शिरगावला, आणि ते आकाशवाणीच्याच राजकोट स्टेशनचे व्हायोलिनिस्ट होते आणि ते रिटायर्ड होते त्यावेळेला. मग मला हे कुठून तरी कळलं आणि मग मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. मग त्यांनी मला बेसिक शिकवलं, पण त्यांचीच नंतर तब्येत बरी नाहीशी होत गेली. मग मला आधार नव्हता काहीच, म्हणजे मग मी थोडे दिवस हिरेमठ सरांकडे व्हायोलिन पण शिकलो, म्हणजे ते हार्मोनियमच्या अनुषंगाने ते शिकवायचे. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आकाशवाणीलाच असलेले श्री सुभाष गोसावी सर ते मोहन वीणा वाजवायचे, मग ते पण तंतुवाद्य आणि हे पण तंतुवाद्य. मग मी एक दिवस सरांकडे गेलो, त्यांना विचारलं मी की सर तुम्ही मला शिकवाल का, तर ते म्हणाले ये तू मी शिकवेन तुला, कारण त्यांचे भाऊ पण व्हायोलिन वाजवतात गोसावी सरांचे,

0: त्यामुळे मग त्यांनी मला खूपच मार्गदर्शन केलं. मी त्यांच्याकडे बरेच दिवस शिकलो आणि मी आत्ता ज्यांच्याकडे शिकतो आहे ते सूरमणी पंडित श्री राजन माशेलकर म्हणून आहेत, पद्मश्री पंडित डी के दातार यांचे ते शिष्य आहेत. तर त्यांच्याकडे आत्ता माझं शिक्षण चालू आहे.
1: अच्छा. व्हायोलिन हे पाश्चिमात्य वाद्य आहे, म्हणजे जरी भारतीय गाण्यांमध्ये त्याचा वापर केला गेला असला तरीही त्या वाद्याविषयी तितकीशी माहिती आम्हाला नाही आहे. तर त्या वाद्याची रचना आणि त्याचे वेगवेगळे जे भाग असतात त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: नक्कीच. कसं आहे, भारतीय वाद्य नाही आहे व्हायोलिन हे जरी खरं असलं तरी असं म्हणतात की रावण हत्ता हे जे आपल्याकडचं एक श्रीलंका किंवा केरळ किंवा त्या साईडला आता
1: राजस्थानमध्ये
0: आहे, पण ते मूळ तिकडचं वाद्य श्रीलंकन वगैरे अशा स्टाईलचं, तर त्याच वाद्याचं डेव्हलप झालेलं रूप हे व्हायोलिन आहे असं म्हणतात. ज्याच्यावरती इटलीमध्ये संस्कार झाले थोडक्यात त्या वाद्यावरती आणि ते वाद्य निर्माण झालं, तिकडून ते इकडे आलं. आणि आपली भारतीयांची पद्धत आहे की आपल्या हातात कुठलीही गोष्ट आली की त्याला आपण आपल्या पद्धतीने वळवतो.
1: बरोबर.
0: त्या पद्धतीने हे वाद्य जास्त दाक्षिणात्य संगीतामध्ये वापरलं गेलं सुरुवातीला शास्त्रीय संगीतासाठी. आणखीन त्याच्यामध्ये मग ह्याच्यावरती सगळे म्हणजे शास्त्रीय संगीतातले आपले जे सगळे खटका मुरकी गमक मिंड हे सगळे जे प्रकार आहेत ताना वगैरे सगळे आलाप बिलाप हे सगळे ह्याच्यावरती वाजवायला सुरुवात झाली. खूप मोठे मोठे लोक दक्षिणेत आहेत आणि त्यांनी प्रचंड डेव्हलपमेंट केली ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मात्र ते वाद्य उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये पण वापरलं जायला लागलं, आणखीन बॉलिवूड आणि मराठी म्हणजे आपलं संगीत. तर ह्याच्यामध्ये भावसंगीतामध्ये प्रचंड वापर असलेलं हे वाद्य आहे कारण त्या वाद्याचा फीलच तसा आहे. दुसरं म्हणजे ही एक फॅमिली आहे ॲक्च्युली स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटमधली, ही व्हायोलिनची एक फॅमिली. व्हायोलिन आहे, व्हिओला आहे, चेलो आहे आणि डबल बास असे चार प्रकार येतात. हे सगळ्यात पिल्लू वाद्य आहे म्हणजे छोटं वाद्य आहे त्या फॅमिलीतलं. जसं जसं वाद्य मोठं होत जातं तसं ते बेसकडे जायला लागतं खर्ज्याकडे. जसं वरती म्हणजे डबल बासकडे तुम्ही गेलात तर तो अजून खर्ज्यामध्ये वाजतो. म्हणजे सूरबहार आणखीन सतार यामध्ये जसा फरक आहे की सतार आणि सूरबहार आहेत एकच दिसतात सारखेच, पण ते बेसचं वाद्य आहे जास्त. तसंच हे व्हायोलिनमध्ये व्हायोलिनचे पार्ट म्हणजे एक तर त्याचा फिंगरबोर्ड म्हणजे ज्याच्यावरती स्वर उमटतात ज्याच्यावरून तारा खेचलेल्या असतात, चार तारा असतात त्या पिळ्याच्या खुंट्या असतात ज्यांना ट्युनिंग पेग्स म्हणतात, त्याचे ॲडजस्टर्स असतात की जे फाईन ट्यूनसाठी उपयोगी पडतात. आणखीन व्हायोलिनची बॉडी पूर्ण त्याला ध्वनी बाहेर येण्यासाठी असलेले एफ आकाराचे दोन होल
1: एफ होल्स
0: आणि त्याच्या आतमध्ये सगळ्यात म्हणजे व्हायोलिनचं हार्ट म्हणायला हरकत नाही एक साऊंड पोल नावाचा एक अशी छोटीशी उभी अशी दांडी असते आतमध्ये की जी चिकटवलेली नसते ठोकलेली नसते आतमध्ये एक जस्ट बॅलन्स करून उभी ठेवलेली असते त्या दोन लाकडांच्या मध्ये म्हणजे
1: पोकळ जागेमध्ये.
0: तर त्याच्यामुळे त्या वाद्याला टोन मिळतो.
1: अच्छा.
0: आणखीन ब्रिज ह्याचा म्हणजे फिंगरबोर्डच्या खाली ब्रिज असतो की ज्याच्यावरून तारा ताणल्या जातात थोडक्यात म्हणजे.
1: अच्छा.
0: असं बाकी त्याचे बारीक बारीक भरपूर प्रकार आहेत पण हे त्याचं मेन पार्ट आहेत ते आहेत. आणि सगळ्यात ह्या वाद्याचा आता श्वास, ही झाली बॉडी पूर्ण, पण ह्याचा आत्मा काय, ह्याचा श्वास काय, तर त्याचा बो. आता ते एक लांब काठी आपण फिरवताना वाद्यांवरून भरपूर वेळा तुम्ही बघितली असेल, तर त्याला स्पेशली खाली घोड्याच्या शेपटीचे केस असतात.
1: हो का?
0: हा. आणि त्या घोड्याच्या शेपटीच्या केसांच्या घर्षणामुळे तारा घासल्या जाऊन आवाज निर्माण होतो आणि बोटांनी स्वर आम्ही बदलतो. जसं हार्मोनियमला भाते आहे तसाच ह्याला बो आहे थोडक्यात म्हणजे.
1: अच्छा. मग हे व्हायोलिन आणि आपली जी भारतीय तंतुवाद्य आहेत इतर त्यामध्ये काय फरक आहे नक्की?
0: व्हायोलिनला आंधळ वाद्य म्हणतात. हा. आंधळ वाद्य म्हणजे काय, तर त्याच्यावरती स्वरांच्या खुणा नाही बघायला मिळणार तुम्हाला. म्हणजे आता हार्मोनियम घेतली तर हार्मोनियमला तुम्हाला काळ्या पांढऱ्या पट्ट्या दिसतात.
1: बरोबर.
0: गिटार घेतलं तर गिटारला पिवळ्या खाचा दिसतात, फ्रेट बोर्ड असतो. सेम सतारला पण असतो. तर हे जे वाद्य आहे स्पेशली म्हणजे इवन तुम्ही दिलरुबा घेतलं तर दिलरुबाला पण फ्रेट्स आहेत.
1: अच्छा.
0: पण व्हायोलिनला किंवा सारंगीला फ्रेट्स नाहीत. त्याला तुमच्या कानाला सूर कळला आणि तुमचं ट्युनिंग प्रॉपर असेल तर सूर व्यवस्थित बाहेर येणार, नाहीतर येणार नाही. म्हणजे सगळं मिळून त्याचं बोईंग नीट असायला पाहिजे, फिंगरिंग नीट असायला पाहिजे आणि ट्युनिंग पण नीट असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र नीट येतील त्यावेळेला आणि तुमचा कान तयार पाहिजे की तुम्ही वाजवताय तो कुठला सूर आहे तरच तुम्हाला ते कळणार.
1: आता तुम्ही म्हणालात की बोईंग फिंगरिंग आणि स्वरांची अचूकता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मग या तिन्ही पैकी सगळ्या

0: मोठा आव्हानात्मक भाग कोणता आहे?
1: सगळंच आहे हे आव्हानात्मक, हे तीन एकत्र झाल्याशिवाय वाजतच नाही ते.
0: अच्छा.
1: म्हणजे तुम्ही कितीही छान वाजवणार असाल नाही, तुमच्या हातात ट्यून नसलेलं व्हायोलिन मिळालं समजा तुम्ही आणि त्याला तुम्हाला सांगितलं की तसंच वाजवा, तर ते तुम्ही नाही वाजवू शकत.
0: तिन्ही गोष्टी जुळून यायला हव्या,
1: तिन्ही गोष्टी जुळून यायला पाहिजेत.
0: अच्छा.
1: हां, तरच ते वाजणार नीट.
0: मगाशी मी म्हटलं की व्हायोलिन हे पाश्चात्य वाद्य आहे, तर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीतातले स्वर किंवा भाव व्यक्त करणं किती आव्हानात्मक आहे?
1: खूपच आव्हानात्मक आहे. अर्थातच आपल्याकडच्या कुठल्याही वाद्यावरती वादकावर अवलंबून आहे की त्या वाद्यातून भाव कसे निघतात. तुम्ही तुमचे भाव किती त्याच्यामध्ये ओतताय, तुम्ही एकरूप होऊन किती ते सादरीकरण करताय, पण ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, ह्याला स्वर दिसत नसल्यामुळे तुम्हाला तो स्वर कानाला अचूक कळून गाणारा किंवा गाणं जे तुम्हाला वाजवायचे, म्हणजे आयदर तुम्हाला साथ करायचे किंवा तुम्हाला सोलो करायचे, तर त्या गाण्याचे भाव काय आहेत, त्याची कंपनं कशी आहेत, हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यावरती काढता येतं. हे आव्हानात्मकच आहे थोडंसं, पण त्याला अभ्यास पाहिजे. तुमचा शब्दांचा अभ्यास हवा, स्वराचा नीट अभ्यास हवा. म्हणजे एखादा राग वाजवायचा असेल तर त्या रागाचं चलन काय आहे किंवा रागाचा भाव काय आहे किंवा तो राग सादर करताना तुमचा भाव काय आहे, तुम्हाला काय नक्की त्याच्यामध्ये सादर करायचं आहे, तर त्याच्यावरती पण ह्या गोष्टी ठरतात.
0: बरोबर. म्हणजे जसं आपण गाणं ऐकलेलं असतं तर त्या गाण्याचे शब्द त्या वाद्यातून आपल्याला ऐकू आले की ते जास्त भिडतं.
1: परफेक्ट परफेक्ट. नाहीतर काय नोटेशन वाजत राहतं. मग नोटेशन वाजवणं काय चूक आहे अशातला विषय नाहीये, पण नोटेशन बरोबर शब्दाचं फिलिंग जे आहे ते जायला पाहिजे, तर मजा आहे.
0: कर्नाटक संगीतामध्ये व्हायोलिन आधी आलं असं मगाशी तुम्ही उल्लेख केलात, तर मग आता हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतामध्ये जो व्हायोलिनचा वापर केला जातो त्यामध्ये काही फरक आहे का?
1: हो, बराच फरक आहे. ऍक्च्युली त्या दोन संगीतांमध्ये खूप फरक आहे, दोन्ही संगीत तेवढीच उच्च आहेत. पण ठहराव हा जो प्रकार आहे तो उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये जरा जास्त सापडतो. कर्नाटकी संगीतामध्ये ठहरावाचा म्हणजे वापर खूप कमी दिसतो एकूण, पण ते वाजवणं आहे ना, म्हणजे कर्नाटकी संगीत व्हायोलिनवरती वाजवणं हे जरा जास्त चॅलेंजिंग आहे.
0: त्याच्यामध्ये गमक असतं,
1: खूप गमकाचा वापर आहे त्याच्यामध्ये. आणखीन सातत्याने त्यांच्या त्या ताना वगैरे त्यांचा तो प्रकारच सगळा वेगळा आहे.
0: बरोबर.
1: आणि ते त्याच्यावरती वाजवणं कठीण आहे. खूप जवळजवळ जवळजवळचे स्वर त्यांच्या रागातून सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात भरपूर वेळेला. त्यांची गाण्याची पद्धत पण तशीच आहे. उत्तर हिंदुस्थानी संगीतापेक्षा ते संगीत वाजवायला ह्याच्यावरती कठीण आहे. अर्थात तिथे पूर्णपणे व्हायोलिनच साथीला घेतलं जातं. हार्मोनियमचा वापर किंवा अन्य सारंगीचा वगैरे वापर तिथे दिसत नाही फारसा.
0: आजपर्यंत तुम्ही इतक्या कार्यक्रमांना साथ केली आहे, तर या सगळ्यामध्ये एखादा असा कार्यक्रम आहे का जो कायम आठवणीत राहील?
1: खरं सांगायचं तर प्रत्येक कार्यक्रम आठवणीत राहत असतो, कारण त्याला खूप कारण असतात. आपण चुकत असतो भरपूर वेळेला, आपण काय काय चुकलो हे आपल्या लक्षात असतं, कोणतरी मोठं माणूस येऊन तारीफ करतं ते आपल्या लक्षात असतं, कोणीतरी मोठं माणूस येऊन आपल्याला आपली चूक सांगतं त्यामुळे लक्षात, त्यामुळे खूप कार्यक्रम असे लक्षात राहतात खरं तर. पण गुरुकृपा मंगल कार्यालयामध्ये खलवायांचा एक कार्यक्रम होता आणि आदरणीय बकुळताई पंडित ह्या गायला होत्या आणि त्यांनी मला त्यावेळेला खूप शाबासकी दिली होती. ते एक आठवणीत राहणारा किस्सा आहे तो, म्हणजे आठवणीत राहणारा कार्यक्रम आहे. आणि आता दुसऱ्या अर्थी एक आठवणीत राहणारा एक कार्यक्रम असाही आहे की आपल्याकडे कार्यक्रम होता मला वाटतं नाट्यगृहामध्ये, नाटक होतं आणि त्या नाटकाला मी साथ करत होतो. तर आपल्याकडच्याच एक व्यक्ती आहे, त्यांनी मला अरे अप्रतिम साथ करतोयस, सुंदर साथ करतोयस, फक्त जरा ट्यून करून घे वाद्य. आता हे आपली समोरचा माणूस बोलतोय ती तारीफ करतोय बरोबर आहे मान्य, पण त्या तारीफेमध्ये जे काय एक छान गुंडाळलेली गोळी आहे ती आपल्या लक्षात यायला पाहिजे. कारण व्हायोलिन वाद्य असं आहे की ट्युनिंग तुमचं नसेल तर तुम्ही किती छान वाजवणारे असाल तरी त्याचा उपयोग
0: नाही काय त्याला. हो,
1: त्यामुळे हे ह्या अशा गोष्टी पण आपल्या लक्षात राहतात. अशा अर्थी काही कार्यक्रम असतात लक्षात.
0: अच्छा, आता तुम्ही म्हणालात की बकुळताई पंडितांना तुम्ही साथ केलीत, अनुभव कसा होता तो?
1: खूपच छान. म्हणजे ज्यांचं गाणं आपण रेडिओवरती ऐकत आलो, म्हणजे काय म्हणावं, आपण कायम कानात प्राण आणून ज्यांची गाणी ऐकली त्यांच्याबरोबर साथ करता आली त्यावेळेला, त्याच्यापेक्षा अजून काय भाग्य असू शकतं.
0: तुम्ही जेव्हा रत्नागिरीमध्ये व्हायोलिन शिकायला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये काय फरक आहे?
1: सांगतो. ज्यावेळेला रत्नागिरीत मी व्हायोलिन शिकायला सुरुवात केली त्यावेळेला रत्नागिरीमध्ये व्हायोलिन वाजवणारे तेव्हा माझ्या माहितीतले देशमुख काका एक आहेत आपले, नितीन देशमुख

0: उत्तम कवी पण आहेत ते, तर ते व्हायोलिन वाजवतात. आणखीन रानडे सरांचे वडील शिकवायचे असं. तर अन्य त्यावेळेला व्हायोलिन हा विषय तसा कोणाकडे आहे किंवा कोण वाजवतं हे माहिती नव्हतं. फक्त मला एक आधी असं कळलेलं की आपले भगवान काका किल्लेकर हे व्हायोलिन वाजवायचे, पण मी ज्यावेळेला रत्नागिरीत आलो तेव्हा ते नव्हते. त्यामुळे मला तसं कोणाकडून कोण व्हायोलिन वाजवेल काय अशी त्यावेळेची अवस्था नव्हती, किंवा मला रत्नागिरीत शिकवायला पण तसं कोण नव्हतं, म्हणजे आर डी जोशींनंतर व्हायोलिन शिकवणार असं स्पेसिफिक. पण आता कालपरत्वे हळूहळू हळूहळू आजची रत्नागिरीमध्ये व्हायोलिन शिकणाऱ्यांची माझ्या माहितीतली संख्या 15 वगैरे आहे. म्हणजे त्यावेळेला अशी अवस्था होती की 5 व्हायोलिन द्या असं जर रत्नागिरीत सांगितलं जमवून, तर 5 व्हायोलिन रत्नागिरीत मिळतील का माहीत नव्हतं. पण आता रत्नागिरीत तुम्हाला किमान 20 ते 25 व्हायोलिन्स मिळू शकतील. आणि आता माझे गुरुजी पण मला येऊन घरी शिकवतात, तर त्यांच्याकडे पण लोक येऊन शिकतात. म्हणजे ती पण एक आता फॅसिलिटी म्हणा म्हणजे सुरू झालेली आहे रत्नागिरीत.
1: मग ज्या विद्यार्थ्यांना व्हायोलिन शिकण्याची इच्छा आहे त्यांनी सुरुवातीला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात किंवा कोणत्या चुका टाळायला हव्यात?
0: सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स. काय हल्ली असं झालंय की क्लासला यायला लागलं की 1-2 ते 3 क्लासमध्ये आपल्याला एक गाणं म्हणता किंवा वाजवता यायला पाहिजे, भले ते राष्ट्रगीत असेल किंवा बालगीत असेल काय जे असेल ते, पण 1-2 गाणी तरी आपल्याला वाजवता आली पाहिजेत. आता व्हायोलिन हे वाद्य असं आहे की मुळात तिथे समोर तुम्हाला काहीच नाही, मग अशी मी म्हटलं तसं आंधळं वाद्य आहे. त्यामुळे तुमचा सुराचा कान जिथपर्यंत तयार होत नाही तिथपर्यंत तुम्हाला तर काहीच येत नाही. बरं, तो तुमचा कान तयार आहे की नाहीये हे तुम्हाला माहिती नसतं आणि शिकवणाऱ्याला पण माहिती नसतं. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स. किमान व्हायोलिन शिकायला लागल्यानंतर 1 वर्ष आपल्याला काहीतरी येईल अशी अपेक्षा बाळगू नये, हे सगळ्यात उत्तम आहे. ते जर जमलं आणि 1 वर्ष तुम्ही ही अपेक्षा न बाळगता जर वाजवत राहिलात तर नंतर मात्र तुम्हाला छान पद्धतीने व्हायोलिन वाजवता येऊ शकतं.
1: म्हणजे कान तयार असायला हवा.
0: हा,
1: आणि चांगलं संगीत कानावर पडणं ही तितकंच महत्वाचं.
0: खूपच खूपच खूपच चांगलंही पडत राहिलं पाहिजे आणि वाईटही पडत राहिलं पाहिजे. म्हणजे का तर वाईट काय आपल्याला काय नकोय हे पण आपल्याला कळायला हवं ना.
1: बरोबर,
0: दोन्ही गोष्टी आहेत.
1: एकल वादन आणि साथ संगत या दोन्हीमध्ये कलाकार म्हणून तुम्हाला काय वेगळं अनुभवायला मिळतं?
0: ज्या वेळेला आपण साथ करतो ती कोणाची तरी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी आपली नसते.
1: बरोबर,
0: जो गाणारा आहे त्याने जे गायलंय थोडक्यात तर त्याच्याबरोबर आपल्याला वाजवायचं असतं, थोडंसं मागून फॉलो करायचं असतं. त्यामुळे असं असतं ना की घरात 5-6 लोकांचं कुटुंब असतं, कुटुंब प्रमुख असतो आणि कुटुंब प्रमुख हा सोबत आपल्याला बारीक सारीक जी काय कामं पडतील ती करून जबाबदारी त्याच्यावर असते थोडक्यात सांगायचं म्हणजे.
1: बरोबर,
0: हे साथीमध्ये होतं. सोलोमध्ये तुम्हीच कुटुंब प्रमुख असता. जो काय समोर रसिकांपर्यंत जाणारा जो विचार आहे तो तुमचाच असतो स्वतःचा, त्यामुळे त्याच्यामध्ये जबाबदारी तुमच्यावरती जास्त असते. हे जसं आहे तसं तुम्हाला फ्रीडम पण असतं पूर्णपणे. तुम्ही कोणाचे बांधील नसता, तो काय गाईल ते तुला वाजवायचं हा विषय नसतो. तुम्हाला त्याच्यातून काय निर्मिती करायचे, तुम्हाला आकाश मोकळं असतं सगळं.
1: बरोबर,
0: दोन्ही गोष्टी आहेत.
1: बऱ्याच जणांची अशी एक धारणा असते की पाश्चिमात्य वाद्य वाजवायला कठीण असतात, तर अशा श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच कठीण असतात. कुठलंच वाद्य काय किंवा काहीच हे काहीच सोपं नाही मुळात. म्हणजे सगळीच वाद्य कठीण आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये करायचंय काय, तुम्हाला कशावरती प्रभुत्व हवंय ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. त्याचा तुमचा अभ्यास कसा आहे, तुमचा कान तयार कसा आहे, तुम्ही ऐकताय काय, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे पाश्चिमात्य असो भारतीय असो जे काय असेल ते दोन्ही कठीणच आहे, सगळंच कठीण आहे. म्हणजे मला तर अनेक वेळा आपण सुगम संगीत हा शब्द वापरतो ज्या ज्या वेळेला, त्यावेळेला मला खर तर भीती की सुगम अजिबात जे नाही, फक्त ऐकायला सुगम,
1: जे खरंच खूप कठीण आहे,
0: खूपच कठीण. त्यामुळे ते सुगम नसून ते खरं तर अभ्यासकांसाठी दुर्गम आहे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे पाश्चिमात्य काय आणि भारतीय काय सगळंच कठीण आहे. आपण अभ्यास कसा करायचा आपण ठरवायचा.
1: बरोबर उदयजी, तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा कलाप्रवास उलगडून दाखवलातच, त्याबरोबरच व्हायोलिन या वाद्याची आम्हाला अगदी छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आणि मला असं वाटतं माझ्याशी सगळे श्रोते सहमत असतील की आजच्या कार्यक्रमाचा समारोप हा तुमच्या व्हायोलिन वादनानेच व्हायला हवा.
0: नक्कीच नक्कीच, खूपच धन्यवाद आणि तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दल मी आपला खूपच आभारी आहे.

आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा कलाप्रवास रत्नागिरीतील व्हायलिनवादक उदयजी गोखले यांची रेडिओ सखी काश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

चालित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रंगत संगत या चित्रपटासाठी विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण इंगळे, सुदेश भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं हे गीत, संगीतकार अशोक पत्की.

0: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे मग काळजी कसली करताय
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी
5: लक्षात ठेवा शुद्धता म्हणजे गोकुळ आपल्या मातीतला आपला ब्रँड
6: मराठी चित्रपट संगीताच्या

क्रमात श्रोते आता ऐकूया कैवारी या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं आहे काय ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
0: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया कळतंय पण वळत नाही. या चित्रपटासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं हे गीत, संगीतकार बाळ पळसुले.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया माझा पती करोडपती। या चित्रपटासाठी किशोर कुमार, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, संगीतकार अरुण पौडवाल।

श्रोतेहो, आज सकाळी 11:40 प्रसारित होईल कार्यक्रम संतवाणी, आज भाग 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संत कवी सूरदास यांच्याविषयी माहिती सांगणारा हा कार्यक्रम, लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 11:40 अवश्य ऐका संतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया घोळात घोळ या चित्रपटासाठी ज्योत्स्ना हर्डीकर, अनुपमा देशपांडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं हे गीत, संगीतकार अनिल मोहिले.

0: घोळात घोळ या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मंगलवती गणपति बप्पा।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोते हो, काल आपल्या सर्वांच्या लाडक्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं आणि भक्तिमय असं वातावरण असून वैयक्तिक उत्सवाप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवसुद्धा विविध उपक्रमांनी सर्वत्र सुरू आहे। चाकरमानींनी गावागावातली घरं भरून गेलेली आहेत। सर्वांना या मंगलमयी अशा श्री गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।

0: निमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जयागोरे म्हणून ओळखतात, आणि गोरे काकाच म्हणतात गौराकुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी. आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार, आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंचसं असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायची आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं ते दोघांचं ते लोकांना दाखवायचं काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
0: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव फार महत्वाचा असून त्या दृष्टीने लोकजागृतीची गरज असल्याचं जाणवतं. म्हणून वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही स्तरावरून प्रबोधनाची आवश्यकता आहे.

0: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे.
0: तेव्हा जरूर ऐका बुधवार दिनांक 16 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे आणि सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, तिथीनुसार आज आहे ऋषी पंचमी. सात्विकता आणि श्रद्धेचा संगम साधणारा दिवस म्हणजे ऋषी पंचमी. भारतात ऋषी पंचमी पंचमीलाच म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हे ऋषी पंचमीचं व्रत करतात. ज्ञान आणि विज्ञान तसंच पुराणे यांची दीक्षा देण्याचं काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करत होते, ज्याचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो. अशा या थोर ऋषींच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करणं हा या व्रतामागील सगळ्यात महत्त्वाचा असा उद्देश आहे. काश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्री हे 7 ऋषी आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची आज पूजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचं अन्न खावं हा यामागे संकेत किंवा संदेश आहे. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी अशी प्रतिष्ठा दिलेली आहे.

0: मंगलवती गणपति
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94535 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: मंगलवती,
1: गणपति बाप्पा।
2: अपना सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करून आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत संतवाणी हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत 17. आजच्या या कार्यक्रमात कृष्णभक्त संत कवी सुरदास यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. याचं लेखन केलंय कुंदा बापट यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम संतवाणी.

0: शब्दांना, स्वरांची आणि भावनांना भक्तीची साथ मिळते तेव्हा जन्माला येतं अमर काव्य. हिंदी भक्तिकाव्याच्या आकाशातील असंच एक तेजस्वी नाव म्हणजे संत कवी सूरदास.
1: श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यांचं लोभस बालरूप, यशोदा मातेचं वात्सल्य, राधेचा विरह आणि भक्ताच्या मनातील कृष्णदर्शनाची आस, हे सगळं सूरदासांच्या काव्यात इतक्या जिवंतपणे उतरलंय की वाचताना किंवा ऐकताना जणू तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोरच उभा राहतो. श्रोते हो, आजच्या संतवाणीमध्ये आपण अनुभवणार आहोत सूरदासांच्या कृष्णभक्तीची हीच भावमधुर अशी वाटचाल.
0: श्रोते हो, संत सूरदास हे 16व्या शतकातील एक महान कृष्णभक्त, हिंदी संत कवी आणि संगीतकार. त्यांचा जन्म इसवी सन 1478 किंवा 1479 साली झाला असावा असं मानलं जातं. दिल्लीजवळच्या सिही किंवा रुणकटा या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांनी ब्रज आणि हिंदी भाषेत भरपूर रचना केल्या आहेत. अवधी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व होतं.
1: चरण कमल बंदौ हरिराई, जाकी कृपा पंगुगिरी लंघै, अंधको सब कुछ दरसाई, बहिरौ सुनै मूकपुनी बोले, रंक चले सिर छत्र धराई. अर्थात भगवंताच्या चरणांच्या कृपेने एक अपंग माणूससुद्धा मोठा पर्वत ओलांडू शकतो. अंध व्यक्तीला सर्व काही दिसायला लागतं, त्याच्याच कृपेने बहिऱ्या माणसाला ऐकू येऊ लागतं आणि मुका पुन्हा बोलायला लागतो. तसंच अत्यंत गरीब माणूस असूनसुद्धा तो कदाचित राजासुद्धा बनू शकतो आणि आपल्या डोक्यावर राजेशाही छत्र धारण करून चालायला लागतो. म्हणजेच भगवंताच्या भक्तीमुळेच आपलं नशीब पूर्णपणे बदलू शकतं.
0: श्रोते हो, संत सूरदास हे अंध होते, त्यामुळे ते स्वतःला पापी आणि दीन समजून लाचारीची भक्ती पद गायचे. एकदा त्यांची भेट महाप्रभू वल्लभाचार्य यांच्याशी झाली. सूरदासांचं गाणं ऐकल्यानंतर वल्लभाचार्य त्यांना म्हणाले, सूर म्हणजे शूर असून तू असं का रडतोस? दीनता सोडून श्रीकृष्णांच्या लीलांचं गुणगान कर. गुरूंच्या या एका वाक्यानं सूरदासांचं जीवन बदललं. त्यांनी लाचारीची पदं गाणं थांबवलं आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांचं, आनंदाचं आणि वात्सल्याचं गाणं सुरू केलं, जे पुढे सूरसागर म्हणून प्रसिद्ध झालं. श्रोते हो, सूरदासांनी सूरसागरमध्ये 8000 ओव्या रचल्या. हे त्यांच्या अगाध प्रतिभेचं द्योतक आहे.
1: गुरु श्री वल्लभाचार्य यांनी त्यांना पुष्टीमार्गाची दीक्षा दिली आणि कृष्णभक्तीची पद रचण्याची आज्ञा दिली. गुरूंनी त्यांना गोवर्धन इथल्या श्रीनाथजी मंदिराचे मुख्य गायक म्हणून नियुक्त केलं. सूरदास हे जन्मांध होते, तरीही त्यांच्या काव्यातून आंतरिक ज्ञानाची प्रचिती आपल्याला येते. त्यांनी प्रामुख्याने ब्रजभाषेतल्या त्यांच्या काव्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बालरूपी लीलांचं आणि स्वभावाचं अतिशय सजीव आणि तपशीलवार असं वर्णन केलंय. त्याचा गोडवा आणि मनमोहकपणा कल्पनातीत आहे. त्यांनी केलेलं वर्णन हे अतिशय अद्भुत आहे. त्यात भ्रमरगीतांचा सुद्धा समावेश आहे, म्हणूनच त्यांना हिंदी साहित्याचा सूर म्हणजे सूर्य असं म्हटलं जातं.
0: श्रोते हो, सूरदासांनी सूरसारावली, साहित्यलहरी आणि नलदमयंती हे काव्यग्रंथ लिहिले. एका अंध व्यक्तीनं असंख्य संकटावर मात करत एवढी ग्रंथसंपदा आपल्या अचाट प्रतिभेनं निर्माण केली. खरोखरच त्यांच्याप्रती मन आदरानं नतमस्तक होतं. नाहीतर आपण सामान्य माणसं क्षुल्लक अडचणींचं किती अवडंबर करतो, प्रसंगी त्याचं भांडवल करतो, ते सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी. सूरदासांची साहित्यिक झेप पाहून मन चक्रावतं, आपल्याला चिंतन करायला भाग पाडतं. श्रोते हो, संत सूरदास यांनी श्रीकृष्णाच्या बाललीलांचं वर्णन करताना अनेक पदं रचली आहेत.

ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. ಭಕ್ತಿಚ್ಯಾ ವಾಟೆವರುನ್ ಚಾಲತಾನಾ ಜೆವ್ಹಾ ಶಬ್ದ

0: श्रोते हो, महाकवी सूरदास यांनी रचलेल्या सूरसागर या प्रसिद्ध ग्रंथातला भ्रमरगीत हा भाग हिंदी आणि भारतीय साहित्यातला एक उत्कृष्ट आणि अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने श्रीकृष्ण विरहाने व्याकुळ झालेल्या गोपिका आणि ज्ञानी उद्धव यांच्यातला संवाद आणि गोपींच्या विरहवेदनेचं अत्यंत भावस्पर्शी वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेल्यावर गोकुळातल्या गोपिका त्याच्या विरहाने अतिशय व्याकुळ होतात. मथुरेत गेल्यावर श्रीकृष्ण आपला मित्र उद्धव, जो अतिशय ज्ञानी आणि निर्गुण निराकार ब्रह्माचा उपासक आहे, त्याला गोपिकांचं सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना ज्ञान आणि योगाचा संदेश देण्यासाठी गोकुळामध्ये पाठवतात.
1: श्रोते हो, उद्धव जेव्हा गोकुळात पोहोचतो आणि गोपिकांना श्रीकृष्णाला विसरून निर्गुण ईश्वराची आराधना करण्याचा योगसाधनेचा उपदेश देऊ लागतो, तेव्हा गोपिकांना त्याचा हा कोरडा उपदेश अजिबात आवडत नाही. त्याचवेळी तिथं एक भ्रमर म्हणजे भुंगा उडत उडत येतो. गोपिका उद्धवाला थेट न बोलता त्या भुंग्याला म्हणजेच त्या भ्रमराला उद्देशून टोमणे मारू लागतात. भुंगा जसा काळा असतो तसाच उद्धव आणि श्रीकृष्ण हे दोघेही काळे सावळे आहेत असं मानून त्या भुंग्याच्या माध्यमातून उद्धवाच्या ज्ञानमार्गावर आणि श्रीकृष्णाच्या निष्ठुरतेवर उपरोधिक टीका करतात आणि म्हणूनच या प्रसंगाला भ्रमरगीत असं म्हटलं जातं.
0: भ्रमरगीताचा मुख्य गाभा म्हणजे सगुण भक्ती प्रेममार्ग की निर्गुण भक्ती ज्ञानमार्ग असा वाद आहे. उद्धवाचा दृष्टिकोन होता की ईश्वर हा निराकार आहे, त्यामुळे योगसाधनेने त्याला मिळवावा. गोपिकांचा दृष्टिकोन असा होता की आमचा

आमचं कृष्णावर अथांग आणि निस्सीम प्रेम आहे. आमचं मन श्रीकृष्णानं चोरून नेलं आहे, त्यामुळे आम्ही इतर कोणत्याही निराकार ईश्वराचा विचार करू शकत नाही.

0: श्रोते हो, संत कवी सूरदास यांच्या जीवनातील काही आख्यायिकांनाही त्यांच्या असीम श्रीकृष्ण भक्तीची वासुदेवावरील निर्व्याज प्रेमाची झालर आहे. त्यातलीच एक गोष्ट अशी की सूरदास एकदा भजन गात चालले असताना अंध असल्यामुळे वाटेत त्यांना चालताना अडचण येऊ लागली. तेव्हा ते बावरले. ते बघून एक सुंदर लहान मुलगा त्यांच्या मदतीला धावला. रस्ता पार करून दिल्यानंतर तो मुलगा हात सोडून निघून गेला. तेव्हा सूरदासांना जाणीव झाली की हा स्पर्श सामान्य नाही, तर साक्षात भगवंताचा आहे. तेव्हा त्यांनी तो हात घट्ट पकडला, पण कृष्ण निरागस हसले आणि आपला हात सोडवून अदृश्य झाले. श्रोतेहो, सूरदासांना आपल्या अंतर्दृष्टीनं समजलं की हा स्वतः परमात्माच आहे.
1: तिथे त्यांना सुचलेला हा अतिशय सुंदर असा दोहा. सूरदास अतीव प्रेमाने म्हणतात, बाह छुडा के जात हो निबल जान के मोय, बाह छुडा के जात हो निबल जान के मोय, हृदय से जब जाओगे सबल जानी होतोय. अर्थात सूरदास म्हणतात, माझा हात झटकणं आणि सोडवून घेणं हे सहज शक्य आहे, कारण मी कमकुवत आहे, मी निर्बल आहे. अरे कृष्णा, पण माझ्या हृदयात विराजमान झालेले

0: तुला तू कसा बाहेर काढशील? हे जर तू करून दाखवलंस तर तुला मी खरा बलवान मानेन. असं गोड आव्हानच त्यांनी जणू आपल्या लाडक्या भगवंताला दिलं. श्रोते हो, संत कवी सूरदास यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आपल्या संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव
2: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखिका कुंदा बापट. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
2: सादर करते विवेक वानखडे.

संतवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज होता भाग 17. कृष्णभक्त संतकवी सूरदास यांच्याविषयी जाणून घेतलं. याचं लेखन केलं होतं कुंदा बापट यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत. किसान वाणी हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, याबरोबरच आजच्या या सभेतून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. आजच्या दिवशी खास ऋषी पंचमीची भाजी केली जाते. या भाजीमध्ये खास करून अळूची पानं, त्याचे देठ, लाल माठ, पालक, चवळीची पानं, रताळं, सुरण, बटाटा, कच्चं केळं, लाल भोपळा, वालपापडी, हिरवे वाटाणे, भेंडी, गवार, म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी साधारणपणे याच भाज्या घालून ही ऋषी पंचमीची भाजी केली जाते. त्यात चवीनुसार मीठ, थोडस पाणी, ओल्या नारळाचा चव आणि मिरची घातली जाते. अर्थात एकीकडे घरात गोडधोड प्रसादासह अशा छान छान पारंपरिक भाज्यांचा, पदार्थांचा आनंद घेतला जातो आणि मग काय, गप्पांना तर अक्षरशः ऊत येतो. आणि हो, अशाच गप्पा रंगल्यात त्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेत. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होत आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे बस बस बस, धीर धरना जरा, पोचलोय आपण घरी. किती घाई आहे तुला, दार उघडेपर्यंत तरी दम धरावा माणसानं.
1: अरे बाजूला हो आधी, आत तरी जाऊ देशील की नाही? हातात एवढं सामान आहे आणि तू अजून लेक्चर दे म्हणजे झालं।
0: अरे हो, सॉरी सॉरी, ये पण हे काय, नाही नाही म्हणता कितीतरी खरेदी केली आहेस तू. अगं अख्खा दादरच उचलून आणलास की काय? लोकांना खरेदी करायला काय शिल्लक ठेवलंय की नाही तू?
1: अरे काय रे, लाडका गणपती बाप्पा आलाय आणि मी खरेदी करणार नाही असं कधी झालंय का? फुलं, दुर्वा, हार, थोडी सजावटीची सामग्री आणि हे बघ काय आणलंय ते।
0: शर्वरी, हे
1: हाँ,
0: बघ मी काय आणलंय.
1: अरे वा मोदक।
2: नमस्कार नमस्कार. अरे इकडे पण जरा बघा, मी पण आलोय म्हंटल इकडे.
0: ये बा, एकटाच आलायस, सुखदा कुठे आहे?
2: अरे ती गेलीये तिच्या दोघा तिघ्या मैत्रिणींकडे. 1.5 दिवसाचे गणपती आहेत ना, त्यांच्याकडे
0: बर.
2: जायला लागतं. येईल ती नंतर.
1: मग तुला नाही नेलं का सोबत बाळाला?
2: अगं आता काय बोलायचं, तिच्यासोबत कुठे जायचं तर वेळ नाही, आणि खर्च किती होणार याचा विचार करून मीच आपलं म्हटलं, तू जा बाबा मी येतो नंतर. तू पुढे हो, मी आलोच मागून.
0: अगं तू बाजूला हो आधी, आधी मोदकान आय मीन रोहितला आत येऊ दे.
1: बघितलं, हे असं असतं, मोदक आले की तुम्ही मला नेहमी बाजूला सारता।
0: ते मला आधीपासूनच माहित आहे, या घरात माझं स्थान नेहमीच मोदकांच्या आसपासच कुठेतरी असतं.
2: हे बघ मोहित, तू लहानपणी असाच होतास, गणपतीच्या आरतीला सगळ्यात आधी यायचंस.
1: आरतीला नाही रे, प्रसादाला।
0: अगं दोन्ही एकाच कार्यक्रमाचा भाग होते, आरती म्हणजेच मोदक आणि मोदक म्हणजेच आरती.
2: चल चल चल, आत ये. आमचा गणपती आणि आरास बघितलीस की नाही?
0: नाही ना अजून. हे काय, तुमच्या समोर तर आलो, मी कसं बघणार?
1: तू आधी बाप्पाचं दर्शन घे, मग आम्ही तुझ्या मोदकांचं दर्शन घेतो।
0: ठीक आहे ठीक आहे, पण मलाही ठेवा बरं का मोदक, नाहीतर मला दर्शनापुरतही उरणार नाहीत.
1: किती सुंदर दिसतोय ना गणपती।
2: आणि यावेळी सजावट काय छान झालीये.
0: म्हणजे ही आरास तू नाही केलीस?
2: नाही बा,
0: म्हणूनच छान झालीय.
1: हा अगदी मुद्द्यावर बोट।
2: ए तुमची मैत्री इतकी जुनी आहे म्हणून तुम्ही दोघं माझ्याशी असं वागता ना?
0: अरे आम्ही नसतो ना रोहित, तर तुझ्या चुका तुला कोण सांगणार?
2: आई.
1: आईचा वारसा कोणीतरी चालवायला हवा की नको?
2: हो, दाखवा दाखवा बरं चुका मनसो.
1: पण खरं सांगू का, गणपती बसला की मला दरवर्षी आपलं लहानपण आठवतं.
0: आणि मला तर गणपतीची आरती ऐकली की सरळ आपल्या जुन्या सोसायटीत पोहोचल्यासारखं वाटतं.
2: ती छोटीशी जागा, मधोमध गणपती, भोवती मुलांचा घोळका आणि प्रत्येकाला स्वतःची एक जबाबदारी.
1: माझी जबाबदारी सजावट,
0: माझी जबाबदारी घंटा.
2: आणि माझी
1: काहीच नाही.
2: काय काय?
1: कारण तू स्वतःहून कोणतीच जबाबदारी घेत नव्हतास. तुला आम्ही काही काम दिलं की तू पळूनच जायचास.
2: अरे मी नेतृत्व करायचो.
0: म्हणजे
2: तुम्ही काम करायचात,

0: आणि मी सांगायचो काय करायचं, कोणी काय करायचं.
1: याला नेतृत्व म्हणतात
2: आजच्या भाषेत, त्याला मॅनेजमेंट म्हणतात.
0: पण आठवतं काय एकदा आपण मखर बनवलं होतं गणपतीसाठी?
1: हा ते मखर तर मी जन्मात विसरू शकत नाही.
0: मग काय चांगलं केलं होतं मखर.
2: मग त्या वर्षी तू मखर बनवताना इतका गोंध लावला होतास रोहित की गणपतीच्या मागचा पडदा, थर्माकोल आणि तुझी शर्टाची बाही सगळं एकमेकांना चिकटलं होतं आणि तू सुद्धा चिकटला होतास.
1: हो आणि आईने विचारलं पण होतं, हे मखर आहे की रोहितचा नवीन शर्ट, आणि मखरात गणपती बसवायचा का रोहितला बसवलंय. आता आईला काय सांगणार होतो की रोहितचा शर्ट चिकटून बसलाय म्हणून.
2: हो ना,
0: तुम्ही दोघांनी मिळून माझी जुनी प्रकरणं उघडायची असं ठरवलंय वाटतं.
1: गणपती आला की जुन्या आठवणी येतात. आता त्या आठवणीत तुझे उद्योगच जास्त आहे, त्याला आम्ही काय करणार.
0: नाही नाही नाही, तुम्ही दोघांनी ना म्हणजे माझ्या कला गुणांची कधीच कदर नाही केली.
1: वा वा वा, कारण तुझ्या कला गुणांना दरवर्षी नवीन रूप मिळायचं. एकदा तू रंगीत कागदाऐवजी वर्तमानपत्र चिकटवलं होतं,
0: आठवत
2: आहे? कळते तुझी थीम, ढासळती आर्थिक परिस्थिती आणि गणपती उत्सव.
1: पण गमतीचा भाग सोडला तर गणेशोत्सवाचा सण असाच आहे. घरातला प्रत्येक जण त्यात आपापल्या पद्धतीनं सहभागी होतो.
0: म्हणजे कुणाला सजावट आवडते, कुणाला आरती, कुणाला नैवेद्य, कुणाला स्वागत पाहुण्यांचं,
2: आणि कुणाला फक्त मोदक.
1: तरीच म्हटलं, इतक्यात मोदक विसरला कसा काय हा.
2: आयुष्यात सगळं विसरेन शर्वरी, पण मोदक नाही विसरणार मी.
0: मला गणपतीची गोष्ट आठवली ना की त्याचा एक गुण फार आवडतो, म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो.
1: हो आणि गणपतीच्या गोष्टींमध्ये किती वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत.
2: अगदी गणपती आणि व्यासांची गोष्ट आपण लहानपणी किती उत्सुकतेने ऐकायचो. महाभारत लिहिण्यासाठी गणपतीनं अट ठेवली, व्यासांनी ही अट ठेवली, आणि मग सुरू झाला तो लेखनाचा प्रवास.
0: आणि तेव्हापासूनच कदाचित डेडलाईन ही संकल्पना आली असावी.
1: तुझ्यासारख्या माणसाला महाभारत लिहायला दिलं असतं तर पहिल्याच दिवशी म्हणाला असतास उद्या करू,
2: आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला असतास गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी करूया.
0: पण गणपतीच्या गोष्टी यांना आपल्याला एक मात्र सांगतात की बुद्धी, संयम, ऐकण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ताकद, हे गुण फक्त देवाच्या कथांमध्ये ठेवायचे नसतात तर रोजच्या आयुष्यातही लागतात.
1: विशेषतः ऐकण्याची क्षमता
0: माझ्याकडे आहे.
1: अजिबात नाही.
2: अरे मी साक्षीदार आहे, अजिबात नाही.
0: अरे देवा,
1: गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत माहितीये?
2: सगळं ऐकण्यासाठी.
1: आणि आपण
0: आपल्याला जे ऐकायचं असतं तेवढंच ऐकतो.
2: अरे हे तर आपल्या तिघांचं बालपणापासूनचं धोरण आहे.
1: लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती असायचा त्या प्रत्येक घरात किमान 25-30 जण जमा व्हायचे, आणि ज्याचा आवाज सगळ्यात मोठा त्याला बक्षीस मिळायचं.
0: मला मिळालं होतं ना एकदा.
2: आणि आरती संपल्यावर प्रसाद कोण वाटणार हा एक मोठा प्रश्न असायचा.
1: त्यावेळीही तुझं लक्ष प्रसादाकडेच.
2: माणसाच्या आयुष्यात सातत्य असणं अतिशय महत्वाचं
0: आहे. खरे खरे, तुझ्या आयुष्यामध्ये एक सातत्य मात्र आहे, खाण्याचं.
1: गणपतीचं काल आगमन झालं, उद्या गौरी येतील, आणि गणपती बरोबर गौरी आल्या की महाराष्ट्रातल्या घराचं रूपच बदलतं.
0: आणि मला नेहमी गंमत वाटते, गणपती बाप्पा आले की आपण त्यांचं स्वागत करतो, आणि गौरी आल्या की त्यांना घरातल्या लेकीसारखं मानतो.
2: माझ्या आजीच्या गावात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीला अगदी माहेरवाशिणीचा मान असायचा.
1: खरंय, विदर्भात महालक्ष्मीचा सोहळा किती मोठा असतो. ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींचं स्वागत, त्यांची सजावट, दागिने, सुंदर वस्त्र, नैवेद्य, हा हा.
0: आणि मग घरातल्या बायका म्हणतात महालक्ष्मीला हे आवडतं ते आवडतं.
2: आणि देवीचे सुद्धा माहेरी आलेल्या लेकीसारखे प्रचंड लाड, पुरणपोळी काय, डाळबट्टी काय, रोडगे काय, 16 भाज्यांचा नैवेद्य, अनेक घरांमध्ये गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हटलं.
1: हो ना, आणि त्यातली गंमत म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते.
0: म्हणजे कुठे महालक्ष्मीला सुंदर साडी नेसवतात, कुठे दागिने घालतात, कुठे खड्यांच्या गौरी असतात, तर कुठे तेरड्याच्या.
2: आणि माझ्या ओळखीच्या एका घरात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीच्या दिवशी इतके पदार्थ केले.

0: सगळ्या बायका जमायच्या गल्लीतल्या आणि गौरीची गाणी म्हणायच्या. आठवतं का तुला शर्वरी?
1: हो ना, मला आठवतं. ते एक गाणं होतं बघ, दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गौराई पावणी ग खेळू साऱ्या राती. आठवलं का?
0: किती सुंदर ना. आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व कळत नव्हतं.
2: तेव्हा वाटायचं दरवर्षी हेच कार्यक्रम काय परत परत होतात.
1: आणि आता कळतं दरवर्षी असं काहीच कायमचं नसतं.
0: आणि रोहित, मराठवाड्यातल्या महालक्ष्मीच्या प्रथा तुला माहिती आहेत का?
2: थोड्या माहिती आहेत.
1: थोड्या म्हणजे?
2: म्हणजे महालक्ष्मी येतात, पूजा होते, नैवेद्य होतो वगैरे वगैरे,
0: बस इतकंच.
1: तुला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास विचारला तर तुझ्याकडे नैवेद्य होतो इतपर्यंतच माहिती आहे.
2: अरे माहितीपेक्षा भावना महत्वाची ना.
0: ही सोयीची पळवाट आहे.
1: महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या परंपरांना वेगवेगळे रंग आहेत. विदर्भात महालक्ष्मीचा थाट वेगळा, मराठवाड्यात काही घरात पद्धती वेगळ्या, कोकणात वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, पण देवीचं स्वागत करण्याची भावना मात्र जवळजवळ सारखीच.
2: मोहित, अरे काही वर्षापूर्वी मी गणपतीच्या दिवसात कोकणात गेलो होतो. कोकणातला गणपतीचा सण काहीतरी वेगळाच आहे यार.
0: एक तर कोकण पाऊस पडून गेल्यावर हिरवगार नटलेलं असतं, थंडगार झालेलं असतं, आणि चहू दिशांना नोकरीनिमित्त पसरलेले कोकणवासी आपापल्या घरी परततात, घर गावं भरून जातात, एक उत्साह संचारतो, आणि मग रोज रात्री भजन कीर्तन बाल्यानृत्य.
2: मी बघितलं होतं बाल्यानृत्य, त्या गाण्याचे सूर अजूनही विसरू शकलेलो नाही मी.
1: ए दादा म्हण ना मग ते.
2: म्हणतो पण हसू नका बर का मला तुम्ही, किंवा म्हणजे तुम्ही लगेच नाचायला लागू नका त्याच्यावर.
1: अरे बर बर बर, तसं नाही हा. आता म्हण बघू पटकन.
2: नाही का ते गणधावरे मला पावरे, गणधावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे.
1: आहा हा, किती सुंदर आहे ना हे गाणं. मला महाराष्ट्रातली ही एक गोष्ट आवडते, वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगवेगळ्या परंपरा आहेत ना. मोहित तुलाही आठवत असेल ना, गणपतीच्या दिवसात आपण किती छान छान गाणी म्हणायचो.
0: हो ना, मला आठवत आहे ना. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशी गाणी जेव्हा लागायची ना, आपण त्या आवाजात आवाज मिसळायचो, नाही का?
1: खरंय खरंय. आणि तुझा सूर एकीकडे तर ताल दुसरीकडे असायचा.
0: ताल ताल माझ्या मनात असायचा,
2: बाहेर मात्र काहीतरी वेगळंच चालायचं.
1: पण गणपती बाप्पा मोरया म्हणताना तालाची गरज नसते, तिथे फक्त उत्साह हवा
0: आणि श्रद्धा हवी. आणि गणपतीची आरती म्हणजे तर पूर्ण घर एकाच आवाजात येण्याचा क्षण.
2: हो खरंय, म्हणजे कितीही वेगवेगळे आवाज असले ना तरी आरती मध्ये ते एकत्र मिसळून जातात,
1: अगदी घरासारखंच.
0: काय
1: म्हणजे घरातही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, पण एखाद्या क्षणी सगळे एकत्र आले की त्या सगळ्याला एक सुंदर लय मिळते.
2: आणि ती लय असते एका संपूर्ण घराची, त्यात कमी जास्त कोणी नसतं, असलं तरी सगळ्यांच्या लईत एकत्र सामावले जातात.
0: वा, आज शर्वरी आणि रोहित दोघी भारी बोलतायत बाबा.
2: तू पण बोल ना काहीतरी गंभीर, जरा बोल ना.
0: बोलतो, मला मोदक द्या ना आधी.
1: बस तुझं गंभीर तत्वज्ञान इथेच संपतं.
2: बर बाबा, हे घे हा मोदक एकदाचा.
0: फक्त एकच.
1: गणपती समोर बसून प्रसादावर घासा घेस.
0: नाही मी वाटाघाटी करतोय.
2: वाटाघाटी, बरं ठीक आहे, चल हा दुसरा घे, दोन.
0: थँक्यू थँक्यू.
1: अरे एवढ्या पटकन मान्य केलंस, आणखी मागायला हवं होतस.
0: नाही गणपतीच्या दिवशी समाधान मानायला शिकायचं असतं.
2: पण मला सांग मोहित, म्हणजे हे सगळं तुला कुठून मिळालं रे?
0: दुसरा मोदक मिळाल्यावर.
1: खरंच सांगते, गणपती आणि गौरीचे हे दिवस मला नेहमी एक गोष्ट शिकवतात. सण मोठा किंवा छोटा नसतो, त्यात आपण किती मनाने सहभागी होतो हे महत्वाचं.
2: हो ना, म्हणजे कोणी मोठी सजावट करेल, कोणी साधी पूजा करेल, कोणी फक्त आरतीलाच येईल,
0: कोणी तळणीचा मोदक आणेल, तर कोणी उकडीचा.
1: गणपती आले की मोदक कोणता खायचा हा सुद्धा एक प्रश्न असतोच, नाही का?
2: हो, पण गणोबा समोर सगळे सारखे
0: आणि पोटोबा पुढे सुद्धा.
1: हा माणूस ना सुधारणार नाही.
2: पण हा कधी बिघडला होता सांग जरा.
1: चला चला आता की नाही आपण आरती करूया.
0: यावेळी घंटा कोण वाजवणार?
2: अरे तूच.
0: आणि आरती?
1: आपण ते घ.
0: आणि मोदक?
2: मोदक आरती नंतर.
0: मग मी पूर्ण भक्तिभावाने तयार.
1: गणपती बाप्पा आपल्या घरात अशीच हसण्याची जागा ठेव.
2: गैरसमज झाले तरी ते बोलून मिटवण्याची ताकद दे.
0: आणि मित्र कितीही वर्षांनी भेटले तरी पहिल्या दिवसासारखं हसता.

0: करावं.
1: घरात सण आला की घरच्यांना घर आठवावं,
2: आणि गौरी आली की प्रत्येक मुलीला आपलं माहेर आठवावं.
0: एवढंच नाही तर या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांसाठी थोडं अधिक वेळ थांबावं.
1: कारण शेवटी
2: देवघरात येतो म्हणून घर सुंदर होत नाही.
0: घरातली माणसं एकमेकांसाठी मनापासून उभी राहतात
1: तेव्हा घर खरंच सुंदर होतं.
0: बरं, आता मला पटकन सांगा बरं.
2: काय बाबा, आता
0: माझे दोन मोदक कुठे आहेत?
1: अरे देवा, काय हा
2: गणपती बाप्पा.
0: मौर्या.
1: मंगलमूर्ती.
0: मौर्या, मला मोदक लवकर द्या.
1: वा वा वा.
2: घे बाबा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. यामध्ये डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा.

नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्हणजे सणवार म्हटलं किंवा मग गेट टुगेदर म्हटलं की चमचमीत चटकदार गोडधोड पदार्थ खाणं हे ओघानं आलंच. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दात उत्तम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत

0: कलम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास, अगदी खरं आहे. दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे ओघांना आलंच. तर मंडळी, आजच्या आपल्या दातांचं आरोग्य निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा मुळे. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि 2003 त्या BDS झाल्या. डॉक्टर, आपण पहिल्या भागामध्ये दातांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतलं आणि मी आत्ता म्हटलं तसं की दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या दातांना ज्या घट्ट धरून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. तर मुळात हिरड्यांचं आरोग्य किंवा हिरड्या चांगल्या आहेत किंवा नाहीयेत किंवा आता सुस्थितीत आहेत का हे कसं ओळखावं की डॉक्टरकडे लगेचच जायला हवं?
1: अगदी बरोबर म्हणालीस. हिरड्या दातांना सक्षम करतात, सपोर्ट करतात, एक टीम म्हणून काम करतात, हाड, हिरडी आणि दात. सो हे तिन्ही व्यवस्थित असलं तर आपलं दातांचं आणि पर्यायी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. हिरड्यांचे प्रकार बऱ्यापैकी वेगवेगळे असतात, पण साधारण आपण हिरड्यांकडे बघताना तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे हिरड्या ही आपल्या कोणत्या टाईपच्या आहेत, काही काही गोष्टी त्या हिरड्यांमध्ये पातळ असणे ह्या अनुवंशिकतेप्रमाणे येतात. आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या जशा असतात तशा आपल्या येतात. सो ह्याला आम्ही प्रोटोटाईप म्हणतो. तर त्या प्रोटोटाईपप्रमाणे काही काही गोष्टी बदलतात, पण सगळ्यांसाठी गरजेच्या 3 गोष्टी, एक म्हणजे स्वच्छता ठेवणे. आणि हिरड्या स्वच्छ आपल्याला स्वतःचं स्वतः ठेवता येत नाहीत. आपल्याला 6 महिन्यातनं एकदा प्रोफेशनल क्लिनिंग किंवा तज्ज्ञांकडनं त्या स्वच्छ करून घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये अडकलेल्या गोष्टी या घट्ट होतात आणि मग पर्यायाने त्या तिथनं ब्लिडिंग किंवा रक्त वाहतं. आणि मग आपण म्हणतो सफरचंद खाल्ल्यानंतर रक्त येतंय, तर ते हिरड्यांमध्ये जे अडकलंय, जे घट्ट झालंय, ते इन्फेक्शन त्याच्यामुळे ते येत आहे. तर हिरड्यांची काळजी ही डेफिनेटली घेतली गेलीच पाहिजे, त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि आपण नेहमी सांगत असतो की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण इयरली चेकअप करतो, तसंच दातांचं सुद्धा इयरली चेकअप होणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण या दातांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा मेडिकल हिस्ट्री सांगणं डॉक्टरांना हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पुढचे गंभीर परिणाम होणार नाही किंवा काही होणार असतील तर त्याची सुद्धा डॉक्टर शक्यता सांगतात. तर मग त्यामध्ये आपण काय सांगाल की हिस्ट्री किती महत्वाची आणि हिस्ट्री सांगताना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणं मस्ट आहेच?
1: दातांचा जेव्हा चेकअप होतो तर दात आपण आपल्या शरीरापासून वेगळे नाही करू शकत. सगळ्या गोळ्या, सगळं जे आपण खाणार आहोत ते आपल्या ह्या म्हणजे तोंडातर्फेच आत जाणार आहेत, अगदी औषधाच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा. सो आपल्या दातांवर जे काय आपण काम करणार आहोत त्याच्याबरोबर इंजेक्शन जे आम्ही देतो, औषधं जे देतो, त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री फार गरजेची असते की कोणताही पर्याय ह्या पेशंटला किती चांगला ठरेल किंवा काय लिमिटेशन्स असतील हे त्या मेडिकल हिस्ट्रीवरनं ठरवता येतं. साधारण ब्लड प्रेशर असणारे लोक, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, मधुमेह, अनकंट्रोल डायबिटीस, मग त्या केसमध्ये आम्हाला काय घ्यायची काळजी आहे दात काढताना, दातांची ट्रीटमेंट करताना, हे समजण्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री पाहिजे. काही काही किडनीचे आजार असतात, लिव्हर सिरोसिस पेशंट्स असतात. दात हे सगळ्याशी रिलेटेड असतात, त्याला तुम्ही शरीरापासून वेगळे काढू शकत नाही. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री, डॉक्टरचं हे आद्य कर्तव्य आहे की मेडिकल हिस्ट्री घेतली गेलीच पाहिजे डेंटिस्टची. आणि तुला मी इथे सांगणं मला असं महत्वाचं वाटतं की डेंटिस्ट हे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण पहिल्या 3 वर्षात मेडिसिनचे जे महत्वाचे विषय आहेत, मेडिसिन, सर्जरी, पॅथॉलॉजी, एनाटॉमी, हे सगळे विषय डेंटिस्ट्रीला असतात. आम्ही ते सगळे शिकतो. कारण मी म्हटलं असं तुला दातांना वेगळं काढता येत नाही, त्यामुळे जो दातांवर परिणाम आहे बाकीच्या औषधांचा, बाकीच्या तुमच्या स्वास्थ्याचा, मानसिक, शारीरिक जे कोणत्या व्याधी असतील तो दातांवरही होतो. त्यामुळे हे मेडिकल हिस्ट्री घेणं आणि पेशंटने देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर बरीच काही काही ट्रीटमेंट मॉडिफाय होऊ शकतात.
0: तुम्ही आता सांगताना वारंवार जाणवतंय की या दातांबरोबरच हिरड्यांची निगा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या हिरड्यांचे काही प्रकार सुद्धा असतात का आणि मग तेव्हा खबरदारी घेणं काय गरजेचं आहे?
1: प्रकार म्हणजे आपल्या हिरडीला मी पहिलेही म्हटलं तसं प्रोटोटाईप्स असतात, म्हणजे एक थिन असतं, पातळ असते. कोणत्या कोणत्या हिरड्यांमध्ये काही काही अनुवंशिकतेप्रमाणे आलेले असे काही बॅक्टेरिया असतात की ते आतमध्ये असतातच, त्यामुळे मग त्यांना जास्ती काळजी घ्यावी लागते. सो हा हिरडीचा प्रकार कोणता आहे, जाड आहे, थिक्क आहे,

0: का थिन आहे, पातळ असतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ट्रीटमेंट करताना जास्ती काळजी घ्यावी लागते डेंटिस्टला.
1: अच्छा.
0: की पातळ हिरडे आहेत त्यांना कोणत्याही बाजूच्या दाताला जसा धक्का नाही पोचवला, तसं हिरडीला पण कमीत कमी धक्का पोचायला पाहिजे. कधी कधी काही काही हिरड्यांमध्ये बरेचसे पहिल्या लहानपणी काही औषधं दिल्यामुळे सेवनामुळे दातांना रंग चढतो. तसं हॉर्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्यामुळेही हिरड्यांमध्ये बदल होतात गर्भधारणेच्या आधी नंतर. आणि काही काही औषधांचा परिणाम हिरड्यांवर होतो. हिरड्या एनलार्ज होतात, त्याला आमच्या मेडिकल भाषेत जिंजाइवल हायपरप्लेसिया म्हणजे गम्स ग्रो होतात, जास्ती मोठे झाल्यासारखे वाटतात.
1: हो.
0: बीपीच्या म्हणजे गोळ्यांमुळे जास्ती दिवस खाल्ल्यानंतर किंवा लोकांना आकडी येते, एपिलेप्सी म्हणतो आपण, तर त्याच्यावर ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्याने बऱ्याच वर्ष जेव्हा त्या गोळ्या सेवन करतात पेशंट, तेव्हा त्यांच्यामध्ये हे काही काही प्रकार म्हणजे जिंजाइवल हायपरप्लेसिया हा प्रकार पाहिला जातो. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे आपल्यामध्ये ती काही मेडिकल कंडिशन असेल तर ती डेंटिस्टकडे जाऊन मग त्या हिरडीवर काय परिणाम होतोय हे पाहून हिरड्या स्वच्छ ठेवण्याचं काम मग डेंटिस्ट तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यासाठी काही औषधं असतील का तीही सुचवू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि अगदी साधं सजे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल किंवा होतच, मी असं म्हणेन की दात घासताना हिरडीला लागला ब्रश तर अशा वेळेला काय करावं पटकन किंवा काय सांगाल?
0: मेन म्हणजे दात घासण्याची पद्धतच शिकून घ्यावी म्हणजे हिरडीला कमीत कमी त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्यांमधनं रक्त येणं म्हणजे हिरड्यांमध्ये अडकलेलं घट्ट होणं, आपण टार्टर म्हणतो त्याला साधारण सामान्य माणसांच्या भाषेत, त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो. तर ते जेव्हा आतपर्यंत रुतलेलं असतं, आपण दाखवलंच नाहीये 3-4-5 वर्ष, मग काही खाल्ल्यानंतर ब्रशिंग केल्यानंतर लोक सहज म्हणतात की डॉक्टर माझ्या हिरड्यांमधनं ब्लिडिंग होत आहे. आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी ना एकदा तर प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या, तेव्हा तुम्हाला डॉक्टर ब्रशिंग शिकवतात. हिरड्या कशा स्वच्छ ठेवायच्या त्याच्यासाठी काही काही ना उपकरणं आहेत ज्याला आपण डेंटल फ्लॉस म्हणतो. तर ही उपकरणं ह्याचा वापर कसा आहे हे समजून घ्यायला लागतो. तुमच्या दातामध्ये हिरडीचा आकार कसा आहे दोन दातांमधला आणि त्याला कोणतं सुटेबल आहे, फ्लॉस, ब्रश, अजून एक असतं वॉटर फ्लॉसर, तर हे प्रकार समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घेऊन करणं हे जास्ती सुयोग्य ठरतं.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे हिरडे आपले चांगले ठेवता येतात अजून चांगल्या प्रकारे.
1: दातांचं आणि पर्यायाने या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: एक म्हणजे ब्रशिंग केलं गेलं पाहिजे दोन वेळा. पहिल्या भागात जसं आपण म्हटलं होतं की सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टच्या नंतर करणं शक्य असेल तसं करा, रात्री झोपण्याच्या आधी. वॉटर फ्लॉसर, इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉस हे जे आहेत हे प्रकार आहेत हे आपण आपला प्रयोग करू नये. कोणता आपल्यासाठी उपयुक्त आहे हे डेंटिस्टकडनं जाणून घ्यावं. ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात. प्लस हिरड्यांना लावायला काही काही चांगले क्रीम्स येतात त्यांना घट्ट करण्यासाठी वगैरे. सो हे करणं गरजेचं आहे. काय करू नये तर आपलं आपण पिन काड्या ह्या आपल्या आपण घालू नये बरे. आणि मग त्याच्यामुळे दुखापत इजा जी होते ना ती आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण
1: जातं.
0: आणि लोक म्हणतात की नाही थोडंसंच केलं होतं पण त्याचं कधी कधी ना इन्फेक्शन पसरतं हिरडीला सूज आलेले असताना. कधी कधी कोणी कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतात आपापल्या ह्याच्याने. तर हे जे सेल्फ उपाय असतात ना ते कधी कधी हानिकारक ठरतात. तुम्हाला तुकतंय काही अडकलंय तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित करून उपाय घ्यावा.
1: खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि असं वेळोवेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशीच काळजी गर्भधारणेच्या आधी आणि नंतर घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यावी दातांची आणि हिरड्यांची सुद्धा त्याच्याबद्दल काय सांगाल त्या ट्रीटमेंट बद्दल?
0: गर्भधारणा जेव्हा आपण विचार करतो कन्सेप्शन आणि त्याच्या पुढे फॅमिली एक्सटेंड करण्याचा हा एक मोठा टप्पा असतो स्त्रीच्या आयुष्यातला. सो मी समजेन की जसं बाकीच्यासाठी काउन्सिलिंग होतं तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू, जसं गायनेकोलॉजिस्ट काउन्सिल करतात तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू द कन्सेप्शन, फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली एक्सटेन्शन, गर्भधारणा व्हायच्या आधी हे एकदा इयरली चेकअप. त्यामध्ये आम्ही तीन गोष्टी सांगतो. एक म्हणजे फुल माउथ एक्सरे.
1: ओके.
0: बरोबर आहे. कारण नंतर ते काढता येणं थोडं कठीण असतं. आपल्याला नाही काढू शकत आपण एक्सरे. एकदा फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये नाही, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये अलाव करतो, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये नाही. सो जे करता येणं तेव्हा बंधनकारक ठरतं ते तुम्ही आधी करून घ्या. अक्कल दाढा ज्या किडलेल्या आहेत दातांचं क्लिनिंग हे करून घ्या. काही पोटेन्शियल म्हणजे पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येणार असतात. आता ती किड छोटी आहे पण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतं असं जर का काही दिसलं तर ते आधी फिलिंग करून घ्या, अक्कल दाढा काढून घ्या. कारण ह्या सगळ्या

0: जरीजना लागतात ती औषधं इंजेक्शन्स, ही आपण अननेसेसरी आपल्या गर्भधारणा झाल्यानंतर आपलं टेन्शन वाढवण्यासारखं आहे. दोन तीन डॉक्टरांचे सल्ले घेऊन मग करता येतं, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा त्या प्रोसिजर करतोच आम्ही, पण ते आधी करता येण्यासारखं असेल तर तुमचा तो काळ सुखकर आणि शांततेत जाईल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मी सांगेन की कोणतेही सप्लिमेंट स्वतःच्या स्वतःच्या डोक्याने घेऊ नये, कारण ते काही चालतात काही चालत नाहीत. तर जसा गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्याल, डेंटिस्टचाही सल्ला घ्यावा. फ्लोराईड टूथपेस्ट वापरू शकता. साधारण असा नियम असतो की पहिल्या 3 महिन्यात गर्भधारणा झाल्यानंतर रुटीन प्रोसिजर्स आपण करू शकतो, इमर्जन्सी आणि रुटीन. कोणत्याही मेडिसिन जसं की आपण म्हणतो साध्या पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, हे सगळे हानिकारकच असतात बालकासाठी, ते त्याच्यात आपल्या प्लेसेंटा वाटे जाणारच असतात. सो ते न घ्यायला लागावं अशी अपेक्षा असते. सो म्हणून सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घ्यायला हव्यात. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आपण काही काही प्रोसिजर्स करू शकतो. तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पुन्हा इमर्जन्सी प्रोसिजर्सच अलाउड असतात. अजून एक चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की दात दुखायला लागला, समजा ह्या पलीकडे जाऊन काही समस्या उद्भवली प्रेग्नंट लेडीमध्ये, तर कंटाळा करू नये किंवा आता काहीच करता येणार नाही या भीतीने तसंच ते चालूच ठेवू नये. तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्याच्यातनं उपाय काही ना काहीतरी काढता येतो. तुम्ही घरीच थांबलात आणि ह्याच्यात आता काहीच होणार नाहीये म्हणून मी तसंच सहन करते असं झालं तर ते इन्फेक्शन जास्ती वाढू शकतं. आणि अशा वेळेस आम्ही 1-2 केसेस पाहिले आहेत की अगदी डिलिव्हरीच्या आधी आम्हाला दात काढायला लागतोय, डिलिव्हरी आधी का दात आधी.
1: अरे बाप.
0: सो अशा काही काही केसेस ह्या त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्ही तसंच ठेवल्यामुळे, तर तसं करू नका, मदत मिळेल तुम्हाला. फक्त शक्यतो गर्भधारणा व्हायच्या आधी एक डेंटल काउन्सिलिंग, डेंटल चेकअप मॅन्डेटरी ठेवा.
1: अगदी खरं आहे. आणि आपण ही सगळी काळजी एकीकडे घेत आहोत, असंच एक आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे अक्कल दाढीच्या वेळेला. एक तर ती सगळ्यात उशिरा येते, साधारणपणे 10 वर्षाच्या नंतरच ती आपल्याला दिसते अक्कल दाढ आलेली. मग ते हळूहळू येते, येताना दुखते किंवा मग कालांतर त्याच्यातही काही समज गैरसमज बरेचसे असतात. तर काय सांगाल की ती काढून टाकणं गरजेचं आहे किंवा कधी काढावी ती
0: अक्कल दाढ? हा आपला एक्स्ट्रा ऑर्गन आपण म्हणू शकतो. उत्क्रांती झाली तसं त्यांना पहिले अक्कल दाढ गरजेची होती. एका साईडला 3 दाढा हव्या होत्या, तेवढे खायचे ते रॉ फूड जेव्हा आपण खातो. आता आपण शिजवलेलं अन्न खातो त्यामुळे अक्कल दाढ जबड्याचा आकार छोटा झाला, पर्यायाने अक्कल दाढेला यायला जागाच नाही उरली. साधारण 18 ते 27 ते 30 ह्या दरम्यान अक्कल दाढ येते, 17 ते 30 म्हणू शकाल. ते आपल्या जबड्यामध्ये जागा नसेल की मग ती येत नाही, शेजारच्या दातांना थोडं प्रेशर तसं अप्लाय करते कारण तिला यायला जागा नसते. सो समज असे असतात की अक्कल दाढ काढल्याने माझं डोळ्यांना काही त्रास होईल का किंवा कानाला काही. मी म्हणेन न काढल्याने जास्ती त्रास होतात. अडकलेल्या अक्कल दाढा या मेन म्हणजे त्या येताना 2-3 त्रास घेऊन येतात बरोबर. एकदम आरामात आल्या आणि त्रास झाला नाही तर तुम्ही लकी आहात, पण नाही तर आपल्याला आ करताना त्रास होतो, जबडा उघडताना त्रास होतो, मधनं मधनं त्रास होतो, दररोज नाही. तिथे गाल चावला जातो अर्धवट आलेली अक्कल दाढ, त्या दाढेचं टोक गालाला लागतं आणि सतत गाल चावल्यामुळे तिथे अल्सर्स होऊ शकतात. सो हे जे आपल्याला असं वाटतं की ते येणारच नाहीये कधीतरी येईल, हे गैरसमज आहेत किंवा डोळ्यावर परिणाम किंवा कानावर, तसं नाही. ते आल्या तर व्यवस्थित येतात, नाही आल्या तर त्यांना काढावं लागतं. तशाच आत राहिलेल्या दाढा या कधी कधी पुढे जाऊन वर्स सर्कमस्टन्सेस म्हणू किंवा पर्सेंटेज म्हणू त्याच्यामध्ये काहीतरी अशी सिस्ट किंवा अजून काही इन्फेक्शन तयार होऊ शकतं. तर किडलेल्या अक्कल दाढा, अर्धवट आलेल्या, वाकड्या तिकडे आलेल्या ह्या वेळच्या वेळी सल्ल्यानी सल्ला घेऊन एक्सरे काढून टाकाव्यात. हा समजा तसा असेल की आपण ऑब्झर्वेशन खाली काही काही ठेवू शकतो, तशा त्या आम्ही ठेवतो ऑब्झर्वेशन खाली, त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करावा. पण जाऊन दाखवावं, जोपर्यंत दाखवत नाही आणि एक्सरे काढत नाही, कारण ती अक्कल दाढ दिसत नसते बरेच वेळा तोंडात, पण दुखत असतं, तर मग ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसा जबड्याचा आकारही तो बदलत गेला. आणि मग इथे तुम्ही आता सांगितलं की अक्कल दाढ येताना काहीतरी त्याचं टोक सतत गालाला चावलं जातं त्याच्यामुळे किंवा दुखतं, किंवा बऱ्याच जणांना ना सवय असते म्हणा किंवा तो एक खाताना त्यांचा एक भाग होऊन जातो की खाताना हमखास गाल चावला जातो. तर हे चावणं कितपत अयोग्य आहे आरोग्यासाठी आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?
0: गाल चावण्याच्या जसं म्हणतो जेव्हा दात नाहीयेत किंवा अक्कल दाढ येते किंवा त्या दातांची ठेवण विचित्र असल्यामुळे गाल पकडला जातो, आपले बाजूचे दात हे गाल बाजूला ठेवतात चावताना, पण ते नसतील किंवा अक्कल दाढ येत असेल तर तो चावला जातो. सततच्या चावल्या जाण्याने तिथे ना लालसरपणा येतो, चट्टा उमटतो, अल्सर येतो आणि स्टडीज किंवा

0: अभ्यासाने हे कळलंय की सतत त्या स्किनला समजा इरिटेशन झालं दातामुळे किंवा चावल्यामुळे, तर तो लाल पांढरा चट्टा हा त्या स्किनच्या भागामध्ये बरेच काही काही असे चेंजेस घडवतो बऱ्याच कालांतराने की ते कधी कधी हानिकारक असू शकतात. आणि चावल्यामुळे काय होतं, त्या तो अल्सर सतत राहतो, त्यामुळे तिथनं चावताच येत नाही, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आघात होत राहतो आणि रक्त येऊ शकतं. ते बरं झालं नाही तर पुढे कॅन्सरमध्ये ह्या वर्स्ट म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी शेवटची पातळी ही गाठू शकते. त्यामुळे डेंचर लागणे, दाताचा भाग लागणे, ब्रिजचा भाग लागणे आणि गाल चावला जाणे हे जर का असेल तर प्लीज हे होईल बरं अशावर राहायचं नाही, ते जाऊन दाखवायचं आणि तो का चावला जातोय ह्याचं निवारण करून घ्यायचं तज्ञांकडनं.
1: तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तसंच कवळी सुद्धा. तर एक साधारण 50 ओलांडून गेली किंवा 60 झाली की हल्ली अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर कवळी, ब्रिज आणि इम्प्लांट हे बसवताना घ्यायची काळजी आणि हे योग्य वेळेत डॉक्टरला दाखवणं किती गरजेचं आहे त्याबद्दल काय आपण सांगाल?
0: तुझा शेवटचा प्रश्नाचा जो भाग आहे तो पहिले घेईन. की योग्य वेळी दाखवल्याने हा जो प्रवास आहे हा थोडा अजून सोपा
1: बर
0: आणि सरळ होतो. ब्रिज म्हणजे काय असतं? तर वी आर ब्रिजिंग द गॅप. जो आपला दात नसतो ते जे आहे नदी म्हणतो तसं, ती पोकळी आपण भरताना दोन दातांचा सपोर्ट घेतो, सहारा घेतो आणि तो बसवतो. तो फिक्स्ड बसलेला असतो हा प्रकार, सो त्याला ब्रिज म्हणतात. कवळी म्हणजे हिरड्यांच्या आणि हाडाच्या सहाय्याने वरवर बसलेली असते ती. त्याला मुळं नसतात कवळीला, आपल्या दातांना मुळं असतात नैसर्गिक दातांना. आणि तिसरा भाग म्हणजे इम्प्लांट किंवा कृत्रिम दंतरोपण ज्याला आपण म्हणतो, की तो जो इम्प्लांट आहे हा एक स्क्रू असतो टायटेनियमचा, सोप्या भाषेत सांगायचं तर, आणि तो आपल्या हाडामध्ये जातो, त्यावर एक कॅप होते. सो ब्रिज आणि इम्प्लांट हे फिक्स्ड पर्यायांमध्ये मोडतात, कवळी हे काढा घालायचे, मग ती दोन दातांची असू दे नाही तर पूर्ण कवळी असू दे. हे करायच्या आधी जर का नैसर्गिक दात वाचवले तर ब्रिज करावा लागणार नाही किंवा कवळी करावी लागणार नाही. आणि 50-55 जरी आपण म्हटलं तरी वय खूप लहान असतं. साधारण आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 75 ते 80 पर्यंत समजतो, कारण की मेडिकलचे बरेच एवढे छान छान उपाय पद्धती आहेत ऍडव्हान्स्ड, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करतात. त्यामुळे दातांचंही आरोग्य तिथपर्यंत टिकायला हवं असेल तर एक म्हणजे नैसर्गिक दात चांगले ठेवणे, रेग्युलर फॉलोअप करणे, आणि आधी कीड लक्षात आली तर रूट कॅनल अवॉइड करता येतं. इम्प्लांट अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा आपण दात वाचवू. कवळी अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा नैसर्गिक दात वाचवून ठेवू. सो 50, 55, 60, 70 ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना माझं असं म्हणजे रिक्वेस्ट आहे की आता काय काय काही गरजेचं नाहीये, काढून टाकू असं करू नका. उपचार पद्धती आहेत त्या समजून घ्या आणि त्याप्रमाणे दातही वाचवा. आणि त्यांना पर्याय नसेल तर मग ह्या उपचार पद्धती आपल्याला करून घ्याव्या लागतात.
1: नक्कीच. आणि प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, अगदी तसंच तुम्ही सांगितलं. आता ह्या दातांच्या बाबतीत आणखीन काळजी घ्यावी लागते ती म्हणजे खेळाडूंना, ते सतत धावत असतात किंवा काही असे खेळ ज्यामुळे तोंडावरती आघात होण्याची शक्यता असते, तर तिथे त्या दंतवैज्ञांचा सल्ला कसा महत्वाचा ठरतो?
0: खेळाडूंमध्ये आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार असतो की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये, की बॉक्सिंग आहे, असे जे जिथे जवळ येऊन एकमेकांशी खेळलं जातं त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना एक दातांना काहीही इजा होऊ नये किंवा तोंडालाच माउथ गार्ड्स म्हणतात त्याला, ते आपण बनवून तज्ञांचा सल्ला घेऊन बनवून ते घालावे लागतात त्या लोकांना. स्विमर्सना पण घालावे लागतात, कारण स्विमिंगमध्ये जे क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये असतं काही प्रमाण त्याचं बदललं तर बऱ्याच वर्षांनंतर असे आम्ही अभ्यासाने निष्कर्ष काढलेत की कदाचित त्यांच्या दातावर परिणाम होतो. सो अशा ज्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना हे गार्ड्स कंपल्सरी आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा तो काही परफॉर्मन्स देणार असेल, मॅच असेल, तेव्हा त्यांची एकाग्रता ही सर्वात जास्त महत्वाची असते, कोणताही खेळ असो. मग ती कमी कशामुळे होऊ शकते? तर दात दुखीमुळे, काही दातांच्या समस्यांमुळे ती होऊ शकते. तर माझं म्हणजे म्हणणं असं आहे किंवा रिक्वेस्ट आहे की त्या सगळ्यांनी ना इयरली चेकअप जास्ती व्यवस्थित करावा, ऍटलीस्ट तुमच्या मॅचच्या आधी. म्हणजे जसं बाकीचा हेल्थ चेकअप होतो तसा दातांचा चेकअप व्हावा किंवा आता करतही असतील. आणि मग फिलिंग्स किंवा दात हिरड्या स्वच्छ करून घेणे हे आधी केलं की त्यावेळेला त्यांना त्रास होणार नाही, त्यांची एकाग्रता त्यांच्या मॅच मध्ये राहील.
1: बरोबर.
0: सो हे खेळाडूंमध्ये जास्ती आहे. काही काही खेळाडूंमध्ये जिमला किंवा वेट लिफ्टिंग हे जे करतात ह्या आत्ताच्या काळामध्ये हे खूप वाढलंय. इवन साधारण सामान्य लोक पण आपण जिमला जातो योगा वेट लिफ्टिंग, तेव्हा तुम्ही दातांवर एक्सेसिव्ह वेट उचलताना

0: किती भार देत आहे किंवा तुम्ही तो भार जातोय रादर देत नसतात तो जात असतो, तर तो त्याच्याकडे लक्ष देणं हल्ली आम्हाला गरजेचं वाटायला लागलंय. आम्ही बरेच वेळा हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्ही जिमला जाता का, कारण सबकॉन्शियस लेवलवर आपल्याही नकळत आपण ते दात एकमेकांवर ठेवतो आणि ते घट्ट असे दाबले जातात, त्याच्यामुळे सुद्धा दातांची वरची लेअर घासली जाऊ शकते. तर तुम्ही एक्सेस वेट लिफ्टिंग जिमिंग जेव्हा करता तेव्हा ही काळजी घ्यावी, आणि जाऊन आल्यामुळे तुम्हाला हा अवेअरनेस येऊ शकतो, डेंटिस्ट सांगू शकतो की तुम्ही दात जास्ती जोरात एकमेकांवर ठेवताय. सो ह्या काय काय काळजी खेळाडूंमध्ये घेणं गरजेचं. आहार तर आहेच त्यांच्यासाठी महत्वाचा, फायबर इनटेक जास्ती. तर मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो की ह्या सगळ्या लोकांमध्ये ना जे मॅच खेळतात किंवा खूप वरच्या लेवलवरचे स्पोर्ट्स खेळाडू असतात प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये, एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन रिच सप्लिमेंट देतात, तर ही सुद्धा थोडी सल्ल्याने घ्यावी. त्या एनर्जी रिच ड्रिंक्समध्ये ऍसिड पीएच कधी कधी होऊ शकतो तोंडातला, म्हणजे आपल्या तोंडामधला जे थुंकीचा एक पीएच असतो ते कधी कधी कमी व्हायला लागतो, आणि मग त्याच्यामुळे आपल्या आतल्या गालाच्या आतल्या त्वचेवर दातांवर दातांचा इनॅमल जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: हे सगळं जास्ती प्रमाणात झालं तर ह्याचं संतुलन ठेवावं फक्त खेळाडूंनी.
1: नक्कीच. आणि तुम्ही आता म्हणाल की हल्ली सजगता वाढलेली आहे लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे जिमकडे जाणारी मंडळी आहेत, तसंच सोशल मीडियाचा खूप छान वापर करणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा अगदी लग्न समारंभ असेल किंवा अगदी स्वतःचंच लग्न असेल तर माझ्या लग्नात बाबा माझे फोटो छान यायला हवे, माझी स्माईल खूप छान दिसायला हवी, याकडे खूप सजगतेने बघतात. अर्थात बघायला हवं, काहीच हरकत नाही. पण अनेक जण काय करतात, कुठला तरी फोटो असतो आणि मग तो घेऊन डॉक्टरकडे येतात, डॉक्टर माझे दात असे एवढे छान होऊ शकतात का, एक तर ते 11th hour येतात, दुसरी गोष्ट अशी किंवा मैत्रिणीने किंवा मित्राने केलेलं असतं आणि मग ते त्यांनाही तसंच करून हवं असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना किती अप्लाय होतात आणि सध्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती दिसून येतो आहे?
0: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण अमान्य करूच शकत नाही, सगळ्यांवर आहे, सगळ्या वयोगटांवर आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तो म्हणतात ना असं एखाद्यावर असं भावी व्हावं, तसा तो सोशल मीडिया आहे. फक्त ह्याचा आपण कशा प्रकारे म्हणजे विपर्यास होत नाही ना हे बघायचं, किंवा ऍज डेंटिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा त्यातले तज्ज्ञ म्हणून आम्ही त्यांना गाईड करतो की ही दोन बोटं सारखी नाहीत, त्यामुळे दुसऱ्या माणसामध्ये हे स्माईल जे आपण चांगलं करतोय ते जे काही झालं ते तुमच्यामध्ये होऊ शकेल की नाही यासाठी ना आम्ही मापं घेतो, काही फोटो घेतो आणि मग आम्ही प्रत्यक्ष करून पाहतो की हे बदल शक्य आहेत का. दुसरा भाग म्हणजे वेळ. तू जसं म्हणालीस की 11th hour अगदी उद्या किंवा एका महिन्यात लग्न आहे आणि इतके वाकडे तिकडे दात आहेत की ते सरळ करून हवेत, तर आम्ही त्यांना समजावतो की बाबांनो हे सगळं शक्य आहे पण हे लग्न झाल्यानंतर करा शांततेत.
1: बर.
0: तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळांना दातांचा कलर बदलण्यासाठी लोक येतात बरं का, ब्लिचिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तर मला इथे सांगावं वाटतं की ओके ब्लिचिंग ट्रीटमेंट ह्या अवेलेबल आहेत, चांगल्या सल्ला घेऊन त्या अगदी व्यवस्थित करू शकतात. फक्त त्यालाही आपण कसं खाली SIP शेअर मार्केट ह्या सगळ्या डिस्क्लेमर्स कसे असतात की नाही, त्याला डिस्क्लेमर्स असतात, ते त्या जाहिरातीत किंवा त्या सोशल मीडियावर टाकलेले नसतात, ते आम्ही समजावतो की प्रत्येकाच्या ह्याला आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. अगदी लग्नाच्या 4-5 दिवस आधी सगळ्यांना शक्य होईल असं नाही, ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही करून देतो, ज्यांना नाही शक्य होत त्यांना आम्हाला समजावं लागतं की ह्याला वेगळे बदल गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की हे असे 11th hour बदल करायचे नसतील ना किंवा धावाधाव करायची नसेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करून घ्या. सर्वात पुन्हा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: बरोबर.
0: जर का हे तुम्हाला आधी समजलं तर तार लावायचे का, स्माइल डिझायनिंग तारेनी होणारे का नुसतं आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो ह्याच्याने होणारे का, हिरड्या त्याला साथ देणार आहेत का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून करणं आणि 2-3 महिन्यासाठी न करता जास्ती सस्टेनेबल ट्रीटमेंट देणं हे जास्ती गरजेचं, आणि दातांना निरोगी ठेवून ट्रीटमेंट करणं हे जास्ती महत्वाचं ठरतं. ते आम्हाला त्यांना समजवायला लागतं बरेच वेळा.
1: दात म्हणा हिरड्या म्हणा यांचा लॉंग टर्म कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो की कळीचा मुद्दा किंवा जो अगदी आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन करू असं म्हणजे तंबाखू दारू आणि असे निकोटीनयुक्त पदार्थ टाळणं सगळ्यात गरजेचं आहे. याच्यामुळे काय काय गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात काय सांगाल?
0: निकोटीन, तंबाखू, पान, सुपारी, खैनी, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि अल्कोहोल किंवा दारू, ह्या सगळे व्यसनाधीन पदार्थांमध्येच ऍक्च्युली मोडतात. हे मुळात कितीही कमी प्रमाणात घेतलं तरी हानिकारकच, आणि ते कोणत्याही प्रकाराने घेतलं तरी ते हानिकारक. म्हणजे बऱ्याच

0: बायका म्हणतात की चहाची तलफ म्हणून मग मी ती मिश्री चोळते, मी स्वच्छ करायला वापरते, पण ती मिश्री ही हानिकारकच दातांसाठी, सो ती वापरणं बरोबर नाही ते नाही. आता ह्यामध्ये कसं असतं, टप्पे असतात. पहिले ना तलफ म्हणून घेतात, मग थोडंसं त्याचं प्रमाण वाढलं की मेन म्हणजे दातांवर पिवळे चट्टे, त्याचा कलर यायला लागतो पान किंवा तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट स्मोकिंगने. हे तंबाखूचे जे छोटे छोटे कण असतात ते दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पर्यायाने आणि हाडामध्ये जाऊन रुततात, बसतात. जसे स्मोकिंग आपल्या लंग्ससाठी हानिकारक आहे, फुफ्फुसांमध्ये जसे जाऊन बसतात तसे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पण जाऊन बसतात. बऱ्याच वर्षांनंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, थुंकी कमी व्हायला लागते, कोरडेपणा वाढतो. सर्वात मोठा परिणाम आम्ही तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये पाहतो म्हणजे मुख कर्करोग. दुसरा म्हणजे OSMF म्हणतो आमच्या भाषेत आम्ही, गालावर आतल्या भागांमध्ये इतका कडकपणा, हे जे स्नायू असतात ते घट्ट निबर होत जातात, कातडी आतली निबर होते, चट्टे उमटतात आणि ते आ करताना त्रास देतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे अक्षरशः असे आम्ही प्रकार पाहिलेत किंवा अशी उदाहरणं पाहिलेत की 30-35 वर्षांनंतरच्या सेवनाने कर्करोग तर आहेच, तोंडाचा, घशाचा कर्करोग, जिभेचा, आणि मग हे सगळे हे फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर्स आहेत. हे बाकीच्या अवयवांवर पण तितकाच
1: गंभीर
0: परिणाम करतात, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि OSMF किंवा जे स्नायू घट्ट करणारा जो प्रकार आहे हाही होतो तंबाखूमुळे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्मोकिंग नुसतं तो माणूस करत नसतो, आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आजूबाजूची मुलं असतील, मोठे वयोवृद्ध असतील किंवा इव्हन आपल्या बरोबरचे सहकारी असतील, त्यांनाही ते हानिकारकच ठरतं. आणि अल्कोहोलमुळे रक्तामधली तर शुगर कमी होते असं म्हणतात, पण तरीसुद्धा सलायवा किंवा थुंकी ही कमी होते. त्याच्याने त्याच्यामध्ये आम्ल पदार्थांचं किंवा ॲसिडिक पदार्थांचं प्रमाण हे खूप जास्ती असतं आणि त्यामुळे दातांचं इनॅमल आपलं वेअरडाऊन लवकर होतं, झीज जास्ती होते. अल्कोहोल इंटेकचं प्रमाणाबाहेर किंवा थोडंफार प्रमाण वाढलं तर आम्हाला बरेच काही इंजेक्शन द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेही आम्ही पाहिलंय, त्यांची दातांची ट्रीटमेंट करणं ही प्रचंड त्रासदायक ठरतं. आणि मुळात व्यक्ती त्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याला म्हणतात तसं समजवणं, त्याच्याकडनं तो रिस्पॉन्स घेणं किंवा कोऑपरेशन घेणं हे सगळंच कठीण होतं. जसं बाकीच्या अवयवांवर परिणाम, तसंच आपल्या हिरड्यांवर, दातांवर, आणि दुर्गंधी येणं, त्याच्याशी बोलू न शकणं, त्याच्याशी संवाद साधताना येणं, हे छोटे छोटे बरेच प्रकार तर पाहतोच पाहतो. तर ह्या सगळ्याचं सेवन हे करूच नये.
1: दातांची आणि या हिरड्यांची काळजी घेताना काही महत्वाचे मुद्दे अगदी समोर येतात. जाण्याआधी तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श कराल का आणि या एक टिप्स म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय काय सांगाल?
0: नक्कीच. सर्वात पहिले म्हणजे दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य आणि पर्यायी जबडे आणि हाडांचं आरोग्य हे आपल्या बाकीच्या स्वास्थ्याप्रमाणेच, म्हणजे बाकीच्या अवयवांप्रमाणे इतकंच महत्वाचं आहे. तोंड हा आरसा आहे, जसं आपण म्हणतो की बरेचसे आपल्या व्याधी किंवा मेडिकल कंडिशन्स ह्या तोंडामध्ये दिसतात आणि तोंड हे आपण सर्वात जास्ती वापरतो पण सर्वात नेग्लेक्टेड असतं. त्यामुळे हा आपण जितके वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवतो तेवढे वेळा आपण त्याची स्वच्छता करत नाही, त्यामुळे स्वच्छ ठेवणं आणि चूळ भरणं मेन म्हणजे सोप्पातला सोप्पा उपाय, आणि 2 वेळा ब्रश करणं, रिपीटेटिव्ह फॉलोअप करणं 6 महिने, वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जसं मी पहिले म्हटलं, गर्भधारणेपूर्वी एक काउन्सिलिंग करून घेणं हे सर्वात जास्ती महत्वाचं, डेंटल काउन्सिलिंग. तसंच लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी ती आई सहज डेंटिस्टकडे जाईल, ते छोटं बाळ किंवा छोटं मूल मोठं होता होता त्यालाही ती सवय अंगीकारायला सोपं जातं. आणि त्याचा जो फिअर फॅक्टर असतो तिथे बसण्याचा, तिथे आवाज येतो त्याचा, हाही हळूहळू नाहीसा होईल. कारण हे सगळं आपल्या आपल्या फिअर ऑफ अननोन किंवा प्रतिमेने किंवा ऐकिवातनं आपण ते भय आणलेलं असतं, तर ते सोपं होईल. तसंच दुसरा गट हा 50-55 वरच्या लोकांचा, की आता गरज नाहीये काढून टाकू, ह्याच्याऐवजी पर्याय शोधून घ्या आणि नॅचरल दात जास्ती वाचवा. आहारामध्ये साखर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्याचं संतुलन आखलं की आपल्या दातांवर वाईट परिणाम कमी होतील. कीड लागेल पण फॉलोअपमुळे ती आधी समजेल.
1: बर,
0: त्यामुळे छोट्या ट्रीटमेंटनी तुम्हाला मोठी मदत होईल. जेव्हा तुम्ही दुखल्यानंतर, सूज आल्यावर आणि इन्फेक्शन झाल्यावर जाता तेव्हा मरणासन्न स्थितीत असलेला दात वाचवण्याची वेळ येते. आणि जरी तसं असेल तरी सुद्धा नंतर इम्प्लांट्स अवेलेबल आहेत, पण उलटं करायचं नाही की ते अवेलेबल आहेत म्हणून दाताकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका.
1: बर,
0: सो हे काही काही गोष्टी मी जास्ती स्ट्रेस देऊन सांगेन की ह्याच्यावर लक्ष द्या.
1: खूप गरजेचं आहे.

0: दातांचं आरोग्य चांगलं असेल, हिरड्या उत्तम आणि मजबूत असतील, तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपण मस्त सगळे दिवस अगदी आनंदात घालवू शकतो. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवट.

मैत्रिणींनो श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादर करते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते श्रीधर फडके. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार आहेत प्रभाकर जोग.
1: आंगू कशी

सुधीर फडके यांच्या स्वरात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि यसुदास यांच्या स्वरात नळन भावजे या चित्रपटातलं गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीतकार आहेत अशोक पत्की.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात अनोळखी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केवुडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: आशा भोसले यांच्या स्वरात या सुखांनू या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं ग दि माडगुळकर यांचा, संगीतकार होते सुधीर फडके. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता आपण ठीक 1:30 ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्याकरता आपण वचनबद्ध आहोत असं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. आरत्या तसंच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात घरगुती गणपतींच्या मूर्तींचं ठिकठिकाणी विसर्जन होईल. मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारलेत. याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकंही तैनात करण्यात आलेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय

0: पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली. देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये DRDOनं आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे, ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली.
1: डिफेन्स सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए DRDO आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है, इस सच्चाई को ही कोई नकार नहीं सकता. हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या DRDO के प्रयास ही पर्याप्त नहीं है. यह एक कोलैबोरेटिव एफर्ट और यही कोलैबोरेशन ही इस विवर्ष 2026 का कोर मैसेज है. साथियों, DRDO और इंडस्ट्री के बीच की पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है. इसके अलावा अन्य कोई दूसरा विकल्प नहीं है.
0: कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhDसह एकंदर 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली. हसीरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 2 जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती, असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेई यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचा आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरू झाली. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरू राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात

ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमतः स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

यांचा पुतळा, संग्रहालय, वाचनालय तसंच त्यांच्या कार्याची माहिती देणारे विविध उपक्रम समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील 1179 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 608 गावांमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आलं आहे. अनुसूचित जातीसाठी 233, अनुसूचित जमातीसाठी 84

0: आणि मागास प्रवर्गासाठी 254 ग्रामपंचायतीमधलं सरपंच पद आरक्षित राहणार आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोलताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाची स्थापना झाली. नांदेड शहरात जवळपास 1,000 आणि ग्रामीण भागात 1,500 गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी टॉलबी सिस्टमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंध लागू राहणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकती यांची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीने निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जुन्या मतदार यादीतून एखादा पात्र मतदार चुकीने वगळला गेला असल्यास फॉर्म नंबर 6 भरून घ्यावा आणि त्याची योग्य पडताळणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी केंद्रे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील 65 अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांना शाळेच्या शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 4 सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला. नांदेड महापालिकेने 12 सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत 5,11,000 रुपयांची कर वसुली केली. महापालिकेने करावरील शास्तीत 80% सूट जाहीर केली होती. शहरातील 3,218 मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने 1 सप्टेंबर पासून 30 वर्षांचा पल्ला तपासणी अनसल्ला हे विशेष आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. पुढच्या 100 दिवसात 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा, स्तनाचा तसंच गर्भाशय, मुखाचा कर्करोग याची प्रामुख्याने तपासणी केली जात आहे. आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचाराखाली आणणं तसंच आरोग्याबाबत जनजागृती करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन आणि महावॉकेथॉनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जल ही जीवन हा संदेश यावेळी देण्यात आला.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात चकोर आजगावकर यांच्या स्वरात पुष्पा पागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांची रचना.

इंदिरा कुलकर्णी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. शरद जांभेकर यांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गजवदना रामा गजवदना, स्वामी गजवदना गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल

0: चेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले ज्याला रे गणपती गजवदना। गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने पाच नामांचा पाच तत्वांचा गोंधळ मांडलाय, गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं। वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ, मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोर या गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात। अशा प्रकारे साडेतीन शक्तीपीठ यांचा गोंधळ घातला जातो। तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात। महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र। देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो। आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात। दिमडी तुणतुणं मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात। त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो तो असा। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले, अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया। काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया। पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो। पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात, त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख, वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: आजच्या कार्यक्रमात नारळ झाडासाठी खत व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया, वाचन केलंय रुचा गद्रे यांनी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, नारळाचं झाड खतं आणि पाणी यांना उत्तम प्रतिसाद देतं, त्यामुळे खतांचं आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे। नारळापासून 5व्या ते 7व्या वर्षापासून उत्पन्न मिळू लागतं। पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडापासून दर महिना उत्पन्न मिळतं। नारळाला पुरेशा प्रमाणात खतं दिल्याने माड लवकर फुलोऱ्यात येऊन भरपूर आणि नियमित उत्पन्न देतात। नारळाला लागवडीपासून दरवर्षी खतांची मात्रा देणं आवश्यक आहे। यामध्ये लागवड केल्यावर पहिल्या वर्षी 1 घमेलं शेणखत, 500 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 320 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं। 1 वर्षानंतर 2 घमेली शेणखत, 1,000 ग्रॅम युरिया, 1,200 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 640 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं। 2 वर्षानंतरच्या झाडाला 3 घमेली शेणखत, 1,500 ग्रॅम युरिया, 1,800 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 960 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं। 3 वर्षानंतर माडाला 4 घमेली शेणखत, 2,000 ग्रॅम युरिया, 2,400 ग्रॅम सुपरफॉस्फेट आणि 1,280 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं। 4 वर्षानंतर आणि त्याच्या पुढे दरवर्षी 5 घमेली शेणखत 2000

225 ग्रॅम युरिया आणि 3000 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 1600 ग्रॅम म्युटेटॉप पोटॅश द्यावं. मंडई, सुरुवातीला खतं देताना रोपांच्या बुंध्यापासून साधारण 30 सेंटीमीटर अंतरावर 20 ते 30 सेंटीमीटर खोल आणि 30 सेंटीमीटर रुंद वर्तुळाकार चर खोदून चांगलं कुजलेलं शेणखत आणि आत्ताच सांगितलेली खतं त्यात पसरून टाकावीत. रोपं जसजशी मोठी होत जातात त्याप्रमाणे चर रोपांच्या बुंध्यापासून दूर काढावा. 5व्या वर्षापासून साधारणपणे 1 ते 1.5 मीटर अंतरावर चर खोदून खतं द्यावीत. खतांची मात्रा देताना चांगलं कुजलेलं शेणखत आणि स्फुरद जून महिन्यात एकाच हप्त्यात द्यावं. नत्र आणि पालाश ही खतं 3 हप्त्यामध्ये समप्रमाणात विभागून जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यावीत. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते आणि पोत सुधारतो. तसंच जमिनीमध्ये पोटॅशियमची स्थिरता वाढते आणि मॅग्नेशियम आणि लोह शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं. माडाला वाढीनुसार योग्य खतं दिल्याने अनुकूल परिणाम दिसून येतात. नत्र खतामुळे झाडांची उंची चांगली वाढते. तसंच पानं, मादी फुलं, घड आणि नारळ यांच्या संख्येमध्ये वाढ होते. पालाश खतामुळे पानांचा रंग चांगला होतो. तसंच फलधारणा वाढून फळांचं सरासरी आकारमान आणि वजन वाढतं. स्फुरद खताचा परिणाम नत्र आणि पालाश खताबरोबर अनुकूल असतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, लोह, मॅंगेनीज इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचा झाडाच्या वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम आढळून येतो. मंडई, यामध्ये कॅल्शियममुळे कार्यरत मुळांची जाडी वाढते तर मॅग्नेशियममुळे पानांची संख्या तसंच त्यांची कार्यक्षमता वाढते. तेव्हा मंडई, आत्ताच सांगितल्याप्रमाणे नारळ झाडाला खतं देताना योग्य पद्धतीने दिल्यास त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात नारळ झाडासाठी खत व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपण सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचा आहे त्या दोन प्रकारे असतात त्याचे प्रकार. एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त आणि एक फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषध. सर्वात महत्त्वाचा म्हणजे फाउंडेशन डायबेटीस ट्रीटमेंटची आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबेटीस मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबेटीस होतो त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत. जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत. होल ग्रेन्स पूर्ण धान्य कडधान्य प्रथिने जास्त घ्यायचे आहेत. आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत. प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल तर वजन कमी करायचा. इवन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. रेग्युलर सातत्य पाहिजे. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज रोज 40-50

0: मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2 ते 3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्युएट स्लीप, पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकॉलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन अब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे, त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लॉंग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार, वयानुसार डॉक्टर, जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायचे औषधं, म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात, हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे, अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील, रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकॉलॉजिकल मेजर्स. फार्माकॉलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाणी, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेले आहेत. माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्यास लागतील. 30 जुलै

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांच्या गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती चंद्रशेखर वझे यांनी आणि व्हायोलिनची साथ होती कैलाश पात्रा यांची.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासनं जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित

आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज दीड दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक, 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा एकंदर 79 मूर्तींचं विसर्जन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी cbseitms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या 2 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे.

0: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी झाली.

0: 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत, असं यात स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. मुंबईत आज दुपारपर्यंत 11 सार्वजनिक, 260 घरगुती आणि 8 हरतालिका अशा एकंदर 279 मूर्तींचं विसर्जन झालं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. जरांगे यांना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 11:43 KHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता माझं घर माझा संसार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

चंगू मंगू या चित्रपटातलं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. या गीताचे गायक होते सचिन आणि अनुराधा पौडवाल. गीतसंध्या या कार्यक्रमात आज आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातलं गायलंय अनुराधा पौडवाल यांनी. गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळालाय तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही. पण अजूनही खूप ओढ आहे आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं ते लोकांना दाखवायचं काय ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
0: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

सुरेश वाडकर, अमित कुमार, शैलेंद्र सिंग आणि सचिन यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि आता गीतसंध्या कार्यक्रमात शेवटी उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं प्रवीण दवणी यांचं गीत, संगीत सुरेश कुमार यांचं आणि चित्रपट गडबड घोटाळा.

उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं गडबड घोटाळा या चित्रपटातलं गीत ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 वाजतायत. आता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

किंवा 10 मिनिटं, पण त्या संवादातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्ष आपल्यासोबत राहतं. आपण पुढे जातो, नवीन लोक भेटतात, नवीन शहरात आपण जातो, नवीन अनुभव मिळतात, आयुष्य बदलत राहतं. पण अचानक एखाद्या दिवशी तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि जाणवतं, अरे हे तर मला कित्येक वर्षांपूर्वी कोणीतरी सांगितलं होतं. कदाचित ते आईबाबांनी सांगितलेलं असू शकतं, किंवा आपल्या शिक्षकांनी, कदाचित मित्रांनी, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीनंही, आणि कधी कधी तर स्वतःशी झालेल्या एका प्रामाणिक संवादातूनही असं एखादं वाक्य जन्माला येतं, जे आपल्याला आतून बदलून टाकतं. आणि याचसाठी आजचा आपला विषय आहे कॉन्व्हर्सेशन्स दॅट चेंज्ड अस, वन सेंटेन्स दॅट स्टेड फॉर एव्हर. म्हणजेच असा संवाद ज्यातलं एखादं वाक्य आपल्या मनात कायम घर करून राहतं. मित्रांनो, आपण आयुष्यात कितीतरी शब्द ऐकतो. रोज हजारो शब्द आपल्या कानावर पडतात. काही ऐकतो आणि विसरूनही जातो. काही शब्द त्या क्षणापुरते हसवतात, काही दुखावतात, तर काही प्रेरणा देतात. पण काही शब्द मात्र मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसतात, कारण त्या शब्दांमागे फक्त अर्थ नसतो, तर त्यामागे एखाद्या व्यक्तीचा विश्वास असतो, त्याची काळजी असते, अनुभव असतो. आणि त्या क्षणी आपल्याला त्यांची सर्वाधिक गरज असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणी आपण एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळवले की आई आपल्याला म्हणायची, ठीक आहे गुण कमी मिळालेत ना, पण म्हणून तू कमी होत नाहीस. आता ते वाक्य कदाचित त्यावेळी साधं वाटलं असेल, पण पुढे एखाद्या मोठ्या अपयशाच्या वेळी तेच वाक्य आपल्याला आठवतं. किंवा एखादे शिक्षक आपल्याला म्हणतात की तुला हे जमत नाही असं नाहीये, तुला अजून सरावाची गरज आहे. आणि त्या एका वाक्यामुळे आपण हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो. कधीतरी आपला मित्र आपल्याला म्हणतो की तू हे करू शकतेस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. आणि तोच विश्वास आपण कायम स्वतःवर ठेवलेला असतो, आणि प्रत्येक वेळी आपण स्वतःला पुन्हा नव्यानं संधी देतो. आपल्या तरुणपणात ना असे संवाद खूप महत्वाचे असतात, कारण हा तो काळ असतो जेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न असतात. करिअर कोणतं निवडायचं, पुढे काय करायचं, आपण योग्य दिशेनं चाललोत का, इतर लोक आपल्यापेक्षा पुढे गेलेत का, आपल्याला नेमकं काय करायचंय, आपली आवड नेमकी कोणती आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीचं छोटस वाक्य आपल्याला दिशा देऊ शकतं. कधी कधी एखादं वाक्य आपल्याला पुढे जाण्याची परवानगी देतं. तुला हे करायचं असेल ना तर करून बघ, किती साधं वाक्य आहे. पण ज्याला आयुष्यभर हे करू नकोस, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, असं ऐकायला मिळालं असेल, त्याच्यासाठी करून बघ हे दोन शब्द सुद्धा खूप मोठी ताकद बनू शकतात. आणि कधी कधी एखादं वाक्य आपल्याला थांबायला शिकवतं. आपण सतत धावत असतो, अभ्यासामागे, नोकरी मागे, करिअर मागे, पैशा मागे, सोशल मीडिया मागे, कंपॅरिझन मागे. आणि अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्याला म्हणते, सगळं लगेच मिळालं पाहिजे असं नसतं की, हे वाक्य मनात राहतं. कारण आजच्या तरुण पिढीसमोर खूप मोठं आव्हान आहे, इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा. सोशल मीडियावर आपल्याला इतरांचे फायनल रिझल्ट दिसतात, पण त्यामागे अनेक वर्षांची असलेली मेहनत ती मात्र आपण दुर्लक्षित करतो, कारण ती कदाचित आपल्या समोरही आलेली नसते. त्यामुळे होतं काय, तर दुसऱ्याच्या चॅप्टर 20 तुलना आपण आपल्या चॅप्टर 2 करू लागतो, जे खरं तर चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला एखादं वाक्य अपयशानंतर मिळतं. हरलास म्हणून सगळं संपलं असं होत नाही, आता तुला यातून नेमकं काय शिकायचंय ते बघ. किती मोठा फरक आहे या दोन विचारांमध्ये, मी अपयशी झालो आणि माझा हा प्रयत्न अपयशी झाला. यात फरक आहे. पहिलं वाक्य स्वतःची ओळख बनतं, आणि दुसरं वाक्य अनुभव. म्हणूनच आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संवाद होणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी मोठं भाषण हवंच असं नाही, कधी कधी एक वाक्यही पुरेसं ठरतं.

मंडळी, मग मी काय म्हणते, आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहायचा का? डोळे मिटूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया. माझ्या आयुष्यात

मला बदलून टाकणारं कोणतं वाक्य मी ऐकलंय? कदाचित तुम्हाला एखाद्या शिक्षकाचा आवाज ऐकू येईल, कदाचित तो आवाज आईचा असेल किंवा बाबांचा, तो आजी आजोबांचाही असू शकतो किंवा मित्रांचाही. कदाचित एखाद्या कठीण काळात स्वतःच स्वतःला सांगितलेलं एखादं वाक्यही ते असू शकतं. आणि जर तुम्हाला असं कोणतंही वाक्य आठवत नसेल, तर आजपासून अशी वाक्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपण स्वतःत घडवून आणलं पाहिजे. आता त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये. जर कधी मित्र निराश दिसला तर त्याला सहज म्हणा, एक प्रयत्न अजून करून बघ की. किंवा एखादी व्यक्ती घाबरत असेल तर त्याला म्हणा, चूक झाली आहे ना, ठीक आहे, परत एकदा प्रयत्न कर. एखादी व्यक्ती स्वतःची तुलना करत असेल तर म्हणा, अरे तुझी जर्नी तर वेगळी आहे की. किंवा एखादा तरुण स्वतःच्या स्वप्नांबद्दल साशंक असेल तर त्याला सांगा, सुरुवात छोटी असली तरी चालेल, फक्त सुरुवात करता आली पाहिजे. कारण आपण नेहमी विचार करतो की मोठं काम म्हणजे मोठी मदत, मोठी संधी किंवा मोठं भाषण. पण कधी कधी कोणाचं मन उभं करण्यासाठी फक्त एक वाक्य पुरेसं असतं. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का, आपण फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला काय सांगितलं गेलं याची आठवण ठेवू नये, आपण इतरांच्या आयुष्यात कोणते शब्द सोडून जातोय हेही पाहायला हवं. कारण शब्दांचं आयुष्य आपल्या कल्पनांपेक्षा मोठं असतं. आपण बोललेलं एखादं वाक्य आपल्याला 2 मिनिटात विसरता येईल, पण समोरच्या व्यक्तीला ते वर्षानुवर्ष आठवू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडं थांबणं गरजेचं आहे, समोरच्याची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि शक्य असेल तेव्हा प्रोत्साहन देणं ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे. मंडळी, आजच्या डिजिटल जगात आपण मेसेजेस पाठवतो, कमेंट्स करतो, पोस्ट करतो, व्हॉइस नोट्स पाठवतो, संवाद खूप वाढलाय, पण खरा संवाद मात्र कमी होऊ नये ह्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण इमोजीज भावना दाखवू शकतात, पण एखाद्या व्यक्तीसमोर बसून मी तुझ्यासोबत आहे असं म्हणण्याची ताकद वेगळीच असते. म्हणून आज एखाद्या अशा व्यक्तीला फोन करा जिने तुमच्यासाठी कधीतरी एखादं महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं. तिला सांगा, तुम्ही त्या दिवशी जे म्हणालात ना ते मला अजूनही आठवत आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटेल की इतक्या वर्षानंतर त्यांचं ते वाक्य तुमच्या आजही लक्षात आहे. आणि कदाचित त्या एका फोनमुळे 2 आयुष्यांमध्ये पुन्हा एक सुंदर संवाद सुरू होईल. मंडळी, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घटनांची गरज नसते. कधी कधी एक भेटही पुरेशी ठरते, तर कधी एखादं पुस्तक, कधी एखादा अनुभव, तर कधी एखादं अपयश, आणि कधी फक्त एक वाक्य. कदाचित आज तुम्ही एखाद्याला सांगितलेलं छोटं वाक्य उद्या त्याच्या आयुष्याचा आधार बनेल. कदाचित आज कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं एखादं वाक्य तुमच्या पुढच्या पावलाला दिशा देईल. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत, संवाद जपता आला पाहिजे, आणि आपली माणसंही जपता आली पाहिजेत. आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला एखाद्या वळणावर उभं करेल, तेव्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. कुठेतरी कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं एक छोटंसं वाक्य अजूनही तुमच्यासोबत चालतंय याची तुम्हाला जाणीव होईल. काय आहे ना, आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट ही नाहीये की आपण किती मोठी भाषण ऐकली, तर ही आहे की कोणीतरी योग्य वेळी आपल्यावर विश्वास ठेवून एक वाक्य म्हटलं होतं, आणि त्या एका वाक्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलोय. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न आपण नक्की विचारूया, माझ्या आयुष्यात कायम राहिलेलं ते एक वाक्य कोणतं आहे बरं? आणि त्यानंतर स्वतःसाठी एक वाक्यही म्हणूया, मी अजून संपलेलो नाहीये, माझी पुढची कथा अजून लिहायची आहे. कारण कदाचित उद्या कोणाच्या तरी आयुष्यात कायम राहणारं वाक्य आज तुमच्या ओठांवर जन्म घेण्याची वाट पाहत असेल.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. हे

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 6:30 वाजून आणि 17 सप्टेंबर रोजी 3:40 वाजून आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात. बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
4: सहज संवाद.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर ठीक 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: दिव्या कुमार यांनी गायलेलं मयूरपुरी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं सचिन जिगर यांचं आणि चित्रपट होता ABCD2.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

दिव्या कुमार आणि सचिन जिगर यांनी गायलेलं हे गीत होतं सचिन जिगर यांचं. संगीतबद्ध केलं होतं भार्गव पुरोहित यांनी आणि चित्रपट होता स्ट्रीट डान्सर 3D. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलेत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सतत विकासस्य संरचनायां चक्रीय अर्थव्यवस्थायाः सिद्धान्तान् समावेशयितुं प्रतिबद्धमस्ति। मन्त्रिणा उक्तं यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः नेतृत्वे भारतेन पुनरुपयोगस्य जीर्णोद्धारस्य संरक्षणस्य च स्वकीयाः प्राचीन सांस्कृतिक मूल्याः समकालिक नीतिषु समावेशिताः। अद्य गांधीनगरस्य महात्मा मन्दिरे आयोजितस्य ऐषमः WCEF इति विश्वचक्रीय अर्थव्यवस्था मञ्चस्य दशम संस्करणस्य उद्घाटनसत्रं सम्बोधयन् मन्त्रिणा प्रतिपादितं यत् EPR इति विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व नियमाः तथा मिशन लाइफ सदृशाः उपक्रमाः चक्रीयार्थव्यवस्थायाः सुदृढीकरणाय महत्वपूर्णाः प्रयत्नाः सन्ति इति। ब्रिक्स नवदिल्ली घोषणा, भारत यूरोपीय संघ संयुक्त रूपरेखा, मिशन लाइफ सदृशानां बहुविध वैश्विक सहयोगोपक्रमाणां उल्लेखं कुर्वता मन्त्रिणा उक्तं यत् पुनः प्रयोग व्यवस्थायाः प्रारम्भः गृहेभ्यः एव भवितव्यः। गुजरातस्य मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेलः अस्य मञ्चस्य उद्घाटनं कृतवान्। भारते प्रथमवारं अस्य मञ्चस्य आयोजनं भवति। भारतस्य लोकसेवा प्रसारकं दूरदर्शनम् अद्य स्वस्य 67वां स्थापना दिवसम् आचरति। लोकसेवा प्रसारकेण 950-1900 वर्षे ऑल इंडिया रेडियो इत्यस्य अन्तर्गतं प्रायोगिक दूरदर्शन सेवा रूपेण स्वस्य यात्रा समारब्धा। विगतेषु दशकेषु इदं सूचना प्रसारणस्य, सांस्कृतिक संरक्षणस्य, राष्ट्रैक्यस्य च महत्वपूर्णं माध्यमरूपेण विकसितमस्ति। उपग्रहमाध्यमेन तथा DTH इति सेवाभिः च इदं देशस्य प्रायः 100% जनसमूहम् उपगच्छति। अमेरिकायाः न्यायालयेन वैदेशिक छात्राणां वार्ताहराणां च कृते ट्रम्प प्रशासनेन निर्धारितेषु नूतन पारगमनानुमतिपत्र नियमेषु प्रतिबन्धः स्थापितः। भारतस्य महान् अभियन्त्रिषु अन्यतमस्य भारतरत्नस्य मोक्षगुण्डं विश्वेश्वरय्यावर्यस्य जन्मदिवसस्योपलक्ष्ये अद्य राष्ट्रिय अभियन्तृदिवसः आचर्यते। विश्वेश्वरय्यावर्यस्य योगदानस्य स्मरणार्थं राष्ट्रस्य विकासे अभियन्तॄणां भूमिकायाः सम्मानार्थं च प्रतिवर्षं सितम्बरमासस्य 15 अयं दिवसः आचर्यते। पुरुष क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायंकाले 7:30 दिल्ल्याः अरुण जेटली क्रीडांगणे द्वितीयायां 20-20 अन्ताराष्ट्रिय क्रीडायां भारतम् अफगानिस्तान दलं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉ सलील हांडे यांची मुलाखत, दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 7:15 एकाल गझल, 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकू शकाल। या दरम्यान रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम, उद्या बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026, उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये विविध सापळ्यांचं शेतीमधील महत्व याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:00। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 मधुमेह आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याविषयी तज्ज्ञ डॉ राहुल आंबेगावकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4, याचं पुनःप्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीच्या माहितीचा भाग 4, लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉ सुनील मोडक यांचं, पुनःप्रसारण दुपारी 2:10 वाजून 10 मिनिटांनी. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावर

करून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40. 8:40 करिअर मंत्रा हा कार्यक्रम. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बासरी बुलबुल हार्मोनियम वादक आणि दशावतार कलाकार श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत ते असे आहेत. 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये संवाद रंग दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित दिव्यांग आणि गरजू मुलांना मदत करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके. 1:55 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, त्यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या काल हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या काल मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. उद्या रात्री 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत तसंच कर्टन रेझर मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेला राग श्यामकल्याण आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत. या गीताला संगीत कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी संगीतबद्ध केलेलं यादवराव रोकडे यांचं हे गीत गायलं होतं शकुंतला यांनी.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी परशुराम तायवाडे यांनी गायलेलं पारंपरिक गीत ऐकूया. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

परशुराम तायवाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं

0: दर साल दर शेकडा 10%पर्यंतचं व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं आयआयएम मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना, तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून दरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला दरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज दरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं दरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी 1 मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलेलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999 घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 125 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: KHz 1143 आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खा.

0: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: वर्क फ्रॉम होम,
7: हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम। मुंबई केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा 13 आणि 14 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा अनेक घडामोडींमुळे धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा ठरला. याच अनुषंगानं या दौऱ्याचा आढावा आजच्या वृत्त विशेष मधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईतली ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक इमारत नसून भारतीय ज्ञान परंपरेचं आणि पुरातन दस्ताऐवजांचं एक महाकेंद्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक सोसायटीला दिलेल्या भेटीदरम्यान देशाचा इतिहास, भाषा आणि पुराभिलेख जपण्याचं महत्व अधोरेखित केलं. त्यांनी या ज्ञानसंग्रहाचा उपयोग एका महान भारताच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे एशियाटिक सोसायटीच्या कामकाजाला आणि संशोधनाला कोणती नवी दिशा मिळणार आहे याविषयी अधिक सांगत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: एशियाटिक सोसायटीला आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय आपुलकीच्या भावनेनी आणि पुरेसा वेळ काढून भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य तर वाढलंच आहे, पण एशियाटिक करता एक अतिशय उज्ज्वल भविष्याची वाटही प्रशस्त झाली आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथालयाचं आणि आमच्या अभिलेख संग्रहाचं आणि इतर

0: आता प्रिय वस्तूंचं ते छोटं प्रदर्शन होतं तेच बघितलं असं नाही, तर भविष्यात एशियाटिकने काय करावं याबद्दलचं दिशादर्शनही केलं. म्हणजे त्यांनी इंडॉलॉजीच्या विषयात किंवा पुरातत्वीय शास्त्रांच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आणि संस्था देशभरात काम करतायत त्यांना एकत्रित आणावं अशा प्रकारची एक सूचना केली. त्याचबरोबर इंडॉलॉजीची जी पारंपरिक विषय वस्तू आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यकालीन धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या प्रभावापासून अलिप्त अशी इंडॉलॉजी कशी विकसित करता येईल यावरही त्यांनी एक प्रकारे आपल्या भाषणामध्ये भर दिला. आणि एकूण वसाहतवादाची छाया आपल्या ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्या अध्ययन उपक्रमांवर असते ती देखील आता नष्ट व्हायला हवी अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक खाद्य त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालं. त्यांच्या बोलण्यामध्ये एशियाटिकच्या भवितव्यासाठी त्यांनी केलेला विचार जसा दिसला तसं एशियाटिकला पुढे संस्थेची वाटचाल अधिक चांगली व्हावी याकरता सर्व ती मदत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासनही होतं. त्यामुळे अतिशय आश्वासक वातावरणामध्ये त्यांची ही भेट झाली. त्यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आल्याने या सगळ्या उपक्रमामध्ये अधिक अर्थ निर्माण झाला आणि एक प्रकारचा दुग्ध शर्करा योग जोड झाला. एशियाटिकच्या पुढच्या वाटचालीत याच्या आधीच आम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे एशियाटिकची कार्यकक्षा विस्तारून तिला मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात घेऊन जाणं, वेगवेगळ्या वाचनालयांशी ग्रंथालयांशी शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून वेगवेगळ्या पद्धतीने एशियाटिक अधिक लोकाभिमुख करणं हे आमच्या पुढच्या वाटचालीत मधलं एक महत्वाचं आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तरुणांना आकर्षित करण्याकरता नो युअर एशियाटिक सारखे उपक्रम राबवून तरुणांनी मोठ्या संख्येत इथे यावं आणि इथल्या ज्ञान संपदेचा लाभ घ्यावा हाही आमच्या समोरचा एक मुद्दा आहे. आणि तिसरा, या संस्थेला केंद्र सरकारने कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीला ज्याप्रमाणे राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा दिला आहे तो केंद्राकडून मिळवावा यासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहे. अमित शहांच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो भारतीय ज्ञान परंपरेला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधनाची जोड देऊन त्याला सघन बनवणं आणि भारतीय ज्ञान परंपरेची खोली किती आहे हे लोकांसमोर आणणं या पद्धतीने एशियाटिकने काम करावं अशी त्यांची सूचना होती. आणि हा कालसुसंगत अशा प्रकारचा विचार आहे कारण शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणातही भारतीय ज्ञान परंपरेला एक केंद्रवर्ती स्थान मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी एशियाटिक करू शकली तर त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान राहील. एशियाटिकच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये आम्ही या सगळ्या विषयांचा निश्चितपणाने समावेश करू आणि एशियाटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या दालनांमध्ये ज्ञानाच्या कशा पद्धतीने आपल्याला अधिक उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्या दृष्टीने विचार करून एक विजन डॉक्युमेंट आम्ही लवकरच प्रस्तुत करणार आहोत.
1: श्रोते हो, आपल्या या भेटीच्या पहिल्या दिवशी आयोजित वार्ताहर परिषदेत अमित शहा यांनी सेवा संकल्प या राष्ट्रीय अभियानाची घोषणाही केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रशासकीय प्रवासाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या सेवा संकल्पातून कशी नवी दिशा मिळेल याचं विश्लेषण करत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे.
0: तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन किंवा सेवा संकल्प दिन आणि नंतर तो सप्ताह आणि आता तर जवळजवळ 15 दिवस सेवा संकल्प पखवाडा या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत. याचा मागचा उद्देश हा आहे की राजकीय कार्यकर्त्यांना सेवा कार्याशी जोडून घेण्याची एक सवय लागावी, त्यांच्या हातून श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम व्हावेत, रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप किंवा त्यांची सेवा या पद्धतीने काही कार्यक्रम व्हावेत आणि एकूण समाजातल्या वंचित वर्गाला एक प्रकारे जोडून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम पक्ष गेले अनेक वर्ष करतो आहे. मला असं वाटतं की एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि राजकारण हे केवळ

0: भक्तीचा खेळ नसून राजकारण हा सेवेचा मार्ग आहे, सेवेचं साधन आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. पण त्या म्हणण्याला खऱ्या अर्थाने एक आशय मिळतो ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम योजले जातात. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र गुजरातमध्ये पहिल्यांदा हाती घेतली त्या घटनेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी सलग 25 वर्ष काम करणं हा एक विक्रम तर निर्माण केलाच आहे, पण त्याच्या बरोबरीने त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा याकरता देखील वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घराणे आधारित राजकारणाचा अतिशय प्रखर, प्रबळ आणि मुखर विरोध करणारे असे नेते आहेत. आणि त्यामुळे राजकारणाची एक वेगळी शैली ही विकसित करण्याकडे त्यांचा भर राहिलेला आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे, विकास हा मुद्दा आयडीवर आणला आणि 25 वर्षांमध्ये त्यांनी विकासाच्या अनुषंगाने खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असलेली कामगिरी केली. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी एक प्रकारे लोकांना थिंकिंग बिगची सवय लावली. विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे, खूप झालं आता विकसनशील म्हणून मिरवणं, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला. आणि आता विकसित भारत हे एक प्रकारे देशाचं सामूहिक लक्ष ठरलेलं आहे आणि त्यामुळे आकांक्षा जागवणं, मोठा विचार करण्याची एक सवय लावणं आणि ते करत असताना राजकारणाची आणि राजकारण्यांची नाळ जनतेशी सतत जोडली गेली असली पाहिजे या दृष्टीने सेवा संकल्प अभियानापासून इतर अनेक कार्यक्रम करणं. म्हणजे याच्या पूर्वी अमित शहा हे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी नदी स्वच्छतेच्या विषयात श्रमदानाच्या माध्यमातून काम करण्याचा पुरस्कार केला होता. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची जी पद्धत अनेक गावांमध्ये काही काही वर्षांपूर्वीपर्यंत होती त्या प्रथेला कसा फाटा देईल याकरता कसं काम केलं पाहिजे तेही सांगितलं होतं. आणि स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तर पंतप्रधानांचा नेहमी आग्रह असतो की कार्यकर्त्यांनी केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी पुरता हातात झाडू देऊ नये तर सगळ्यांनी मिळून एखादं रेल्वे स्टेशन, एखादा बस स्टँड, एखादं रुग्णालय हे जे काही 4-5 तास त्याला लागतील तेवढे देऊन पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला प्रतिकात्मकतेच्या पलीकडे मोठा अर्थ आहे. त्या दृष्टीने राजकारणाची एक नवी दिशा मला असं वाटतं की यातून स्पष्ट होते आहे.
1: श्रोते हो, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी शहा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या बहुभाषिक परंपरेचा गौरव केला. हिंदी ही देशातल्या इतर प्रादेशिक भाषांशी स्पर्धा करणारी नसून त्यांना जोडणारा दुवा आहे हा महत्वाचा विचार मांडत त्यांनी केंद्र सरकारची सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी असणारी वचनबद्धताही पुन्हा व्यक्त केली. विज्ञानाची आणि आधुनिक साहित्याची भाषा म्हणून भारतीय भाषांना विकसित करण्याचा संकल्प अमित शहा यांनी या व्यासपीठावरून कसा मांडला ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: ये भूमि छत्रपती शिवाजी महाराज की भूमि, जिन्होंने स्वराज की कल्पना की और स्वराज की कल्पना को सुस्पष्ट करने का भी काम किया. स्वराज का मतलब सिर्फ शासन तक सीमित नहीं, स्वराज स्वधर्म और स्वभाषा, ये तीनों को उन्होंने स्वराज का मुख्य अंग बनाया और उन्होंने शासन के अंदर मराठी को महत्व देकर अपना भाषा का राजकोष बनाया और इसके माध्यम से ही शिवाजी महाराज और हिंदवी स्वराज जब तक चला यहाँ का शासन हो रहा है. महाराष्ट्र की बहुभाषी संस्कृति को भी प्रणाम करना चाहता हूँ. यहाँ मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए और हमारे देश के प्रधानमंत्री जी ने ही मराठी को सबसे पहले क्लासिकल लैंग्वेज का दर्जा देने का काम अगर किसी ने किया तो नरेंद्र मोदी जी ने किया. जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र है. मित्रों, मैं आज विनोबा भावे को याद करना चाहता हूँ. उनके उद्गार मैं आपको बताना चाहता हूँ. विनोबा भावे जी ने कहा था, मैंने हिंदी का सहारा न लिया होता

0: महत्वाची बाब आहे आणि ती निवड करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग येथील प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की दुग्ध व्यवसायासाठी कोणकोणतं पशुधन महत्वाचं आहे.
1: आता मुख्यत्वे दुग्ध उत्पादन करताना कोणत्या कारणास्तव म्हणजे ते दूध कुठे विक्रीस ठेवणार आहोत किंवा त्याचा उपयोग काय करणार आहोत ही अतिशय महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून मग गाय पाळायची की म्हैस. कारण महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात किंवा भारतात सुद्धा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी गाय आणि म्हैस हे दोन पशुधन आपण फार मोठ्या प्रमाणावर पाळत असतो. आता यामध्ये मग जर शेतकऱ्यांची बाजारपेठ किंवा त्यांची विक्री व्यवस्था या सर्व बाबींचा विचार जर केला तर काहींना डेअरीला दूध द्यायचं असेल किंवा काही रतीप असतील यासाठी मग गायींचं पालन जास्त प्रमाणात होतं. आणि ज्या ठिकाणी जवळ बाजारपेठ आहे शहरालगत त्यांचं जर उत्पादन होत असेल तर या ठिकाणी मग जी मिठाईची दुकानं आहेत किंवा त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत दुधापासून मग तिथे या म्हशींच्या दुधाला जास्त मागणी असते. कारण गाईच्या दुधातलं जर स्निग्धांश आणि म्हशीच्या दुधातलं स्निग्धांश यांचा जर आपण विचार केला तर गाईच्या मध्ये साधारणतः 3.5-4% स्निग्धांश आहे आणि म्हशीच्या दुधामध्ये 6-7 किंबहुना कधी कधी 8% स्निग्धांश आहे. त्यामुळे त्यांच्यापासून बनणारे पदार्थ आणि त्यांची जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे. ही बाब विचारात घेऊन आपण त्या पद्धतीने निवड करायला हवी.
0: बरं, यामध्ये काही प्रकार आहेत का जनावरांचे, गायींचे कोणते आणि म्हशींचे कोणते?
1: हो निश्चित. आता गायींचं बाबत जर आपण पाहायचं ठरलं तर याच्यामध्ये आपल्या भारताच्या म्हणजे देशी गायी आणि त्यानंतर आपण ज्या संकरित काही तयार केलेल्या आहेत या गायी आहेत. मग याच्यामधून देशी गायींचं एक दूध देण्याचं क्षमता आहे ती एक कमी आहे आणि संकरित गायी ज्या तयार केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन देण्यासाठी केलेल्या आहेत. आणि नंतर काही म्हशी म्हणजे म्हैस वर्गीय आहे. तर मग आता संकरित गायींमध्ये होल्स्टीन फ्रिशियनचे एक संकरित विदेशी जात आहे त्यांच्या संकरामधून एक संकरित गाय तयार केलेली आहे किंवा मग जर्सी आहे असे संकरित जाती आपल्याकडे तयार केलेल्या आहेत. म्हशींमध्ये पाहायचं ठरलं तर मुर्रा जाफराबादी पंढरपुरी अशा अनेक चांगल्या जातीच्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि मग देशी गायी म्हणाल तर त्याच्यामध्ये गीर आहे साईवाल आहे रेड सिंधी आहे महाराष्ट्रातल्या मग डांगी आहे पण डांगी कशा कमी उत्पादन देणाऱ्या आणि शेतीच्या कामासाठी. नंतर मग रेड सिंधी आहे लाल कंदारी आहे अशा अनेक जातीच्या गायी आणि म्हशी उपलब्ध आहेत.
0: बरं, गायींची निवड करण्यासाठी कोणती जात तुम्हाला महत्वाची वाटते?
1: आता जर गायींच्या दूध क्षमतेवर निकष ठरतो तर मग जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना संकरित गायीकडे कल असतो. म्हणजे संकरित गायी या देशी गायींच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक दूध उत्पादन देत असतात. आणि म्हशींचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मुर्रा आहे जाफराबादी आहे पंढरपुरी आहे या 3-4 महत्वाच्या जाती आहेत. आणि मग देशी गायींमध्ये त्यातल्या त्यात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हणजे दुग्ध उत्पादनात महत्वाच्या ठरणाऱ्या गीर सहिवाल लाल कंदारी किंवा रेड सिंधी या जाती आहे.
0: बरं, आता एखाद्या शेतकऱ्याला पशुधन विकत घ्यायचं असेल किंवा खरेदी करायची असेल तर त्याने काय तयारी करायला हवी किंवा कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी?
1: बऱ्याचदा काय होतं शेतकरी मित्रांचे प्रत्येकाचे भांडवल किंवा त्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी किंवा म्हशी अर्थातच त्यांची किंमतही अधिक असते आणि त्यांना लागणारा चारा किंवा त्यांचे जे मेंटेनन्स म्हणतो आपण आहार पोषण याच्यावर पण बऱ्यापैकी जास्त खर्च होतो. आणि मग या सर्व बाबींचा विचार केला तर मग जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी HF क्रॉस किंवा होल्स्टीन फ्रिशियन संकरित गाय जर्सी संकरित गाय यांचा शेतकऱ्यांना जास्त मोठ्या प्रमाणावर कल असतो त्या खरेदी करण्यावर. आणि म्हशींमध्ये मुर्रा किंवा जाफराबादी ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या जाती आहेत परंतु त्या दूध उत्पादन क्षमता अधिक आहे. म्हणजे जर आपण म्हटलं सरासरी मुर्रा म्हैस ही सरासरी तिच्या दुग्ध उत्पादन देणाऱ्या किंवा एका वेताच्या कालावधीमध्ये सरासरी 7-8 लिटर दूध देऊ शकते. आणि अधिक अधिक 10 लिटर. तसं जर मग एच एफ आणि जर्सी संकरित गाया ज्या आहेत त्या 20 ते 30 लिटर

0: लिटरपर्यंत सुद्धा दूध देतात. आणि त्यांच्या तुलनेत जर आपण गीर किंवा साहिवाल यांची केली तर त्या जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर दूध दिवसाला देतात. त्याच्यामुळे ह्या सर्व बाबींचा विचार करून अर्थातच जितकं दूध उत्पादन जास्त तेवढं चाऱ्याचा आणि त्याच्यावर जो खर्च होतोय तो पण थोडा अधिक होणार.
1: वैद्यकीय दृष्टीने काही काळजी घ्यावी लागते का पशुधन खरेदी करताना?
0: हो निश्चित. आता पशुधन खरेदी करायचं एकदा शेतकऱ्याचं ठरलं की बाबा गाय करायची की म्हैसमध्ये जायचं किंवा संकरित जायचं आणि त्याच्यामध्ये देशी किंवा संकरित, मग त्याच्यामध्ये समजा आता एक गीर गाय निवडली तर मग त्या गीर गायीच्या सर्व गुणधर्म त्या जनावरांमध्ये असले पाहिजे. म्हणजे 100% ती गीरच असली पाहिजे, त्याच्यामध्ये इतर जनावरांचं मिक्सिंग नको किंवा हे नको. म्हणजे मग आता गीर आहे तर मग तिचं जे गुणधर्म आहे तिचे लांब कान असतील किंवा तिचे डोळे मोठे असतील किंवा तिचा रंग जो आहे तो लालसर कधी कधी ब्राऊन म्हणजे करडा रंग असतो तपकिरी असतो असे ते गुणधर्म 100% जुळले पाहिजे. म्हणजे आपण खरेदी करताना त्या त्या जातीच्या गुणधर्मांना महत्व देऊन त्या त्या जातीचं जनावर निवडायला हवं. आता आजाराचं बोललो की कोणतेही जनावर खरेदी करताना अर्थातच निरोगी असलं पाहिजे, अन्यथा मग त्याला कोणता आजार असेल संसर्गजन्य आजार असेल किंवा इतर आजार असतील तर मग ते आपल्या गोठ्यावर आले की इतर जनावरांना तो रोग होण्याची शक्यता असते किंवा मग ते आजारी पडलं तर अर्थातच त्याची उत्पादन क्षमता घटते, मग ती दुग्ध उत्पादन असेल प्रजोत्पादन असेल आणि मग शेतकऱ्याला मात्र मग असं जनावर खरेदी करून त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे जनावर निवडताना भरपूर काही वेगवेगळ्या बाबी आहेत यांच्यावर नीट कटाक्षाने विचारात घेऊनच ते जनावर खरेदी करायला हवं.
1: अच्छा, म्हणजे वैद्यकीय दृष्टीने सुद्धा सगळ्या चाचपणी करूनच आपण पशुधन खरेदी करायला हवं.
0: हो नक्की. म्हणजे त्याला समजा लाळ्या खुरकूत आहे, आता हा लाळ्या खुरकूत हा जो रोग आहे जर एखाद्या जनावराला झालेला असेल आणि तुमच्या गोठ्यात जर ते जनावर आलं तर ते फार ताबडतोब दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रसार होतो किंवा असे अनेक रोग आहेत, त्याच्यामुळे हे जनावर खरेदी करताना ह्या रोगांची म्हणजे चाचणी करूनच ते घेतलं पाहिजे. त्यात परत जनावरांना लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जनावर आपल्याकडे आलं किंवा आपण आपल्या गोठ्यामध्ये कुठलंही नवीन जनावर खरेदी करून आणलं तर ते इतर कळपामध्ये लगेचच ठेवायचं नसतं, त्याच्यासाठी त्याला किमान 2 आठवडे बाजूला एक स्वतंत्र निवारा करून तिथे ठेवायचं असतं. मग त्याचं निरीक्षण करायचं आणि मग जेव्हा आपल्याला खात्री पटेल की ह्या जनावरामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग किंवा इतर रोग किंवा कातडीचे रोग असतात खरूज असतो नायटा असतो असे खात्री पटली की हे कुठलेही रोग नाही त्यानंतरच ते जनावर आपल्या कळपामध्ये दाखल करून घ्यायचं आहे.
1: बरं, आणि काही वयोगटातलीच जनावरं खरेदी करावी असा काही विषय असतो का?
0: हो निश्चितच. कारण काय आता आपल्याकडे आपण सर्वसाधारण बघितलं गाय किंवा म्हैस यांचं पूर्ण आयुष्यमान जर बघितलं आयुष्य हे साधारणतः 18 ते 20 वर्षाचं आहे आणि त्याच्यात जर उत्पादनाचं वय जर बघितलं लक्षात घेतलं तर ते साधारणतः गायीमध्ये 3-3.5 वर्षापासून दूध उत्पादन चालू होतं, मशीनमध्ये ते 4-4.5 वर्ष आणि साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत जनावर चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन देतं. मग या दृष्टीने गोठ्यामध्ये असलेलं जनावर जास्तीत जास्त उत्पादन कालावधीमध्ये आपल्या गोठ्यात हवं हे आपण निश्चित तिथे बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जनावर म्हणजे गाई असेल म्हैस असेल हे साधारणतः दुसऱ्या वितानंतर किंवा दुसऱ्या वितामध्ये आपल्या गोठ्यावर असावं. आता दुसऱ्या वितामध्ये का तर पहिलं वित झाल्यावर एक साधारणतः आपल्याला माहिती किंवा जनावर ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्या नोंदी आहेत त्याच्याहून आपल्याला कळू शकतं की हे जनावर जास्तीत जास्त किती दूध उत्पादन देतंय, त्याच्यामध्ये काही दुसरे कुठल्या बाबी किंवा काही वेळी ते जनावर प्रेग्नंट राहत नाही किंवा काही वेळी ते उलटते किंवा काही जनावरांमध्ये इतर रोग असतात किंवा काही भागांमध्ये जनावराच्या पाय असतील किंवा इतर अंग असेल त्याच्यामध्ये काही व्यंग असू शकते, तर असे जनावर घेण्याचं 100% टाळायचं आहे. आणि मग अशी जनावर खरेदी करताना त्याची दूध उत्पादन क्षमता आपल्याला निश्चितच कळली पाहिजे आणि त्यावरच मग गोठ्यामधले किती दूध उत्पादन होऊ शकतं हे ठरतं.
1: बरं, आणि जनावर खरेदी केल्यानंतर त्यांचं लसीकरण आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने इतर काही बाबी असतील तर त्याकडे कसं पाहिलं पाहिजे काय सांगाल?
0: अर्थात आता जनावर आपण जेव्हा खरेदी करतो तर त्याच्यात सगळ्यात पहिलं आपण आपण आता

वेगवेगळ्या भागातून जनावर खरेदी करतो. कधी कधी आपण इतर शेतकऱ्यांकडनं किंवा इतर गावामधनं किंवा दुसऱ्या एखाद्या बाजारांमधून खरेदी करत असतो. मग तिथे आपण जनावर खरेदी करत असताना काही वेळा बऱ्याचदा रोगांची लक्षणं दिसत नाहीत. मग अशा वेळी जनावरांच्या वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना डिवर्मिंग म्हणजे त्यांच्या पोटात कृमी आहेत ते बाहेर काढण्यासाठी त्यांना औषध देणं आवश्यक आहे. आता जनावर खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा बोललो की एक विशिष्ट वयातील जनावर खरेदी करावीत, पण मग पुढचा माणूस समोरचा विकणारा आपल्याला बरोबरच सांगेल असं नाही, त्याच्यात फसवणूकही होऊ शकते. त्याच्यामुळे मग काय, जनावराचं वय ओळखण्याची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या तोंडातले दात. दात हे पांढरे शुभ्र असावेत, पडलेले नसावेत. साधारणतः दातांवरनं आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत जनावराचं वय अतिशय योग्य पद्धतीने ओळखता येतं. समजा जबड्यात किती दात आहेत, मग त्याचे दुधाचे दात पडलेत का, दुधाचे सगळे दात पडून गेले असतील तर ते जनावर 1 वर्षाचं वरचं असतं. मग मधली एक जोडी जी असते पटाशीच्या दाताची, साधारणतः 1.5 वर्षापर्यंत ती येते, 2.5 वर्षापर्यंत दुसरी, 3 वर्षापर्यंत तिसरी आणि 4 वर्षापर्यंत चौथी. त्याच्यामुळे ह्या वयाचे जनावर दातांवरून आपल्याला अगदी योग्य ओळखता येतात. त्याच्यानंतर मग अजून आपल्याला काही बाबी महत्वाच्या आहेत, जसं जनावराची अंगकाठी. अंगकाठी ही खूप जाड किंवा आपण त्याला शरीर यष्टी म्हणतो, त्याच्यामध्ये मानांकन आहेत. मग 3 ते 3.5 मानांकन असलेलं जनावर खरेदी करावं, म्हणजे ते जास्त जाड पण नसावं, म्हणजे चरबी नसावी किंवा खूपही बारीक कृश नसावं, म्हणजे त्याची दूध उत्पादन क्षमता चांगली असते. त्याच्यानंतर जनावराकडे आपण जर बघितलं तर पुढच्या बाजूला निमुळतं आणि मागच्या बाजूला जनावर रुंद होत जातं, हे अतिशय चांगलं अंगकाठीचं जनावर असतं. पाठीचा काना किंवा पाठ ही सरळ असावी, त्याच्यामध्ये बाक नसावा. त्याच्या ज्या बरगाड्या आहेत छातीच्या त्या पूर्ण फुललेल्या असाव्यात, म्हणजे काय फुफ्फुसाची त्यांची क्षमता आहे ती जास्त चांगली असते, त्याच्यातून रक्ताभिसरण चांगलं होतं आणि दूध उत्पादन हे रक्तामधनच होत असतं. कासेमधनं रक्त फिरतं आणि त्यात काही शोषण करून घटकांमधूनच दूध बनतं, त्याच्यामुळे ती क्षमता जास्त असावी. जनावराचा पोटाचा आकार लांबडा आणि मोठा असावा, म्हणजे चारा ग्रहण करण्याची क्षमताही जास्त चांगली असते. त्याच्यानंतर जनावराची जर आपण एक लांबूनच पाहिलं तर त्याचे तजेलदार जनावर किंवा निरोगी हे आपण ओळखू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये डोळे पाणीदार असावेत, तजेलदार असावेत. नंतर नाक जे आहे ते थोडंसं ओलसर म्हणतो तसं असावं. ओलसर नसेल तर निश्चित त्या जनावराला ताप असेल किंवा कुठला तरी आजार असेल. त्याच्यानंतर आपण जर जनावराच्या पायांची ठेवण बघितली तर पाय उभं राहताना जनावर चौकोनात उभं राहायला पाहिजे, म्हणजे त्या पायांमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. व्यंग असलेली जनावर प्रजननमध्ये थोडीशी कमी पडतात किंवा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मागच्या बाजूने आपण पाहिलं तर 2 पाय मागचे जे आहेत त्याच्यामध्ये जागा मोठी असावी, याचा अर्थ जनावराची कास ही मोठी असू शकते किंवा दूध उत्पादन क्षमता जास्त असते. या सर्व बाबींचा आपण विचार करताना मग ही माहिती आपण त्यांची एकतर वंशावळ म्हणजे ज्या नोंदी पूर्वीच्या शेतकऱ्याने किंवा कुठल्या मालकाने ठेवलेल्या आहेत त्याच्याहून तपासून बघू शकतो. त्याच्यानंतर मग ते नसेल तर मग बाहेरच्या गुणधर्माहून शरीर एष्टी आणि इतर गुणधर्म यांच्यापासून आपण त्यांची निश्चितच निवड करताना बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जनावराची कास. जनावराची कास ही आपल्याला त्याच्या दूध उत्पादन क्षमतेची माहिती करून देतं. कास ही मोठी असावी, ती म्हणजे 4 भागात विभागलेली असते. चारही भाग व्यवस्थित समान असावेत आणि जे सड आहेत ते पण एक समान असावेत. चारही सड हे फंक्शनल असावेत, म्हणजे त्यातून दूध येणं गरजेचं आहे. कधी कधी समजा एक दगडी आजार आहे त्याच्यामध्ये एखादा सड कामी येतो, त्याच्यातून दूध येत नाही आणि मग दूध उत्पादन क्षमता कमी होते. त्याच्यानंतर मग जनावराची जी कास आहे ती पुढच्या बाजूला बेंबीपर्यंत व्यवस्थित स्मूथली अटॅच पाहिजे आणि मागच्याला शेपटी खालपर्यंत, आणि तो जितका आकार मोठा तेवढी उत्पादन क्षमता जास्त. आणि या कासेवर रक्त वाहिन्यांची जाळी हवी, कारण रक्त पुरवठा जेवढा जास्त तेवढं दूध उत्पादन जास्त असतं. तर हे सर्व जनावर आपण खरेदी करण्यापूर्वी या सर्व बाबी

0: बाबींची आपण तपासणी करणे गरजेचं आहे.
1: गाय किंवा म्हैशींमध्ये भाकड कालावधी किती असावा किंवा दोन वेतांमधलं अंतर किती असावं?
0: आता हे खूप महत्त्वाचं हे आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, दोन वितांमध्ये जर जास्त अंतर पडलं तर निश्चितच दूध उत्पादन कमी मिळणार आहे. म्हणजे आता गाय गाभण राहते, 9 महिन्याने ते पिल्लाला जन्म देते आणि दूध उत्पादन चालू होतं. मग ते दूध उत्पादन चालू होऊन ते कमीत कमी 280 दिवस, ते जास्तीत जास्त म्हशींमध्ये 300 दिवस इथपर्यंत त्यांनी दूध उत्पादन द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर मग त्या दरम्यान परत जनावर हे गाभण होतं आणि हळूहळू दूध कमी होतं. आणि शेवटचे जे 80-90 दिवस आहेत गाभण कालावधी शेवटचा, त्याला आपण भाकड कालावधी म्हणतो. त्याच्यामध्ये वासराची वाढ होण्यासाठी आपोआप दूध बंद होतं आणि जनावर पुढच्या विताची तयारी करत असतं. तर तो भाकड कालावधी हा 60-90 दिवसाच्या वर नसावा. तो जर लांबला भाकड कालावधी, म्हणजेच जनावर जर लवकर गाभण राहिलं नाही तर हा कालावधी लांबतो किंवा दोन वितांमधलं अंतर लांबतं आणि त्याचा परिणाम हे एकूण त्या जनावरामधून आपल्याला त्याच्या लाईफटाईम मधून जे दूध मिळणार आहे ते नक्कीच कमी होतं आणि तो तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. याच्यामुळे जनावर निवडताना ह्या पण बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्याचबरोबर तीच गाभण जातंय का, बऱ्याच वेळा गाभण होऊन परत ते उलटण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावरांमध्ये वासरू जन्माला येताना अडण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावर खूप तापट असतात किंवा काही पाना जो म्हणजे दूध सिक्रिशन होतं तो चोरतात. अशी सर्व बाबींचा अभ्यास करून त्याची माहिती मिळूनच ते जनावर खरेदी करणं गरजेचं आहे.
1: बरं, पशुधन खरेदीमध्ये काही फसवणूक होण्याची शक्यता असते का?
0: हो, निश्चितच. कारण काय, आता विकणाऱ्याला त्याचं जनावर विकायचं आहे, त्याच्यामुळे तो ते जनावर जास्तीत जास्त तरुण किंवा कमी वयाचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग त्वचेवर तेल चोळणे किंवा चकाकी आणणे कृत्रिम प्रकारची, किंवा खुरं ही काळी असावीत, म्हणजे जनावर हे तरुण आहे तर ती खडबडीत असतील किंवा चकचकीत नसतील तर ती चकचकीत करण्याचा प्रयत्न होतो, तिथे काही कलर लावण्याचा प्रयत्न होतो. शिंगांवरनं पण जनावराचं थोडंसं वयाचा अंदाज येतो, म्हणजे शिंग जर अशी साळली किंवा त्याला चकाकी दिली ते आणखीन तरुण दिसतात, मग हा एक प्रकार होतो. आणि दूध उत्पादन किती आहे हे दाखवताना, म्हणजे आता शेतकरी दूध काढूनच बघतो पण मग ते काय करतात, आदल्या दिवशी दूध काढत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच ठेवून सकाळी काढतात, मग ते भरपूर दूध उत्पादन दिसतं. मग अशा वेळी आपण लगातार 2 किंवा 3 धारांना, म्हणजे सकाळी काढली, संध्याकाळी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, हे दूध काढून मग त्याची सरासरी वरनं आपल्याला अंदाज येतो नक्की या जनावरांमधनं दूध उत्पादन किती आहे. मग हे सगळं फसवणूक टाळण्यासाठी आपण हा अभ्यास करूनच त्याची काळजी घेऊन ते जनावर खरेदी करायला हवं.
1: जनावरांच्या खुरांना किंवा शिंगांना कृत्रिम रंग चोळला असेल किंवा शरीराला चकाकी देण्यासाठी काही तेल वापरलेली असतील तर त्याचं परीक्षण कसं करायचं शेतकऱ्यांनी?
0: हो, यासाठी आपल्याला जनावराचं एकदम बारीक निरीक्षण करायला हवं. आपण जर जनावराच्या स्किनवर हात जरी फिरवला किंवा त्वचेवर, आपल्याला तेल सुद्धा हाताला लागू शकतं. आणि जनावराचं वय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या वयाचं जनावर घ्यायचं आहे, म्हणजे 4-5 वर्षाचं जनावर खरेदी करायचं तर दातांवरनं आपण त्याचं योग्य वयाचा अंदाज लावू शकतो. त्याच्यामुळे हे काही प्रकार जरी असला तरी आपण त्या जनावराच्या तोंडातले दात हे बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास असणं. तो नसेल तर ज्याचा अभ्यास आहे, म्हणजे पशुवैद्यक असतील किंवा इतर कोण लोक असतील, त्यांच्या मदतीने आपल्याला त्यांचं निरीक्षण करता येतं. आणि आपल्याकडे आता पूर्ण भारत देशामध्ये, म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये आता एक युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम आपण सगळ्या जनावरांना केलेली आहे आणि त्यांना एक ओळखपत्र दिलेलं आहे. जसं माणसामध्ये आहे तसं त्यांचं ते ओळखपत्र आहे. मग त्याच्या कानातलं जो बिल्ला आहे त्या कानाच्या बिल्ल्यामधनं आपण त्या जनावराचं सर्व माहिती घेऊ शकतो. म्हणजे त्या जनावराची नोंद जी केलेली आहे, मग ते किती वयाचं त्या तारखेला होतं, त्याच्यानंतर ते कोणत्या शेतकऱ्याच्या मालकीचं होतं, हे सर्व बाबी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. किंवा मग त्यांच्याकडे वंशावळ असेल, नोंदी ठेवल्या जातात. बऱ्याच मोठ्या फार्मवर आपण गेलं किंवा आपण शासकीय फार्मवर गेलं तर तिथे सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. अगदी जन्मापासून त्याचं वजन किती आहे, त्याचं लसीकरण कधी केलेलं आहे, त्याचे पहिलं वीत कितव्या वर्षी झालेलं आहे, किती दूध त्या वितात दिलेलं आहे, ह्या सर्व बाबी त्यामध्ये नोंदलेल्या

0: असतात, मग अशा ठिकाणी जर वंशावळ किंवा नोंदी उपलब्ध असतील तर ती पण आपण बघायला हवं, आणि मग ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण ती जनावर खरेदी करायला हवं.
1: बर, पशुधन खरेदी करताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात जी आपण मौल्यवान माहिती आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार. आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही, पण अजूनही खूप ओढ आहे. आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं, ते लोकांना दाखवायचं काय ते बासरीतून दाखवायचं. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
0: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल

0: ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. UPI द्वारे 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. NPCIच्या आकडेवारीनुसार सध्या UPI द्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2,000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार.

0: आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासनं जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भव नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. केशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा नव

0: टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15,50,000 जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईत 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10 षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळं उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: UHz या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत गझल.

जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काफिल अझर यांची गझल ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली गालिब यांची रचना गायले बेगम अख्तर यांनी.

मोहम्मद रफी यांनी गायलेली सुदर्शन फकीर यांची ही गझल संगीतबद्ध केली ताज अहमद खान यांनी. सुदर्शन फकीर यांची आणखी एक गझल ऐकूया, सोमदेव.

मोहम्मद रफी यांनी गायलेली सुदर्शन फकीर यांची ही गझल संगीतबद्ध केली ताज अहमद खान यांनी. सुदर्शन फकीर यांची आणखी एक गझल ऐकूया, सोमदेव कश्यप यांनी संगीतबद्ध केलेली.

नितीन मुकेश यांच्या स्वरातली खॉलिश दहलवी यांची गजल ऐकलीत. संगीतबद्ध केली सपन चक्रवर्ती यांनी. आणि त्या कार्यक्रमात शेवटी जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली साहिर होशियारपुरी यांची गजल ऐकूया. संगीतबद्ध केली जगजीत सिंग यांनी.

श्रोते हो, गझल तुम्ही ऐकल्यात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: শূন্য 9 4 0 4 4।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजतायत. आता प्रसारित करीत आहोत रजनीगंधा, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: कार्यक्रमात सुरुवातीला किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट जानी मन

गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह यांचं गीत ऐकलं. मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटासाठी या गीताला संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत राजकुमार या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं. गायलंय मोहम्मद रफी यांनी आणि संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं अनारकली या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत वक्त या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं. संगीतबद्ध केले रवी यांनी आणि गायले आशा भोसले यांनी.

धर्मात्मा या चित्रपटातलं इंदीवर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी आणि गायलं होतं किशोर कुमार यांनी. श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट आहे आवारा.

0: मुकेश यांनी गायलेल्या या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.
2: रजनीगंधा फूल तुम्हारी महके
0: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नाद ब्रह्म

0: रजनीगंध
1: रजनीगंध फूल तुम्हारे महके यूं ही जीवन
2: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला राग मिया मल्हार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेला राग मिया मल्हारता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण एकाल विदुषी शुभा मुद्गल यांनी गायलेला राग श्यामकल्याण.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 पहिल्या सभेत. तोपर्यंत मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचा निरोप घेते. नमस्कार. शुभ